0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: जगदंबे।
1: 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हे अंजनीचा सुता तुला रामा

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आरजेने तुमच्या सोबत आहे। गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ, दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि अनु आहे तुमच्या सोबत। गुड मॉर्निंग नगरकर। आणि नवरात्र, शारदीय नवरात्रोत्सवातला दुसरा दिवस अर्थात दुसरी माळ आज आहे। आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या अशा संस्कृत सुविचारानं। आणि आजची सुरुवात सुद्धा आपण करणार आहोत चतुर्थे किम करिष्यति, प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जितो धर्मश्चतुर्थे किम करिष्यति। बघा, इथे तीन अवस्था सांगण्याचा प्रयत्न केला। पहिल्या म्हणजे अर्थात तरुण अवस्थेमध्ये, जेव्हा आपण तरुण असतो त्या अवस्थेमध्ये आपल्याला विद्या मिळवली नाही किंवा आपण शिक्षण घेतलं नाही, तर दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण धन मिळवू शकत नाही किंवा आपण कुठे नोकरी करू शकत नाही किंवा आपल्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण काही धन कमावू शकत नाही। आणि तिसरी अवस्था इथे वर्णन केलेली आहे की प्रौढ अवस्था। तिसऱ्या प्रौढ अवस्थेमध्ये आपण जर धर्माचं पालन केलं नाही तर चौथ्या म्हणजे अर्थात वार्धक्याच्या अवस्थेमध्ये आपण काय करणार। या श्लोकामध्ये आयुष्याच्या चार अवस्थांमधलं महत्व जे आहे ते सांगण्यात आलंय। आणि बऱ्याच वेळा असं होतं की तरुणपणी शिक्षण घेणं आवश्यक आहे कारण वयाच्या पुढच्या टप्प्यासाठी ते ज्ञान फार गरजेचं आहे। ज्ञानाची गरज आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये भासते जेव्हा आपण विद्यार्थी दशेमध्ये असतो, तेव्हा आपल्याला फारसं त्याचं ज्ञान होत नाही की ते किती महत्त्वाचं आहे। युवा अवस्थेमध्ये जर आपलं शिक्षण व्यवस्थित असेल तर धन आपण कमावू शकतो आणि नंतरच्या आयुष्यामध्ये आपल्याला त्याचाच आधार असतो। मध्यम वयामध्ये धर्माचं आचरण करणं तितकंच महत्त्वाचं आहे, आपले धर्म संस्कृती याचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे। आणि या तीन गोष्टी जर आपण वेळच्या वेळेला केल्या नाही तर वार्धक्यामध्ये अर्थात म्हातारपणामध्ये आपल्याला त्याचा जास्त त्रास होऊ शकतो। माणसाच्या हाती काहीच उरत नाही असा प्रत्येक माणसाच्या वयो अवस्थेवर असणारा हा सुंदर असा संस्कृत सुविचार आहे। आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात। आज आहे नवरात्रातली दुसरी माळ। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज।

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: संकलक निवेदक आणि सादर करते किरण डहाळे।
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती, रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता। याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता।
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 FM हा ऍप डाउनलोड करा।
1: आदि माया आदि शक्ती, प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा। कॅमल सुपरफाईन साबुदाणा, शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
2: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते।
0: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता।
2: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी।
0: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
2: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत।
0: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही।
2: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर।
3: श्रोते हो, पण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आणि शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली, अर्थात आज दुसरी माळ आहे। शारदीय नवरात्रोत्सवातील दुसरी माळ आणि दुसरा रंग, नवरात्रातले हे नवरंग जे आहेत ते फक्त नऊ रंग नाही आहेत किंवा त्या नऊ रंगाचे कपडे परिधान करणं इतकंच महत्त्व नाही आहे या नवरात्रामध्ये, तर हे नऊ रंग प्रत्येक शक्तीची रूपं दाखवतात। अर्थात आज आहे सोमवार आणि आज आहे पांढरा अर्थात धवल शुभ्र रंग। स्त्रीच्या आयुष्यामध्ये ना शांतता आहे, साधेपणा आहे, मनाची स्वच्छता आहे आणि हेच दर्शवणारा हा पांढरा रंग। बघा, अनेक रंगांच्या गर्दीमध्ये पांढरा रंग आपल्याला थांबायला लावतो, कुठेतरी श्वास घ्यायला लावतो, स्वतःशी संवाद साधायला शिकवतो। स्त्रीच्या आयुष्यामध्ये इतरांसाठी जगण्याचे अनेक क्षण आहेत। मुलांच्या गरजा असेल, कुटुंबातल्या जबाबदाऱ्या असेल, नोकरीतली धावपळ असेल, नात्यांमधली अपेक्षा असेल, यामध्ये ना कधी कधी ती स्वतःशी बोलण्यासाठी सुद्धा तिला वेळ मिळत नाही किंवा स्वतःसाठी मिळत नाही। तिच्या मनामध्ये सुद्धा काही अशा न व्यक्त झालेल्या गोष्टी असतात, काही अपूर्ण गोष्टी असतात, काही अपूर्ण स्वप्न असतात, काही प्रश्न असतात, काही इच्छा असतात आणि यामध्ये ती शांत राहते। अर्थात शांत राहण्याचा हा शुभ्र धवल रंग। शांत राहणं म्हणजे आपलं दुःख लपवणं आहे का? तर नाही। विश्रांती घेणं, थांबणं कुठेतरी, हा आळशीपणा नाही आहे तर स्वतःसाठी वेळ काढणं आहे। आणि जगाला वेळ देणाऱ्या स्त्रीनं स्वतःलाही थोडा वेळ देणारा असा हा सांगणारा शुभ्र धवल रंग। नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे, अर्जुन तुमच्यासोबत आहे। गुड मॉर्निंग।
0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. आज आहे 12 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि आजचा दिनविशेष जो आहे त्याकडे आपण वळत आहोत. आज आहे वार सोमवार आणि आजचा महत्वाचा दिनविशेष घटना ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधल्या बहामाजमध्ये पोहोचला भारतामध्ये पोहोचला आहे असा त्याचा 1992 मध्ये समज झाला. स्कॉटलँडचे चार्ल्स मंकीटॉश यांचा पहिला रेनकोट 1823 मध्ये विकला गेला. अमेरिकेमध्ये पहिलं महिला मेडिकल कॉलेज जे आहे ते 1850 मध्ये सुरू. भारतात ब्रिटिश सरकारनं क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट या कायद्याद्वारे 160 जाती आणि जमातींना गुन्हेगारी जमाती ठरवलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी कार्यकारी हवेलीला अधिकृतपणे व्हाईट हाऊस हे नाव ठेवलं. संयुक्त राष्ट्रासमोर भाषण करताना सोव्हिएत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर जोडा पटला होता. मेक्सिकोमधील मेक्सिको सिटीमध्ये 19व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. जाफना विद्यापीठामध्ये LTTE या नेत्याला पकडण्यासाठी भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्यानं हल्ला करण्यात आला होता. 33व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड कोल्हापूरच्या पल्लवी शहानं ही लढत जिंकली आणि इंटरनॅशनल वुमन मास्टर हा किताब मिळवला होता. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची 1993 मध्ये स्थापना. युनेस्कोनं बाहेर पडण्याचा निर्णय 2017 मध्ये जाहीर केला. युरोपियन युनियन 2012चा नोबेल शांतता पुरस्कार. मॅगलन अंतराळयान शुक्राच्या वातावरणामध्ये जळून खाक. ड्रीमवर्क्स पिक्चर्सला 1994 मध्ये सुरुवात. पर्शियन साम्राज्य 2500 वर्षांचा उत्सव 1971 मध्ये सुरू. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आर्जन तुमच्या सोबत आहे. आणि 12 ऑक्टोबर 2024 आजची तारीख. आजचा दिनविशेष याकडे वळूयात. गॅरो कोम्पासचे निर्माते एल्मर अँब्रोस यांचा 1860 जन्म. ऑडी मोटार कंपनीचे संस्थापक ऑगस्ट हॉच यांचा आज जन्मदिन. क्रिकेटपटू, क्रिकेट समाजलोचक, उद्योगपती आणि समाजसेवक विजय मर्चंट यांचा 1911 जन्म. उद्योगपती आणि क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इंडिया BCCIचे अध्यक्ष मुथय्या अनामलई यांचा आज जन्मदिवस. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते जयंत श्रीधर, जयंतराव टिळक यांचा जन्मदिन. कवयित्री आणि गीतलेखिका शांता शेळके आज यांचा जन्मदिवस. भारतीय वकील आणि राजकारणी शिवराज पाटील 1935 जन्म. फिनिश सोशलिस्ट वर्कर रिपब्लिकेशनच्या फिनिश पीपल्स डेलिगेशनचे अध्यक्ष कुलेरेवो मॅनेर यांचा आज जन्मदिवस. भारतीय बंगाली कवयित्री आणि पहिल्या महिला भारतामध्ये पदवीधर होणाऱ्या कामिनी रॉय यांचा जन्मदिवस. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्हाला.

0: जगदंबे।
1: 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अर्जन तुमच्या सोबत आहे आणि नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सुप्रभात. आज आहे 12 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि महत्वाच्या दिनविशेषकडे वळूयात. फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकोस्ते यांचे 1996 निधन. सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते डेनिस रिटची 2011 मृत्यू. भारतीय न्यायाधीश आणि राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचं आज निधन. भारतीय राजकारणी तमिळनाडूचे आमदार एन कोवैथगम यांचं 2022 मृत्यू. भारतीय फुटबॉल खेळाडू कार्लटन चॅपमन यांचं 2020 निधन. फ्रेंच पत्रकार, कादंबरीकार, कवी, नोबेल पुरस्कार विजेते अनाटोले फ्रान्स यांचं आज निधन. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहेच आणि आजच्या आदि माया आदि शक्ती या भागाला आपण सुरुवात करत आहोत. कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित आदि माया आदि शक्ती हा नवरात्र विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहात. सादर करते आहेत किरण डहाळे. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत तुळजापूरच्या तुळजा भवानीविषयी.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
4: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
5: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: रेडिओ नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण डहाळे.
6: नमस्कार. आदि माया आदि शक्ती या मालिकेतल्या आजच्या भागात आपण दर्शन घेऊ तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेचं. महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तीपीठ आहेत. तुळजापूर हे त्यापैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे. देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख 51 शक्तीपीठात केलेला आहे. विविध ग्रंथात त्वरजा, तुळजा, त्वरिता, तुळजा, अंबा या नावांनी ओळखली जाणारी इथली देवी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे. देवीचं मंदिर बालाघाट डोंगर रांगेतल्या यमुनाचल नामक परिसरात वसलेलं आहे. ते साधारणतः 13व्या शतकात बांधलेलं असावं असा अंदाज आहे. शिवकाळात एक प्रकारे राष्ट्रदेवता म्हणून मान्यता पावलेली ही देवी महाराष्ट्रातल्या अनेकांची कुलदेवता आहे. त्यामुळं इथं सतत भाविकांची मोठी गर्दी असते. तुळजा महात्म्यात देवीच्या इथल्या स्थानाविषयीची आख्यायिका अशी आहे की कृतयुगात या भागामध्ये कर्दम नावाचे एक विप्र राहत असत. त्यांच्या मृत्यूसमयी त्यांची अनुभूती नामक पत्नी गर्भवती होती, त्यामुळे ती पतीसोबत सहगमन करू शकली नाही. काही दिवसांनी प्रसूतीनंतर तिने मंदाकिनी नदी तीरावर तपश्चर्या सुरू केली. एकदा तिथं शिकारीच्या निमित्तानं आलेल्या कुक्कुट नावाच्या दैत्यानं तिला पाहिलं. तिचं तेजस्वी रूप पाहून तो तिच्यावर मोहित झाला. त्यानं तिच्या देहाला स्पर्श केला तेव्हा अनुभूतीनं मनोमन पार्वती मातेचा धावा केला. तिची हाक ऐकून साक्षात पार्वती तिथं भवानी स्वरूपात प्रकट झाली आणि तिनं कुक्कुट दैत्याचा वध केला. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून आली म्हणून या देवीला तुळजा किंवा त्वरिता असं संबोधलं जाऊ लागलं. या आख्यायिकेला जोडून कथा अशी की कुक्कुट दैत्यानं मरता मरता महिषासुराचं रूप घेतलं होतं. देवीनं त्याचा वध केला, त्यामुळं देवी इथं महिषासुरमर्दिनीच्या रूपात विराजमान आहे. तिच्या पायांखाली राक्षसाचं शव आणि हातांमध्ये शिर आहे. संत एकनाथांनी या देवीला रामवरदायिनी असं बिरुद दिलं आहे. भावार्थ रामायणातल्या कथेनुसार सीताहरणानंतर श्रीराम हे सीतेचा शोध घेत दक्षिणेकडे जात असताना एका ठिकाणी प्रत्यक्ष भवानी मातेनं त्यांना दर्शन दिलं. त्यावेळी देवीनं श्रीरामांना रावणवध करण्यासाठी वरदान दिलं होतं. ही देवी समर्थ रामदास स्वामींचीही कुलस्वामिनी होती. सभासदाची बखर मधल्या उल्लेखानुसार जेव्हा अफझल खान चालून आला तेव्हा महाराज प्रतापगडावर गेले. तिथं त्यांनी मारिता मारिता जे होईल ते करू सला करणे नाही असा विचार केला. मराठी विश्वकोशानुसार देवीचं हे मंदिर 13व्या शतकातलं आहे. याबाबतचा सगळ्यात जुना उल्लेख इसवी सन 1397 मधल्या शिलालेखात आढळतो. तुळजापूर परिसरातल्या महामंडलेश्वर कदंब मुरुड देवाच्या काळातला हा शिलालेख काटी सावरगाव इथं सापडला होता. परसरामीजी गोसावी नावाची व्यक्ती तुळजापूरच्या यात्रेला असल्याचं त्यात म्हटलं आहे. टेम्पल्स अँड लिजंड्स ऑफ महाराष्ट्र या एम एस माटे यांच्या 1962 मधल्या ग्रंथानुसार इसवी सन 1204 एका ताम्रपटात तुळजापूरचा उल्लेख आहे आणि त्यात देवीचं नाव तुकाई असल्याचं म्हटलं आहे. 17व्या शतकाच्या मध्यानंतर अनेक कागदपत्रात देवीच्या या स्थानाचा उल्लेख आहेत. अफगाणी सेनापती दिल्लीवर चालून आला तेव्हा मुघलांनी मराठ्यांची मदत मागितली. त्यावेळी विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला मराठी फौज पाठवण्यापूर्वी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी तुळजा भवानीला साकडं घातलं होतं. याबाबतच्या इसवी सन 1760 मधल्या सनदेनुसार मंदिरातली दैनंदिन पूजा, नैवेद्य, नंदादीप, चौघडा यासाठी मंदिराला पेशव्यांकडून इनाम देण्यात आलं. छत्रपती शाहू महाराज, मुधोजी निंबाळकर, राव रंभा निंबाळकर, दमाजीराव गायकवाड, महाजी शिंदे, अहिल्यादेवी होळकर तसंच पेशवे घराण्यातल्या स्त्रियांनी तुळजापूरला भेटी दिल्या होत्या अशा नोंदी आहेत. जय भवानी या जयघोषाचा कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजचिन्हात समावेश आहे. कर्नाटकातल्या सेन, कर्नाट या राजकुळांमध्ये देवी तुळजा भवानीची उपासना केली जात असे. या राजकुळांमुळे तिचा महिमा बंगाल, मिथिला, हिमाचल आणि नेपाळपर्यंत पोहोचला. नेपाळमधल्या काठमांडू आणि भक्तपूर इथंही तुळजा भवानीची मंदिरं आहेत. तिथं भवानी मातेला देगू तलेजू या नावानं ओळखलं जातं. नेपाळी परंपरेनुसार भक्तपूर इथलं मंदिर 14व्या शतकात 1324 साली उभारलं गेलं. पुरातत्वदृष्ट्या यादवकालीन असलेलं तुळजापूर मधलं देवीचं मंदिर भव्य अशा प्राकारामध्ये वसलेलं आहे. बाहेरची दगडी फरसबंदी, तिथल्या मार्गाच्या दुतर्फा असलेली पूजा साहित्याची दुकानं, भाविकांची सदोदित असलेली गर्दी यातून मार्ग काढत पुढे आल्यानंतर मंदिर प्राकाराची दोन भव्य दगडी महाद्वारं लागतात. यातल्या एका महाद्वाराला शहाजी महाराजांचं तर दुसऱ्या महाद्वाराला राजमाता जिजाऊंचं नाव दिलं आहे. राजे शहाजी महाद्वारातून काही पायऱ्या उतरून प्राकारात आल्यानंतर गोमुख तीर्थ लागतं. या तीर्थातलं पाणी मनकावती तीर्थातून येतं असं सांगण्यात येतं. लोकसमजुतीनुसार हे पाणी गंगेचं आहे. इथं डाव्या बाजूला कल्लोळ तीर्थ नावाचं मोठं उदक तीर्थ आहे. 40x20 फूट आकाराचं हे तीर्थ 14व्या शतकात बांधण्यात आलं असावं असं सांगण्यात येतं. याबाबत पौराणिक आख्यायिका अशी की या तीर्थक्षेत्रावर उदक तीर्थ असावं म्हणून ब्रह्मदेवानं पृथ्वीवरच्या सर्व पवित्र नद्यांना आणि तीर्थांना तिथं पाचारण केलं. त्यानुसार गंगा, यमुना, सरस्वती यासह सर्व तीर्थ तिथं आली. ही सर्व तीर्थ तिथं एकत्र येऊन त्यांचा कल्लोळ झाला. त्यामुळे या तीर्थाला ब्रह्मदेवानं कल्लोळ तीर्थ असं नाव दिलं. देवी दर्शनापूर्वी या तीर्थात स्नान करणं पुण्यप्रद मानलं जातं. इथून पुढे सरदार निंबाळकरांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ सिद्धिविनायकाचं स्थान आहे. तिथं उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती विराजमान आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडे गणपती, महादेव, विठ्ठल रुक्मिणी आदी देवतांच्या लहान देवळ्या आहेत. तिथून पुढे काही अंतरावर मोठं होमकुंड आहे. या होमकुंडाजवळ विशिष्ट दिवशी अजाबळी दिला जातो. होमकुंडाच्या मागं जावळ काढण्याचं स्थान आहे. भवानी देवीच्या मंदिर प्रांगणात आदिशक्ती आदिमाया, लक्ष्मी नरसिंह, मल्हारी मार्तंड यांचीही लहान लहान मंदिरं आहेत. जवळच चिंतामणी पाषाणाचं स्थान आहे. याला सुकनावती असंही म्हणतात. तिथं एक गोलाकार पाषाण आहे. त्याच्या वरच्या बाजूला दोन मोठे आणि एक लहान खळग आहे. भाविक या पाषाणावर दोन्ही तळहात ठेवून मनातली इच्छा व्यक्त करतात. हा दगड डाव्या बाजूला फिरला तर नकार आणि उजव्या बाजूला फिरला तर होकार मानला जातो. अर्थात ही भाविकांची श्रद्धा आहे. इथं कौल घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी दत्त मंदिर आहे. मंदिरावर मराठा स्थापत्य शैलीतलं उंच शिखर आणि त्यावर सोन्याचा कळस आहे. असं सांगितलं जातं की अनेक वर्षांपूर्वी बीड इथल्या ठिगळे या भक्तानं हा कळस अर्पण केला होता. देवीची मूर्ती अष्टभुजा महिषासुर मर्दिनी स्वरूपातली आहे. ही मूर्ती गंडकी शिळेमध्ये कोरलेली आहे. तिच्या पाठीवर बाणांचा भाता, हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य आणि पानपात्र आहे. एका हातात देवीनं वध केलेल्या दैत्याची शेंडी पकडलेली आहे. देवीच्या मुकुटाखालून केशकलापाच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. देवीच्या कानात कर्णफुलं गळ्यात मंगळसूत्र, चंद्रहार, हातात बांगड्या, कमरेला कमरपट्टा आणि पायाला तोडे असे अलंकार आहेत. देवीचा उजवा पाय राक्षसावर आणि डावा पाय जमिनीवर आहे. दोन्ही पायांमध्ये तिनं राक्षसाचं तुटलेलं मस्तक धरलेलं आहे. उजव्या बाजूला सिंह आणि ऋषींची प्रतिमा, तर डाव्या बाजूला अनुभूतीची खाली डोकं करून नमस्कार करत असलेल्या मुद्रेतली प्रतिमा आहे. पाठशिळेवर वरच्या बाजूला चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा आहेत. इतिहासकार गह खरे यांच्या मते सध्याची मूर्ती 17व्या किंवा 18व्या शतकात घडवलेली आहे. इथं देवीची पूजा दिवसभरात 4 वेळा होते. मंदिरात शारदीय नवरात्र आणि दसरा हे उत्सव अतिशय उत्साहानं आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरे केले जातात. विजयादशमीच्या दिवशी देवीच्या मूर्तीची पालखीत बसवून मिरवणूक काढली जाते. मंदिरात रंगपंचमीचा उत्सवही जल्लोषात साजरा केला जातो. देवीचा छबिना हा सोहळाही इथं हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो. देवीची उत्सव मूर्ती आणि पादुका यांची मंदिराभोवतीची पालखी प्रदक्षिणा याला छबिना म्हणतात. दर मंगळवारी पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमेच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी देवीचा छबिना काढण्यात येतो. दिवाळी पाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशीही छबिना काढण्यात येतो. वर्षातले 21 दिवस देवीच्या निद्रा काळात छबिना काढला जात नाही. दररोज पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात देवीचं दर्शन घेता येतं. श्रोते हो, आदि माया आदिशक्ती

0: अहो ऐकलं का, नवरात्र आलेत.
1: ऐकलं ऐकलं, नवरात्र आले म्हणजे कॅमल साबुदाणा आलात.
0: अहो ऐका, नवरात्र आलेत आणि
1: अरे हो, निघालोय मी तुझा कॅमल साबुदाणा घेऊनच येतोय.
0: अहो नवरात्र आलेत आणि मी कॅमल साबुदाणा आणून ठेवलाय.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध.
2: श्रोते हो, आजच्या आदी माया आदिशक्ती या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये आपण तुळजापूरच्या तुळजा भवानीची महती जाणून घेतली. कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा कार्यक्रम आपण ऐकला. सादर करते होते किरण डहाळे. श्रोते हो, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुखसमृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते. या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व. या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

साधारण एक तास निहाल्याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आहे आणि त्याचबरोबर आपल्या दिवसालाही सुंदर सुरुवात. आज एका प्रतिभा संपन्न कवयित्रीचा आणि माझ्यासुद्धा त्या खूप आवडत्या आहेत, त्यांच्या अनेक कविता मलासुद्धा भावतात, त्या म्हणजे कवयित्री शांता शेळके. आज यांची जयंती आहे, आज 12 ऑक्टोबर आहे आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण काही गोष्टी आज जाणून घेऊयात. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, अनेक कविता लिहिल्या. शांता शेळके एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे, त्यांची आठवण आजही वेगवेगळ्या कवितांमध्ये होते आपल्याला. अगदी त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत जी मराठी सिनेसृष्टीसाठी सुद्धा वापरली गेली. ऋतू हिरवा ऋतू बरवा असेल, कळले तुला काही काटा ऋते कुणाला, काय बाई सांगू गजानना श्री गणराया, गणराज रंगी नाचतो आणि दिसते मजला सुखचित्र नवे. अशी अनेक अजरामर गीत आहेत जी शांता शेळके यांची अतिशय सुंदर आहेत आणि आजही ती नक्कीच आपल्याला भावतात. चतुरस्त्र लेखिका आणि कवयित्री शांता शेळके. बालसाहित्यामध्ये सुद्धा त्यांची उत्कृष्ट कामगिरी होती. अनेक नाटकं असतील, अनेक रेकॉर्डिंग्स असतील, यासाठी त्यांनी विपुल गीतलेखन केलं. तोच चंद्रमा, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, चित्रगीते ही त्यांची गीतसंकलनं अतिशय प्रसिद्ध होती आणि आज त्यांची जयंती आहे, त्यानिमित्तानं आपण बोलूयात. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा अर्जुन तुमच्या सोबत आहे नगरसंतरंग. या कार्यक्रमात चतुरस्त्र अभिनेत्री आणि कवयित्री शांता शेळके, आज यांची जयंती आपण साजरी करतोय. अनेक साहित्य प्रकार, अनेक कविता त्यांनी अगदी समर्थपणे हाताळल्या, पण तरीसुद्धा त्यांचे काही साहित्य प्रकार जे आजही तेवढेच रसिकांना आवडतात ते म्हणजे असेन मी नसेन मी, वर्ष रूपसी, गोंदण, अनोळख, जन्मा जान्हवी, हे त्यांचे काही कविता संग्रह माझे सुद्धा खूप आवडीचे आहेत. मुक्ता आणि इतर गोष्टी हा त्यांचा पहिला कथा संग्रह होता. स्वप्न तरंग ही सुद्धा त्यांची कादंबरी खूप सुंदर आहे. आणि अनेक वर्ष नाटक आणि सेन्सॉर बोर्डासाठी सुद्धा त्यांनी काम केलं. 1996 आळंदीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, त्याच्या अध्यक्षही होत्या. संतांचे अभंग, ओव्या, पारंपरिक स्त्रीगीतं, कोळी गीतं आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारातून त्यांनी यशस्वीपणे हे प्रकार आपल्याला हाताळलेले दिसतात. आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करूयात. आज शांता शेळके यांची जयंती आहे आणि त्याचबरोबर शारदीय नवरात्रोत्सवाला सुद्धा सुरुवात होती आहे. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
2: ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7-8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार नगरकर, मी साधना डिक्कर आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तर आपण एकदा स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा अर्जुन तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. नवरात्रोत्सवाला, शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले. कर्णपुरा या ठिकाणी तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 ते 20 ऑक्टोबर दरम्यान वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत. नवरात्रानिमित्त हे बदल असणार आहेत. लोखंडी पूल ते पंचवटी चौक, कोकणवाडी चौक ते पंचवटी चौक आणि महावीर चौक ते पंचवटी चौक हे मार्ग या नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये बंद असेल आणि या मार्गावरून जर प्रवास करायचा असेल तर या साठी दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. वाहन चालकांनी बीड बायपास आणि लिंक रोडचा वापर प्रवासासाठी करायचा आहे. कर्णपुरा या ठिकाणी तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे. नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये हे छत्रपती संभाजीनगरमध्ये बदल करण्यात आले. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.
2: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
3: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111336600.

0: कर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. महाराष्ट्र सरकारनं पाठशाळा व संस्कृत विकास आणि इतर विशेष शाळा या दोन शालेय योजना कायमच्या बंद केल्या आहेत. फडणवीस सरकारनं या दोन शालेय योजना कायमच्या बंद केल्या आहेत. 2019 या सालापासून या योजनांवर 1 रुपया सुद्धा खर्च झाला नव्हता. नवे प्रस्तावही आले नव्हते. निधीचा परिणामकारक वापर व्हावा यासाठी योजनांचं सुसूत्रीकरण आता करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत त्यापैकी पाठशाला आणि संस्कृत विकास व इतर विशेष शाळा दोन शालेय योजना कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात नगर संतरंग हा कार्यक्रम. सध्या ऑक्टोबर हिटचा चांगलाच तडाखा महाराष्ट्रामध्ये जाणवतो आहे. अक्षरशः उन्हाळ्याचे किंवा समर सीझनचे दिवस आहेत की काय असं सध्या जाणवतं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक भागांसाठी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सून परतलाय महाराष्ट्रामधून पूर्णपणे आणि आता ऑक्टोबर हिटचा प्रभाव संपूर्ण राज्यभरामध्ये जाणवतो आहे. मुंबई सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 37 ते 38 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत आहे. रत्नागिरीमध्ये 38.7 डिग्री अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं गेलंय. आयएमडीनं दिलेल्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीसह येलो अलर्ट जारी केलाय. सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा घाट माथ्यावर तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण तरी सुद्धा वातावरणामध्ये प्रचंड बदल होत आहेत. उष्णतेची ही लाट महिनाभर कायम राहण्याची शक्यता आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आर्जे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. आणि सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ बघायला मिळते आहे. गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचे दर कमी झाले होते, पण आता सोन्याच्या दरात 1900 रुपयांची वाढ झाली आहे. प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव आता 1,54,400 पोहोचला आहे. अमेरिकन डॉलरच्या मूल्यामध्ये जी काही वाढ झालेली आहे आणि त्यानंतर गुंतवणूकदार यांनी दाखवलेला रस यामुळे सुद्धा सोन्याच्या दरामध्ये वाढ बघायला मिळती आहे. सोन्याच्या दरामध्ये 3600 रुपयांची वाढ जी आहे ती झाली आहे. चांदीच्या दरामध्ये सुद्धा 4,500 वाढून प्रति किलो चांदी 2,28,500 वर पोहोचली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.
3: कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते. या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व. या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: गांधीनगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपर फाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती। संकलक निवेदक आणि सादर करते किरण दहाळे।
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता।
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा।
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा। कॅमल

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: क्रमांक आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आहे अर्चन तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अर्चन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेटकडे आपण वळणार आहोतच. आणि दिल्लीमध्ये इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे, स्थगित करण्यात आलेली आहे. गृहमंत्रालयानं यासंदर्भात मंजुरी दिली आहे. दूरसंचार कंपन्यांना याबाबत आदेश दिलेत. CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये जनपथ आणि कर्तव्यपथ परिसरामध्ये 4 किलोमीटर परिघामध्ये 10 वाजेपर्यंत रात्री मोबाईल इंटरनेट बंद राहणार. केंद्रीय गृहमंत्रालयानं मंजुरी दिली असून एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडिया आणि MTNL यासंदर्भामध्ये आदेश दिले आहेत. CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. मेट्रो रेल्वेसुद्धा बंद करण्यात आलेली आहे. काही केंद्र सरकारनं रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या बंद केल्यात, रद्द केल्यात. 57 मेट्रो स्टेशन्स बंद केलेले आहेत. आणि त्याचबरोबर आंदोलन रोखण्यासाठी सध्या हे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्शन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम. आरबीआयनं काही नवीन नियम जे आहेत ते जाहीर केलेले आहेत. बँक विलंबावर आता दररोज दंड होण्याची शक्यता आहे. आरबीआयनं क्रेडिट कार्ड कर्ज बँकिंग सेवासाठी काही नवीन नियम जाहीर केलेत. क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी जर उशीर झाला तर 500 रुपयाचा दंड जो आहे तो ठोठवण्यात आला आहे. मालमत्तेची कागदपत्रं जर मिळाली नाही तर 5,000 रुपये आणि क्रेडिट रिपोर्ट दुरुस्तीसाठी विलंब झाल्यास 100 रुपये प्रतिदिन भरपाई मिळू शकते. आरबीआयनं रिझर्व्ह बँकेनं महत्वाचे काही हे नवीन नियम जाहीर केले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 0

0: बॅक आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्शन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. रामायण या चित्रपटाचा आपण ट्रेलर आणि टीझर बघितला, पण आता हा सिनेमा लवकरच 5 नोव्हेंबरला रिलीज होण्याची शक्यता आहे. रामायण चित्रपटाची आंतरराष्ट्रीय रिलीज डेट जी आहे ती 5 नोव्हेंबर फायनल करण्यात आली. रणबीर कपूर अभिनीत असणारा हा रामायण सिनेमा आहे. 6 नोव्हेंबर आधी ही तारीख निश्चित करण्यात आली होती, पण आता ती 5 नोव्हेंबर फायनल करण्यात आली आहे. भारतामध्ये अधिकृत रिलीज डेट अद्यापही जाहीर केलेली नाही आहे. दिवाळीला रिलीजचा प्लॅन भारतामध्ये असू शकतो असं सध्या दिसतंय. सिनेमा 59,000 अधिक स्क्रीनवर रिलीज होतोय. बजेट 4,000 कोटी रुपये या सिनेमाचं आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हा सिनेमा 5 नोव्हेंबरला पुढच्या महिन्यामध्ये रिलीज होतो आहे. टीझरवरून बरंच ट्रोलिंग करण्यात आलं होतं सोशल मीडियावर सुद्धा या सिनेमाला, आणि आता नेमका सिनेमा काय सांगतो आहे आता हे आपल्याला लवकरच कळेल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवन कथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बॅक आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अर्जुन तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकत आहात नगरसंतरंग हा कार्यक्रम. MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सध्या CJP मागतंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC जे अध्यक्ष आहेत त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या न्यायालयीन चौकशीला सरकार तयार असल्याचं सरकारनं सांगितलंय. पेपरफुटी प्रकरणामध्ये दोषी आढळल्यानंतर राष्ट्रपतींना हटवण्याची शिफारस करू असं ते म्हणालेत. आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहणार नाहीये तर ते पूर्णपणे राजकीय झाल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता MPSC अध्यक्ष यांच्या चौकशीला सरकार तयार असल्याचं सांगण्यात आलंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: बॅक आपण ऐकता स्नेहलयस लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। तुम्ही ऐकताय स्नेहलयस लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत। 75% दुष्काळ सध्या राज्यासाठी जाहीर करण्यात आला आहे। दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी ग्राउंड ट्रुथिंग सर्वेक्षण आता होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। 18 तालुक्यांसाठी ग्राउंड ट्रुथिंग सर्वेक्षणाचा शासन निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारचं दुष्काळ पथक महाराष्ट्राचं सर्वेक्षण सध्या करत आहे। आपल्या भारताचे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्राला मोठा आर्थिक सपोर्ट मिळेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज।

जगदंबे। 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे RJ अनु तुमच्या सोबत. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकत आहोत आणि या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहेत देवेंद्र भुजबळ सर. भिकारी झाला अधिकारी ही एक यशोगाथा आणि मनस्वी झेप घेणारी एका पाखराची कथा आपण जाणून घेतोय. महात्मा फुले मुंडईमध्ये 27 ऑक्टोबर 1999 स्फोटकं ठेवण्यात आली ही माहिती गोपाळे यांना पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यामुळं पुढे मोठा होणारा अनर्थ ठरला आणि तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त रॉनी मेंडोन्सा यांच्या हस्ते त्यांना पोलीस मित्र हा पुरस्कार देऊन गौरवण्यातही आलं होतं. 26 जुलै 2005 मुंबईमध्ये अतिवृष्टीमध्ये पालिकेच्या अंधेरी पश्चिममधील मंडईमध्ये 30 मच्छीमार महिलांचे प्राण मंडईमधल्या व्यापारी सर्वश्री अनवर रेहमान आणि इम्रान यांनी जीवाची पर्वा न करता वाचवले आणि ही बाब जेव्हा गोपाळे यांना कळाली तेव्हा त्यांनी या महिलांना सुरक्षितपणे मंडईच्या बाहेर काढलं. त्यांच्या प्रसंगवधानाची त्यावेळी खूप प्रशंसाही करण्यात आली. 36 वर्ष सेवा करून बाजार अधीक्षक पदावरून गोपाळे 2013 निवृत्त झाले. मुंबई महानगरपालिका आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबतर्फे 2014 सामाजिक कार्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली. 2018 मुंबईमधल्या क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य पुरस्कृत करण्यात आलेल्या संघटनेतर्फे साहित्य विभागाच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं. मरणोत्तर देहदान चळवळीतही त्यांनी भरीव कार्य ते आज करीत आहे. त्यांनी आतापर्यंत 300 जणांना देहदान, अवयवदान, नेत्रदान आणि त्वचादानासाठी प्रवृत्त केलं. त्याबद्दल त्यांना युवा प्रतिष्ठानतर्फे 2006 समाजरत्न हा पुरस्कारही मिळाला. गोपाळ यांचे एक पाखरू वेल्हाड हे आत्मचरित्रही प्रसिद्ध झालंय. या चरित्रात त्यांनी रस्त्यावर भीक मागण्यापासून सुरू झालेला हा प्रवास काहीही लपवून न ठेवता अगदी जसाच्या तसा मांडलाय. आजही हे पुस्तक वाचताना झोपडपट्टीतील जीवन, त्यातील दाहकता आपल्या अंगावर काटा उभा करते. आजवर 25 कथांचं लेखनही त्यांनी केलंय. त्यांच्या दक्षता मासिकातील कथेमुळे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माननीय RR पाटील यांच्या हस्ते पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 2015 त्यांचा प्रियजनांची मांदियाळी हा काव्यसंग्रही प्रसिद्ध झालाय आणि या काव्यसंग्रहाचे रसिकांनी चांगले स्वागतही केलंय. महापालिकेमध्ये सेवा बजावत असताना वृत्तपत्र लेखक म्हणून सुद्धा त्यांनी नावलौकिक मिळवला. आतापर्यंत वेगवेगळ्या वृत्तपत्रातून विविध विषयावरून 450 अधिक पत्रं त्यांनी लिहिली आहेत. मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा उत्कृष्ट पत्रलेखक पुरस्कार त्यांना मिळालाय. याशिवाय पोलीस मित्र, श्रमिकरत्न, ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानचा पुरस्कार, मुंबई महानगरपालिकेचा महापौर पुरस्कार आणि नागरी पुरस्कारही त्यांना मिळालाय. 1994 गोपाळ यांचा विवाह झाला. पत्नी सुप्रिया यांनी विवाहानंतरची 16 वर्ष झोपडपट्टीच्या संसारात साथ दिली. आजही पत्नीविषयी त्यांना कृतज्ञता वाटते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा रोहन हा नामांकित नेस्को कंपनीत व्यवस्थापक आहे तर मुलगी MBA होऊन तीही कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. दोघांचे विवाह झालेत आणि ते आपल्या जीवनात स्थिर स्थावर आहेत. श्री गोपाळे परिवारासमवेत निवृत्तीनंतर सुखासीन आयुष्य न जगता बिकट परिस्थितीतही असणाऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं उदात्त कार्य आजही ते करत आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: दर मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. SIR हरकतींबाबत महत्वाच्या अपडेटकडे वळणार आहोत. SIR प्रणालीबाबत महत्वाचे अपडेट जाणून घेऊयात. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी आणि दुरुस्त करण्यासाठी जो SIR कार्यक्रम करण्यात आला होता त्या अंतर्गत आता दावे आणि हरकती करण्याची 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी तहसील कार्यालयामध्ये गर्दी करण्याची आवश्यकता नाही आहे. संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी BLO मतदारांच्या घरी जातील आणि आवश्यक कागदपत्र स्वीकारतील. SIR हरकतींसाठी आता 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आणि BLO घरी येऊन प्रत्यक्ष कागदपत्र स्वीकारणार असल्याचं सांगण्यात आलंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: रेडिओ नगर 90.4 FM च्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका RJ आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी RJ आदी सोबत.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला सुंदर अशी सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आणि त्याचबरोबर आपण दर सोमवारी आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील काही भागाचं विवाचन जे आहे ते आपण नक्कीच ऐकत असतो आणि आज आपण ऐकणार आहोत आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील भिकारी झाला अधिकारी हा भाग. या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहेत देवेंद्र भुजबळ. मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये जन्मलेला वाढलेला एक भीक मागणारा मुलगा वाया न जाता मुंबई महानगरपालिकेमध्ये BMC मध्ये अधिकारी होतो आणि एका पाखराची मनस्वी झेप घेणारी ही एक पॉझिटिव्ह स्टोरी आपण ऐकणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या लांजामधल्या साटवली हे सुरेश गोपाळ यांचं मुळगाव. गोपाळ यांचे वडील मुंबई महापालिकेत होते पण गोपाळ यांच्या लहानपणीच वडीच वारले. उत्पन्नाचं काही साधन नसल्यानं मुंबईमध्ये अक्षरशः काही वर्ष त्यांनी भीक मागितली. प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांची गाडी धुण्याचं काम त्यांनी केलं. त्यावेळी परिस्थितीनं खचून जाऊन गोपाळे आत्महत्येच्या विचारामध्ये होते आणि त्यांची विमनस्क अवस्था पाहून सुमनताईंचे यजमान नंदा शेट यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांची बिकट परिस्थिती कथन केल्यावर नंदा शेटनी सुमनताईंचं एक एक पाऊल उचली चाल निश्चयानं नको बावरूनही जाऊ नियतीच्या भयानं हे गाणं ऐकवलं आणि गोपाळे यांना जगण्याचं बळ दिलं. गोपाळे यांना आजही नंदा शेट यांनी त्यावेळी दिलेल्या धीराबद्दल कृतज्ञता नक्कीच वाटते. गोपाळे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये महात्मा गांधी कॉलेजमधून 11वीपर्यंत शिक्षण घेतलं. 1977 मुंबई महापालिकेत शिपाई म्हणून कामाला लागले. पब्लिक हेल्थ आणि सॅनिटरी निरीक्षक ही पदविका त्यांनी मिळवली. शिपाई संवर्गातून 21 फेब्रुवारी 1982 बाजार निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आणि नंतर 2008 मुख्य निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांच्यावर विशेष दक्षता पथकाचे प्रमुख म्हणून सुद्धा जबाबदारी सोपवण्यात आली होती. महात्मा फुले मंडईमध्ये 27 ऑक्टोबर 1999 एक घटना घडली आणि ही घटना काय होती हे आपण जाणून घेणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

ऐसी जगह थी। वेलकम बॅक, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमध्यम रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम। श्रोते हो, शारदीय नवरात्रोत्सवाला कालपासून सुरुवात झालेली आहे, आणि शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे अक्षरशः शक्तीची आराधना आपण करतो, आणि स्त्रीच्या मनाचा, प्रत्येक स्त्रीला जगण्याचा, संघर्षाचा, प्रेमाचा आणि स्वप्नांचा हा प्रवास आपण रोज जाणून घेणार आहोत आजपासून संध्याकाळी 7-8 या वेळामध्ये स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये। बघा, शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आणि केवळ आपण शक्तीची पूजा करत नाही तर स्त्री शक्तीचा जागर करतो, तिच्या अस्तित्वाचा सन्मान करतो, तिच्या मनातील भावविश्व समजून घेण्याचा हा खऱ्या अर्थाने एक सुंदर उत्सव आहे। नवरात्रामध्ये खरं तर जे नवशक्ती आहे त्याची आराधना केली जाते आणि त्याची पूजा केली जाते, आणि अशाच प्रकारे स्त्रीच्या मनाचा वेद, तिच्या संघर्षाची, प्रेमाची कहाणी, स्वप्नांची कहाणी आपण जाणून घेणार आहोत आजपासून स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी 7 वाजता। तुम्ही जरूर ऐका स्त्री जाणीवा हा नवरात्र विशेष कार्यक्रम, आणि आता मी तुमचा निरोप घेते आहे, ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात मी आरजे ऋतु आहे तुमच्या सोबत। मंडळी, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या आणि देवीच्या नऊ रूपांच्या पवित्र पर्वाच्या मनापासून शुभेच्छा आहेत। आयुष्यामध्ये सुख, समाधान, ऊर्जा आणि नवी उमेद घेऊन आलेले हे नवरात्रीचे दिवस म्हणजे केवळ नऊ दिवसांचा उत्सव नाहीये, तर आपल्यामधील अनंत शक्तीची आणि चैतन्याची जाणीव करून देणारा हा सोहळा आहे। जशी आदिशक्ती जगदंबेनं प्रत्येक संकटावर मात करून विजयाचा मार्ग दाखवला, तसेच आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुद्धा प्रत्येक कठीण प्रसंगाला धैर्यानं सामोरे जाण्याची ताकद ही स्त्री शक्तीच देत असते। आई असो, बहीण असो, मैत्रीण असो किंवा आपल्या कर्तृत्वानं जग बदलणारी प्रत्येक नारी असो, स्त्री हीच सृजनाची आणि प्रेरणेची खरी मूर्ती आहे। चला तर मग मंडळी, या नवरात्रीमध्ये आपल्यातील आणि आपल्या आसपासच्या या प्रेरणादायी स्त्री शक्तीला सलाम करूयात आणि एका नव्या सकारात्मक ऊर्जेनं आपण आपल्या शोची सुरुवात करूयात। मंडळी, आज नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये भरपूर साऱ्या नवरात्रीविषयक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी आपण करणार आहोतच। पण मंडळी, एका म्युझिकल ब्रेक नंतर आपण भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, आज आपण आपल्या शोमध्ये महाराष्ट्रातील अतिशय पावन अशा 3.5 शक्तीपीठांची माहिती घेणार आहोत आणि त्यांच्याविषयी भरपूर साऱ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, याच शक्तीपीठांपैकी एक आहे तुळजापूरची तुळजाभवानी. श्री तुळजाभवानी देवीचं तुळजापूर हे क्षेत्र महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं. श्री देवी भगवती भवानी या नावानं अत्यंत प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या क्षात्र तेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाक शक्ती आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता असलेली ही तुळजापूरची भवानी देवी संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. या मंदिराच्या स्थापत्यशैलीबद्दल जर बोलायचं झालं ना मंडळी, तर मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे. इतिहास आणि पुरातत्व दृष्टीने
1: रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक, निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
2: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
1: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 FM हा ऍप डाउनलोड करा.
2: आदि माया आदि शक्ती, प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

0: श्रोते हो नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आरजे ऋतू आहे तुमच्यासोबत. आपला हा शो नवरात्र विशेष शो म्हणून आपण प्रसारित करत आहोत आणि भरपूर साऱ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. मंडळी, आपण महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठं जी आहेत त्यांच्याविषयी माहिती जाणून घेत आहोत आणि त्यांच्याविषयी आपण चर्चा करत आहोत. आणि अगदीच थोड्या वेळापूर्वी आपण तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीबद्दल जाणून घेतलं आणि आता आपण वळतोय महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी दुसऱ्या अतिशय पावन आणि जागृत शक्तिपीठाकडं, माहूरच्या श्री रेणुका देवीकडं. मंडळी, माहूर हे देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं मूळ जागृत पीठ म्हणून ओळखलं जातं. येथील पीठाची मुख्य देवता म्हणजे रेणुका देवी. भगवान परशुरामांची माता म्हणून सुद्धा या रेणुका मातेला ओळखलं जातं बरं का. आणि महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची ती कुलदेवता आहे. माहूरगडावर केवळ रेणुका देवीच नाही तर भगवान दत्तात्रय आणि परशुराम यांची सुद्धा प्राचीन मंदिरं आहेत. भाविकांची अशी गाढ श्रद्धा आहे की दत्तात्रेयांचा जन्म याच माहूरगड झाला होता. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यामध्ये असलेलं हे स्थान अतिशय निसर्गरम्य आणि पवित्र आहे. देवीचं हे मंदिर 13व्या शतकामध्ये देवगिरीच्या यादवकालीन राजानं बांधले असं म्हटलं जातं. माहूरच्या गडापासून जवळच रामगड हा किल्ला असून तिथे काही सुंदर कोरीव काम केलेल्या गुहा देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे मंडळी, माहूरला देवीच्या तांदळा रूपातल्या मुखाचीच पूजा केली जाते बरं का. परशुरामाला या डोंगरावर मातेचं दर्शन झालं आणि म्हणूनच या स्थानाला मातापूर असं म्हटलं जाऊ लागलं. शेजारच्या आंध्र प्रदेशामध्ये ऊर म्हणजेच गाव, त्यामुळं मातापूरवरून माऊर आणि पुढे त्याचं रूपांतर माहूर असं झालं. तर अशी या नावामागची सुंदर आख्यायिका आहे बरं का मंडळी. आणि आपण अगदीच थोड्या वेळात म्युझिकल ब्रेक नंतर भेटणारच आहोत आपल्या महाराष्ट्रातील आणखी एका शक्तीपीठाकडं. मंडळी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: श्रोते हो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपण थोड्या वेळापूर्वी माहूरच्या श्री रेणुका देवीबद्दल जाणून घेतलं आणि आता आपण वळतोय महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी अत्यंत महत्वाच्या आणि जागृत अशा तिसऱ्या पीठाकडं, म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेकडं. कोल्हापूरची महालक्ष्मी माता हे पुराणात उल्लेख केलेल्या 108 पीठांपैकी आणि महाराष्ट्रात असलेल्या 3.5 पीठांपैकी एक आहे. महालक्ष्मीचं हे देवालय कोणी बांधलं याबाबतचे संशोधन अजून परिपूर्ण नाही आहे. तरीसुद्धा हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक म्हणजेच कराड येथील सिंधवंशी राजानं बांधलं असावं असे काही संशोधक मानतात. कोल्हापूरचे शिलाहार हे देवीचं निस्सीम भक्त होते, ज्यांनी देवीचा वरप्रसाद मिळाल्याचे अनेक लेखांत लिहून ठेवलेलं आहे. तसंच मंडळी, 7व्या शतकामध्ये चालुक्य राजवटीमध्ये राजा कर्णदेव यानं हे देवालय बांधल्याचा उल्लेख सुद्धा काही ठिकाणी आढळतोय. श्री महालक्ष्मीची मूर्ती एका दगडी चौथ्यावरती उभी करण्यात आलेली आहे. मंदिरामध्ये घाटी दरवाजा आणि गरुड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाण आहेत. यातील गरुड मंडप आणि सभा मंडप 1844 ते 1847 दरम्यान बांधण्यात आला होता. अश्विन नवरात्रामध्ये महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथ्यावरती ठेवून अत्यंत उत्साहामध्ये तिची पूजा केली जाते. मंडळी, या नवरात्रीमध्ये करवीर निवासिनी महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिचे आशीर्वाद नक्कीच घेऊयात. आणि मंडळी, अशाच माहितीसह भेटूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. नवरात्र विशेष कार्यक्रम आपला सुरू आहे आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांची माहिती घेत आहोत, त्यांच्याविषयी जाणून घेत आहोत आणि थोड्याच वेळापूर्वी आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेबद्दल जाणून घेतलं आणि आता आपण वळतोय महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्वाचे स्थान असलेल्या नाशिकच्या श्री सप्तशृंगी देवीकडे. सप्तशृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचं ओंकार रूप मानलं जातं. शुंभ, निशुंभ आणि महिषासूर या 5वी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यानंतर तपसाधनेसाठी देवीनं या गडावरती वास्तव्य केलं होतं. सह्याद्रीच्या या उंच कड्याला 7 शिखर आहेत आणि त्यावरूनच या स्थानाला सप्तशृंगगड हे नाव पडलंय. हे देवीचं मूळ पीठ मानलं जातं आणि गडावरील देवीची अतिभव्य मूर्ती ही तब्बल 18 हातांची आहे. मंडळी, या पवित्र ठिकाणी नवरात्रामध्ये तसंच चैत्र महिन्यामध्ये भव्य यात्रा भरते. भूतलावरती श्री जगदंबेची 51 शक्तीपीठ आहेत, त्यापैकी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रह्मस्वरूपिणी धर्मपीठ आणि ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजेच सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. मंडळी, सप्तशृंगी देवीच्या दर्शनासोबतच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबूल तीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ आणि शीतकडा अशी अनेक महत्वाची व पवित्र तीर्थस्थळे आपल्याला पाहायला मिळतात. तर मंडळी, ही आहेत आपल्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठ आणि एकदा तरी आयुष्यामध्ये या सर्व शक्तीपीठांना आपण भेट नक्कीच देऊयात आणि प्रत्येकाची ही इच्छा असणारच आहे आणि आपल्या सर्वांची ती इच्छा पूर्ण होऊ देत हीच आपल्या आईकडे प्रार्थना आहे. आणि मंडळी, या नवरात्रीच्या दिवसांमध्ये स्त्री शक्तीचा सन्मान करा, स्त्री शक्तीचा जागर करा आणि ही नवरात्र तुम्हा सर्वांना सुख समाधानाची, आनंदाची, मांगल्याची जाओ हीच आपल्या देवीच्या चरणी प्रार्थना आहे. मंडळी, आपण थोड्याच वेळात भेटत आहोत आणखी नवनवीन विषयांसोबत आपल्या या शो मध्ये. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नवरात्रीच्या या पावन उत्सवामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी जाणून घेत आहोत. खूप साऱ्या गोष्टींवरती आपण चर्चा करत आहोत, गप्पा मारत आहोत आणि आपण आपल्या या शोमध्ये एक विशेष मालिका सुद्धा सादर करत आहोत. मंडळी, या मालिकेमध्ये आपण समाजातील खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचं रूप असलेल्या नवदुर्गांची भेट घेत आहोत आणि त्यांच्या कथा सुद्धा आपण ऐकणार आहोत. आणि आज आपण ऐकणार आहोत अशाच एका नवदुर्गेची, म्हणजेच डॉक्टर सुचेता धामणे यांची अत्यंत प्रेरणादायी कथा. मंडळी, रस्त्यावरील मनोविकलांग आणि निराधार महिलांकडे बहुतांश समाज दुर्लक्ष करतो, पण त्यांच्याकडे आई, बहीण आणि माणुसकीच्या नात्यानं पाहणारी एक नवदुर्गा आपल्या जिल्ह्यामध्ये, आणि त्या म्हणजेच डॉक्टर सुचेता धामणे. त्यांच्या या कार्याची दखल आज केवळ जिल्हाच नाही तर जागतिक पातळीवरती सुद्धा घेतली जाते. डॉक्टर सुचेता आणि डॉक्टर राजेंद्र धामणे हे दाम्पत्य MD होमिओपॅथी डॉक्टर. त्यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग एका मोठ्या सत्कार्यासाठी केला. देहरे येथे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी मनगाव प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या निमित्तानं आज जवळपास 500 निराधार, बेघर, मानसिक व शारीरिक आजारांनी ग्रस्त महिलांना एक सुरक्षित घर मिळालंय. समाजानं ज्यांना नाकारलं, कुटुंबानं ज्यांच्याकडे पाठ फिरवली, अशा महिलांसाठी डॉक्टर सुचेता या केवळ संस्थेच्या पदाधिकारी बनल्या नाहीत तर त्या त्यांची सख्खी बहीण, मैत्रीण आणि मोठा आधारवड बनल्यात. या प्रवासातील सर्वात वेदनादायी वास्तव म्हणजे रस्त्यावरती असताना लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या काही महिलांच्या पोटी जन्मलेली मुलं. त्यांच्या जन्मामागे कोणताही उत्सव नव्हता, स्वागत नव्हतं. अशा 43 मुलांच्या आयुष्यामध्ये डॉक्टर सुचेता यांनी थेट आईचं स्थान स्वीकारलंय. या मुलांना केवळ अन्न वस्त्र देणं एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांना नाव दिलं, ओळख दिली, शिक्षण दिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं कुणीतरी आहे हा विश्वास दिला. त्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसापासून, वाढदिवसापासून ते अगदी परीक्षेच्या निकालापर्यंत आणि आजारपणामध्ये प्रत्येक आनंद दुःखामध्ये डॉक्टर सुचेता या आईसारख्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. एकेकाळी अध्यापन क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर सुचेता यांनी स्वतःच्या करिअरपेक्षा माऊलीच्या या विशाल कुटुंबाला प्राधान्य दिलं. डॉक्टर म्हणून मिळालेले ज्ञान, स्त्री म्हणून मिळालेली संवेदनशीलता आणि आई म्हणून असलेलं मातृत्व, या तिन्हीचा सुंदर संगम त्यांच्या कार्यात दिसतो. माऊलीतील प्रत्येक महिलेला स्नान घालणं, तिचे केस विंचरणं, आजारी असताना तिच्या जवळ बसणं, तिच्या आक्रोशामागची वेदना समजून घेणं किंवा वर्षानुवर्ष हरवलेल्या मायेची ऊब देणं, हे कामं पद, प्रसिद्धी किंवा पुरस्कारासाठी होत नाहीत. ती घडतात केवळ माणसावरच्या नितांत प्रेमातून. माऊलीच्या सेवायज्ञात डॉक्टर सुचेता यांनी आपल्या आयुष्याची समिधा अर्पण केली. आज त्या केवळ एका मुलाची आई नाही किंवा एका कुटुंबाची गृहिणी नाहीत तर त्या 500 महिलांची बहीण आणि 43 मुलांची आई आहेत. म्हणूनच त्यांची कहाणी ही केवळ एका समाजसेविकेची नाही तर ती अशा स्त्रीची कहाणी आहे जिनं रक्ताच्या नात्या पलीकडे जाऊन माणुसकीचं नातं स्वीकारलंय. समाजानं ज्या भगिनींना नाकारलं त्यांना स्वतःचे मानून नवीन जीवन देणाऱ्या डॉक्टर सुचेता धामणे या खऱ्या अर्थानं आजच्या नवदुर्गा ठरल्यात. मंडळी, अशा या महान स्त्री शक्तीला आणि त्यांच्या सेवा कार्याला खरंच मानाचा मुजरा आहे. मंडळी, या नवरात्र विशेष कार्यक्रमात अशाच नवदुर्गांच्या, अशाच स्त्रियांच्या कथा घेऊन मी येते तुम्हाला भेटायला. आज आपण सुचेता यांची कथा ऐकली आणि उद्या आपण अशाच आणखी एका नवदुर्गेची कहाणी ऐकणार आहोत. मंडळी, आपण भेटूया थोड्याच वेळात आपल्या शोमध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुखसमृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते. या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व. या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं वयाच्या 73व्या वर्षी आज पुण्यात निधन झालंय. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होत्या. मधू कांबीकर यांनी लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला त्यांनी आपल्या अभिनयातून एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे त्यांचा जन्म झाला. 1973 मध्ये मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटर मधून त्यांच्या कला प्रवासाला सुरुवात झाली आणि त्यानंतर 1977 मध्ये महाराष्ट्राची लोकधारा या कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीमध्ये नृत्य नाट्य सादर केलं आणि इथूनच त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला नवी दिशा मिळाली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये त्यांनी तब्बल 100 अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. शापित या चित्रपटातील शोकू या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. हेच माझं माहेर, झपाटलेला, राघु महिना आणि एक होता विदूषक हे सुद्धा त्यांचे अत्यंत गाजलेले चित्रपट आहेत. या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आज सुद्धा रसिकांच्या स्मरणात आहेत. आपल्या अभिनयानं आणि लोककलेच्या सादरीकरणानं त्यांनी रसिकांच्या मनामध्ये खास स्थान निर्माण केलं. मधू कांबीकर यांच्या निधनानं मराठी मनोरंजन विश्वाची आणि लोककलेची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून त्या रसिकांच्या स्मरणात कायम राहतील. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांना रेडिओ नगरच्या वतीनं स्नेहालय परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, दुपारचे 12:26 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये. मंडळी, आता नवरात्र म्हटलं की उपवास आलेच आणि 9 दिवस अनेक आपल्या महिला असतील, अनेक आपले मंडळी असतील, श्रोतावर्ग असेल, अनेक जण उपवास करत असतात आणि उपवासाचे दिवस म्हटलं तर तेच तेलकट तुपकट पदार्थ येतातच. साबुदाणा असेल, आपला बटाटा असेल, भगर असेल किंवा इतर साबुदाण्याचे वडे असतील वगैरे वगैरे खूप सारे. म्हणजे आपण आरोग्यासाठी म्हणून उपवास करायला जातो, पण या उपवासाच्या दिवसांमध्येच अतिरिक्त खाणं येतं किंवा तेलकट तुपकट खाणं येतं. त्यामुळे मंडळी, आज मी तुम्हाला एकदम हेल्दी रेसिपी सांगणार आहे. उपवास स्पेशल रेसिपी आहे आणि तुम्हाला आरोग्यासाठी अगदीच चांगली रेसिपी आहे. मखाना आणि शेंगदाण्याची कुरकुरीत नमकीन भेळ ही रेसिपी आहे मंडळी. आणि हो, मखाने आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे आता वेळ वाया न घालवता एक मी ही कृती सांगते तुम्हाला. पटकन पेन पेपर घेऊन बसा आणि पटकन ही कृती नोट डाऊन करून घ्या. सर्वात आधी एका कढईमध्ये 1 चमचा गावरान तूप टाका. त्यामध्ये मखाने घालून ते छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्या. आणि आता त्या कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे, हिरवी मिरची आणि त्यासोबत जे उपवासाचं मीठ असतं, सैंधव मीठ, तर ते घाला आणि छानपैकी खमंग असं परतून घ्या. हे सगळे मखाण्यांमध्ये एकत्रित करा आणि वरून थोडीशी सुंठ पूड सुद्धा तुम्ही टाकू शकता. मंडळी, ही आहे आपली पौष्टिक आणि खमंग अशी मखाना भेळ. ही तेलकट नाही आहे, तुपकट नाही आहे आणि ही एकदम पोट भरतं आपलं ह्याणी आणि आरोग्यासाठी एकदम फायदेशीर आहे. उपवासाच्या दिवशी एनर्जी टिकून ठेवायची असेल ना मंडळी, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खाऊन बघा. आणि तुम्हाला जर ही आवडली असेल तर मला नक्की सांगा 90111123090 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. तुमच्याकडे अशा काही युनिक रेसिपीज असतील त्या सुद्धा तुम्ही मला सांगू शकता आपल्या रेडिओमध्ये. आणि अशाच गोष्टींसह भेटूयात मंडळी एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2024 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात मी आर जे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, दुपारचे 12:43 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एका आगळ्या वेगळ्या माहितीसोबत आणि गोष्टीसोबत चर्चा करण्यासाठी. मंडळी, आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कालच घटस्थापना होती, काल आपल्या अनेकांच्या घरी घट बसवले गेले, पण यामागचे एक अतिशय भारी अशी मान्यता सुद्धा आहे आणि सायंटिफिक रित्या सुद्धा हे बरोबर आहे. अनेक ठिकाणी आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी जिथे शेती आहे, शेतकरी वर्ग आहे, तर तिथे एक अशा मान्यतेनुसार घट बसवले जातात. आता मंडळी, आपण जेव्हा घट बसवतो तेव्हा एका मातीच्या मडक्यामध्ये माती भरतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी अशी बी बियाणं पेरतो. तशाच पद्धतीनं शेतकरी वर्ग सुद्धा त्याला ज्याला पुढच्या वर्षी कोणतं पीक पेरावं, कोणतं पीक घ्यावं या बाबतीत जेव्हा तो विचार करत असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची जी बी बियाणं आहेत तर ती या नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या दिवशी त्या मडक्यामध्ये तो पेरतो आणि 10 दिवसांमध्ये जे रोप किंवा जे पीक सर्वात जास्त उगवतं किंवा जे चांगल्या पद्धतीनं ते येत असतं त्या अंदाजानुसार मग पुढच्या वर्षी त्या बियांचं किंवा त्या पिकाचं एक जे आपण म्हणतो की पुढची जी प्लॅनिंग असते आपल्या शेतीसाठी वगैरे, तर ते पीक आपल्या पुढच्या वर्षामध्ये घेतलं जातं असं एक अंदाज असतो. आणि निसर्गाने एक दिलेली ही देणगी पण आहे, कारण मंडळी ऑक्टोबर महिना म्हटलं तर ऑक्टोबरमध्ये एक अनुकूल वातावरण असतं बी बियाण्यांसाठी आणि आपल्याला एक अंदाज लावण्यासाठी की पुढच्या वर्षी आपण कोणत्या स्वरूपाचं पीक घेऊ शकतो. आता सध्या आपल्या सर्वांनाच माहीत आहे की यावर्षी पाहिजे तेवढा पाऊस पडलेला नाही आहे, त्यामुळे कुठेतरी वातावरण कुठेतरी मिसमॅच होत आहे, पण तरी सुद्धा हा जो काळ आहे हा काळ एक समजण्याचा आहे की आपल्याला कोणतं पीक पुढच्या वर्षी घेता येईल. तर ही संकल्पना खूप छान आहे आणि अनेक ठिकाणी आजही या संकल्पनेनुसारच पुढच्या वर्षी कोणतं पीक घ्यायचं ही एक मान्यता आहे किंवा यावरती एक अवलंबून आपला शेतकरी वर्ग राहत असतो. तर मंडळी, तुमच्या माहितीमध्ये अजून कोणती नवरात्री विषयक आणखी माहिती आहे की जी आपल्या श्रोतांपर्यंत पोहोचली पाहिजे किंवा अशा कोणत्या युनिक गोष्टी आहेत तर त्या सुद्धा तुम्ही मला नक्की सांगू शकता. आणि ही जी माहिती आहे तर हे याबद्दल तुम्हाला माहिती होतं का, किंवा ही जी गोष्ट आहे अशी जी मान्यता आहे त्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं होतं का, हे सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावर. अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसह भेटणार आहोत आपण थोड्या वेळामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी संवादिनी वैशाली एडके, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या, भरपूर साऱ्या गोष्टींवरती चर्चा केली आणि आपली ही नवरात्र विशेष कार्यक्रमाची मालिका ही आपली संपूर्ण नवरात्रभर सुरूच राहणार आहे आणि अनेक विविध आणि युनिक गोष्टींसह मी भेटायला येणारच आहे या संपूर्ण नवरात्रीमध्ये. पण मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची आणि आता अगदीच थोड्या वेळामध्ये आर जे वैशाली येते स्नेहवार्ता हा शो घेऊन तुमच्या भेटीला. मंडळी, माझं आपल्या मातेकडे देवीकडे एकच मागणं आहे की सर्वांना उत्तम आरोग्य दे, हे जे दिवस आहे ते मांगल्याचे आनंदाचे जाऊ देत आणि इथून पुढे सुद्धा त्यांना सुख शांती समृद्धी हे कायम असू दे, त्यांना मिळू दे. मंडळी, अशाच गोष्टींसह आणि अशाच कार्यक्रमासह आपण उद्या भेटूया ठीक सकाळी 11 वाजता आणि तोपर्यंत मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, नवरात्रीच्या मंगलमय उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तीचं वातावरण आहे. देवीच्या शक्तीला वंदन करताना आपल्या कर्तृत्वातून समाजाला नवीन दिशा देणाऱ्या स्त्रियांचाही सन्मान करूया. नगरकरण हो, नवरात्री विशेष नारी सन्मान या आपल्या खास स्नेह वार्तामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत प्रतीक्षा संजय वाघ यांचा प्रेरणादायी प्रवास. स्नेहालयाच्या उडान प्रकल्पात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करताना त्या बालविवाह प्रतिबंध, बाल संरक्षण आणि गरजू व्यक्तींना मदत व मार्गदर्शन करण्याचं महत्वाचं काम करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या कामाची प्रेरणा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची जिद्द.
3: नमस्कार मॅडम.
4: नमस्कार मॅडम.
3: तुमचा बालपणीचा प्रवास कसा होता? श्रोत्यांना ऐकायला नक्कीच आवडेल.
4: नक्कीच मॅडम, मी माझ्या बालपणाबद्दल सांगते तुम्हाला. थोडक्यात म्हणजे माझं कारण हे, मी खान्देशकडचे आहे. तर खान्देश मधील जिल्हा आहे तेथील साक्री तालुक्यातील मी आहे. तर आमचं जे गावाचं परिसर आहे म्हणजे साक्री तालुक्याचा, तो परिभागाचा आहे. तरी त्यातून आमचा चौक म्हणजे वाड्यासारखा आहे. तेथे चौक मध्ये मी राहते. तर त्याच्यामध्ये आमचं म्हणजे कौटुंबिक म्हणजे एकत्र कौटुंबिक पद्धतीमध्ये मी राहिलेली आहे. त्याच्यामध्ये पप्पा, पप्पांचे दोघं भाऊ म्हणजे काका आणि अशी आमची तिघ फॅमिली एकत्र राहायचो. आधीचं जे जुनं घर होतं त्याच्यामध्ये जवळपास त्याच्यामध्ये 3 रूम असतील असं एकत्र फॅमिलीमध्ये आम्ही राहत होतो. त्याच्यानंतर फॅमिली वगैरे वाढत गेली, मग काकांचे वेगळे झाले, मग त्याच्यानंतर पप्पा, परत माझे जे मोठे पप्पा आहेत ते आणि असं एकत्रच राहिलो. बऱ्याच वर्षापर्यंत एकत्रच राहिलो. तर त्याच्यामध्ये एकाच रूम मध्ये जे किचन वगैरे असेल तेच म्हणजे बेडरूम वगैरे एकाच रूम मध्ये आमचं ते राहायची व्यवस्था होती. आमची फॅमिली 5 जणांची. तर त्याच्यानंतर परत काही वर्षांनी मग आम्ही वेगळं झालो.
3: आणि त्यानंतर मॅडम अशा बालपणामध्ये काही आठवणी आहेत का तुमच्या, ज्या अजूनपर्यंत तुमच्या आठवणीत आहेत?
4: तेव्हा म्हणजे गरबीची परिस्थिती होती. वॉटसाईट व्यवस्थित म्हणजे तसं तर कपडे वगैरे नाही राहायचे किंवा बर्थडे वगैरे व्हायचा तर ते मैत्रिणी त्यांची व्हायचे तर आमचे नाही व्हायचे. तर त्यावेळेची म्हणजे हालकीची परिस्थिती होती. ते एवढं काही आठवत नाही.
3: तर मॅडम त्यानंतर बी ए आणि MSW चे शिक्षण घेताना तुम्ही सामाजिक कार्याची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली?
4: याच्या आधीपासूनच म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये समाजातील काही सामाजिक कामांमध्ये म्हणजे मोठे पप्पा असतील, काका असतील, पप्पा असतील, सगळेच म्हणजे जे व्यक्ती होते आमच्या घरातील फॅमिली ते नेहमीच म्हणजे सामाजिक कार्यासाठी पुढाकार घ्यायची मॅडम. आधीपासूनच सर्व होत होते बाबापासूनच आमचे. त्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये अनेक असे व्यक्ती आहेत जे सामाजिक कार्यामध्ये काम करतात. काय म्हणजे मोठे पप्पा वगैरे त्यांनी परत कंपनी संस्थेमध्ये काम केलं आहे. तर त्या अनुषंगाने मी त्याच्यामध्ये काम करते.
3: अच्छा. तर मॅडम सगळे तुमचे सामाजिक क्षेत्रामध्ये होते, परंतु तुम्ही जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या कुटुंबियांचा प्रतिसाद कसा होता?
4: नक्कीच मला त्यांचाही म्हणजे सपोर्ट होता की या क्षेत्रामध्ये. तर आधी मी बीए केलं, बीए यासाठी केलं होतं की मला पुढे जाऊन टीचिंग मध्ये इंटरेस्ट होता की मला प्राध्यापिका व्हायचं होतं. की मग त्या अनुषंगाने मी बीए, मग मला एमए वगैरे, मग सेट वगैरे असं प्रोसेस होती. पण त्याच्यानंतर माझं म्हणजे एज्युकेशन ज्या मोठं दीदी वगैरे होतं त्यांनी पण समाज कार्यात एज्युकेशन केलं. दोघं दीदी वगैरे होतं माझे त्यांनी. मग त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये रुची निर्माण झाली. मग मी बीए मध्येच आमचं कॉलेज आहे मोराणे मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय. तिथे मी समाज करायचं म्हणजे मला म्हणजे त्याचं माहीतच नव्हतं की समाज करायचं म्हणजे पुढचं कसं होईल किंवा काय आहे ते क्षेत्र कसलं आहे. पण त्याच्यामध्ये जेव्हा शिक्षण घेत गेली 2 वर्षात असतो ते रुची वाढत गेली इंटरेस्ट वाढत गेला मग त्याच्यामध्ये फील्ड वर्क असतं आमचं आलं समाजासाठी ते क्षेत्र मग ते निवडलं.
3: मॅडम या क्षेत्राकडे तुम्ही जेव्हा प्रवास सुरू केलाय त्यावेळेस तुमचा अनुभव काय होता आणि सुरुवातीचा तुमचं काय एम होतं?
4: म्हणजे या क्षेत्रासाठी तर मी याच्यासाठी निवडले होते की मला म्हणजे आधीपासूनच फॅमिलीमध्ये तर समाजातील सामाजिक कार्यासाठी ते कायम पुरेच राहायचे आणि मग ते मी माझ्या विचारांमध्ये घेतलं आणि माझं जे कला शाखेतून पदवीचं शिक्षण मी पूर्ण केलं आणि मग पुढे काय करायचं यासाठी मी माहिती म्हणजे घेतली किंवा सजेशन घेतलं फॅमिलीचं काय पुढे आता कुठलं शिक्षण करायचं किंवा काय करायचं मग नातेवाईकांकडून संस्कार शिक्षणाची मला माहिती मिळाली कसं काय असतं ते आणि मग त्याच्यानंतर मी संस्कारायचं शिक्षण घेतली.
3: शिक्षण आणि कामाच्या प्रवासात तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर तुम्ही कशा प्रकारे मात केली आतापर्यंत? मी म्हटलं की आपलं शिक्षण आणि काम मॅडम मी असं म्हणत होते की शिक्षण आणि कामाच्या या प्रवासामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्यात का त्यात तुम्ही कशा प्रकारे मात केली त्या अडचणीवर शिक्षणाच्या प्रवासामध्ये?
4: नक्कीच मॅडम तेव्हा आपण म्हणजे शिक्षण करत असताना आणि तसेच जे आपल्या लागली त्यावेळेस म्हणजे आता मुलगी म्हणून पुढे जाणं किंवा जो आमचा एरिया होता तेथे म्हणजे जास्त प्रमाणावर म्हणजे शिक्षण जरी झालं असेल किंवा त्यांनी पुढचं पदवीचं शिक्षण नसेल घेतलेलं किंवा जॉब घेण्यासाठी पुढे दुसऱ्या गावाला गेले नसतील किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असं जॉब करण्यासाठी गेले नसतील तर आमचं म्हणजे लग्न तर मीच गेलेली किंवा एरिया म्हणून म्हणजे पुढे गेलेली या क्षेत्रामध्ये आणि जॉबच्या मला संधी मिळाली मी तो जॉब घेण्यासाठी अहिल्यानगरमध्ये जागे. तर त्या अनुषंगाने जे समाजातील आता लोक तर असतातच की मुलगी आहे मुलगीला कसं तरी जाऊ द्यायचं किंवा अनेक लोक नातेवाईक वगैरे असतील किंवा बाकीचे जे नंबर असतात ते आई वडील मला सांगतात की मुलगी आहे तिचं लग्न करून दिलं पाहिजे वहिनी घेऊन सांगते वहीमध्ये आहे तर लग्न करून दिलं पाहिजे या अनेक अडचणी या कामामध्ये प्रत्येक मुलगी जातो तेव्हा मी अपडाऊन केलं एक वर्ष रूम करून राहील तर त्यावेळामध्ये म्हणजे जेव्हा फॅमिलीला पण टाइम द्यायचा असला किंवा मग अपडाऊन करत असताना अनेक अडचणी आल्या त्याच्यानंतर जे फॅमिलीची जे मुलगी नाही तिला कसं पुढे जाऊ द्यायचं किंवा ती तिचं लग्नाचं वय झालं तर अनेक स्थळ वगैरे यायचे मग माझं पण जे स्वप्न आहे की वगैरे करायचं आहे मला जे अर्ज लागायचं आहे ते माझ्यामध्ये वाढवायचे लग्नानंतर म्हणजे लग्नानंतर फक्त ते भांडे चुंडे वगैरे न करता म्हणजे मग पायावर तू करायचे असं स्वप्न मी पाहिलेलं तर मग आई वडिलांचं पूर्ण करायचं सपोर्ट आली प्रत्येक वेळी ते सपोर्ट फॅमिलीमध्ये माझी मोठी काही येईल परत तर मग काही परिस्थिती अशी होती की त्यामुळे निर्माण होता की काय करायचं भयो म्हटलं तर किंवा नाही दीदीचं तर लग्न झालेलं मग माझं शिक्षण चालू असतं किंवा आता मी जॉबला आहे तर अशा अनेक अडचणी येत असतात की बाकीच्या गोष्टी घ्यायच्या काम असतील काही हॉस्पिटलचं वगैरे असेल प्रसंग येत असतो तर म्हणजे मम्मी पप्पा ते पण आजारी वगैरे शुगर वगैरे असते त्यांना मग माझं प्रॉब्लेम होतं की तिकडची मुली फॅमिलीकडे बघायचं जॉबकडे बघायचं काय म्हणजे जे स्थळ वगैरे असतात लग्नाचा विषय आता एज तर झालेली नाही मग त्याचा पण प्रॉब्लेम एज झालेली आहे आणि मुलगी तर जर लग्न नसेल झालं तर नातेवाईक असती किंवा जे समाज लोक असतील ते तर बोलतच असतात की मुलीचे वळून गेलंय तरी करत नाही भाई वडून ते टेन्शन देतात त्या टेन्शन म्हणजे टेन्शन विचार करतात काळजी वाटते मग म्हणजे जे काम असा फोकस असताना ते होत नाही एवढंच म्हणजे प्रॉब्लेम येतच ते, पण मग आई वडील सपोर्ट करतात म्हणून काही विषय नाही.
3: आणि मॅडम आज तुम्ही स्नेहालयाच्या उडान प्रकल्पात सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहात, तर तुम्ही स्नेहालय संस्थेशी कसे जोडले गेलात?
4: स्नेहालय संस्थेशी असं जोडली गेली, वेगवेगळे समाज कार्याचं शिक्षण करताना जे आमचं प्लेसमेंट साठी आम्ही संस्थेला एक प्लेसमेंट साठी प्लेसमेंट करत असतो, तर त्या अनुषंगाने आम्ही ज्या आपल्या जवळपासच्या सामाजिक संस्था असतील तर त्याच्या रिसर्च करतो, सर्च करतो की कुठं कुठल्या संस्था असतील, कशावरती काम करता, तर त्या अनुषंगाने आम्हाला म्हणजे कॉलेज स्कूल आम्ही स्नेहालयाबद्दल माहिती झाली होती त्याच्या आधी. पण माझं प्लेसमेंट स्नेहालयमध्ये न करता मी नाशिकमध्ये केलं होतं एक मंथसाठी, आणि तिकडे जॉब कंटिन्यू केला. त्याच्यानंतर मी स्नेहालयाबद्दल तर ऐकलंच होतं, पण एवढं काही म्हणजे माहिती नव्हतं की प्रकल्प किती आहे किंवा काही एवढं कार्यक्षेत्र आहे याची काही माहिती नव्हती. त्याच्यानंतर उडान कार्यालयामध्ये माझी मैत्रिणच आहे जी काउन्सिलर म्हणून आहे निशा वाघ, तर तिनेच वॅकन्सी वगैरे आली, मग तिनेच सांगितलं की उडान प्रकल्पाबद्दल माहिती सांगितली, मग सरांशी कॉन्टॅक्ट वगैरे झाला, वॅकन्सी आली ती, मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला गेलो होतो, मग सिलेक्शन वगैरे झालं, मग त्याच्यानंतर उडान प्रकल्पाला जॉईन केलं.
3: तर मॅडम आपला सुरुवातीचा अनुभव कसा होता जेव्हा आपण उडान प्रकल्पाशी जोडले गेलो?
4: नक्कीच जेव्हा उडान प्रकल्प म्हणजे स्नेहालयमध्ये झाली तर छान वाटलं होतं की म्हणजे संस्था खूप भारी काम करत होती, पण एवढं काही प्रकल्पाची व्हिजिट वगैरे नव्हते झाले किंवा उडान प्रकल्प काय काम करतो थोडक्यात माहित होतं की बालिवासाठी काम करतो, परंतु त्याचं पूर्ण म्हणजे कशा पद्धतीने काम करतो, त्याचे उद्दिष्ट काय ध्येय काय या बाबतीमध्ये काही माहित नव्हतं. जेव्हा आपण पुस्तक किंवा काही वाचतो तर ते फक्त ते मर्यादित असतं, पण जेव्हा आपण प्रॅक्टिकलपणे जे काम करतो जे केसेस वगैरे हाताळतो तेव्हा ते कळतं की कशा पद्धतीने ते काम असतं, किंवा स्वतःला जो अनुभव येतो तो वेगळ्या पद्धतीने असतो. कोणी आपल्याला सांगितलं तर ते वेगळं, पण आपण जेव्हा त्या क्षेत्रामध्ये काम करतो किंवा ज्या प्रकल्पामध्ये काम करतो तो आपला अनुभव वेगळा. तर सुरुवातीला तर प्रश्न होतो की अरे बापरे आधीचा जॉब केला होता तर तू फक्त म्हणजे करतोय, म्हणजे जेवढं मंथली काम राहायचं तेवढं राहिलेलं, तर त्या पद्धतीने घ्यायचं. तेव्हा आईला त्याचं होतं की म्हणजे जेवढं काम म्हणजे व्यापक काम मुलांचं म्हणजे सुरुवातीला म्हणजे थोडस समजा नव्हतं, 6 महिने तर पूर्णपणे रजिस्टर वगैरे कसे भरायची सुरुवातीला तर अनेक चुका व्हायच्या किंवा ओळख गेल्या, मग ते प्रॅक्टिकल काम टेस्ट वगैरे यायला लागली तर कसं काम करायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये कन्फ्युज कशा पद्धतीने करायचं, तर जे सिनियर मॅडम वगैरे असतील, परत प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर असतील, त्यांच्या काय मार्गदर्शन लाभत गेलं आणि ते काय म्हणजे प्रोत्साहित करत गेले, आणि या पद्धतीने तर म्हणजे त्या क्षेत्रामध्ये काम केलं फुलवर वगैरे असतं सुटलं आता काम करायला, पण मी प्रॅक्टिकल जे या केसेसमध्ये हाताळले जे नवीन नवीन केस घेत होती किंवा बालवाचे असतील, तर मग ते करताना म्हणजे ती आवडतं निर्माण होते म्हणजे ते प्रकारे भावनिक दृष्ट्या म्हणजे जे केसेस होते त्याच्यामध्ये स्वतः म्हणजे भावनिक होऊन जायची किंवा त्यांना कसं समजून म्हणजे त्यांची कशी माहिती द्यायची, त्यांना कसं समजायचं त्या केसेसमध्ये फ्रेंडशिप कसं करायची, त्यांची आणि गोष्टींची म्हणजे अडचण येत गेली पण नक्की योग्य मार्गदर्शन म्हणजे आपली व्यवस्थित पद्धतीने काम करत.
3: जसं की तुम्ही म्हणताय आपल्या सरांच्या प्रेरणेतून तुम्ही हे काम करताय, आणखीन एखादा असा प्रसंग सांगू इच्छित आहे का की त्यांच्या प्रेरणेने तुम्ही आपल्या स्नेहालय संस्थेशी जोडले आहात आणि आणखीन उत्साहाने तुम्ही काम करत आहात?
4: नक्कीच मॅडम, तर जे आम्ही म्हणजे स्नेहालय उडान प्रकल्पामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली तर तो प्रकल्प म्हणजे म्हणजे खूपच म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करत आहे, तर

0: मध्ये नेमकं कोणतं काम करताय आणि या प्रकल्पात तुमची भूमिका काय आहे त्याविषयी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
1: नक्कीच मॅडम. हा ठीक आहे, चालेल मॅडम. तर मी उडान प्रकल्पामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. जवळपास मला आता पुढच्या नोव्हेंबरमध्ये 4 तारखेला 1 वर्ष होईल मॅडम. त्याच्यामध्ये मी सोशल वर्कर म्हणून कार्यरत आहे. तर त्याच्यामध्ये जे बाह्याचे प्रकरण असतात तर ते केसेस माझ्याकडे असतात हाताळते. त्याच्यामध्ये जे ग्राउंड लेवलचे असतील त्याच्यामध्ये मी काम करते. आता बाह्य प्रकरणाचं एक प्रकरण जरी आलं तर त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस करायची. काही समुपदेशन असतील ते करायचे. परत आमचे ऑफलाईन ऑनलाईन काम असे चालतात. तर तालुका लेवलचं काम करतो. त्याच्यामध्ये स्कूल व्हिजिट असतील, परत स्लम व्हिजिट असेल, होम व्हिजिट असेल, या पद्धतीने काम.
0: तर मॅडम, जसं की तुम्ही आपण केस वर्क मध्ये काम करत आहात बालविवाहाविषयी, तर बालविवाह होणार असल्याची तुम्हाला माहिती मिळाल्यावर तुम्ही प्रत्यक्षात काय करता? अशा वेळी कुटुंबियांशी संवाद साधताना कोणत्या अडचणी येतात?
1: मग आम्हाला जेव्हा कॉलरच्या माध्यमातून ही माहिती मिळते, उडान हेल्पलाईनला ती माहिती जाते प्रकल्प व्यवस्थापक यांच्याकडे. त्याच्यानंतर ते जे केस मॅनेजर आहेत जर माझ्याकडे आली तर मग कॉलरचा नंबर फोटोज वगैरे असतील ते शेअर करतात सर. त्याच्यानंतर कॉलर असेल त्यांना कॉन्टॅक्ट करतो आम्ही. ती माहिती वगैरे घेतो की कधी होणार आहे किंवा काय आहे सगळी सविस्तर माहिती घेतो. मुलीचं वय किती आहे, मुलीच्या जन्माचा पुरावा आपल्याला काही मिळेल का, तर त्या अनुषंगाने आपण माहिती घेत असतो. माहिती घेतल्यानंतर लगेच ती चाइल्ड हेल्पलाईनला आपण पाठवतो 10/98 ला. त्याच्यानंतर ती माहिती सविस्तर पण त्यांना दिल्यानंतर जे जिल्ह्यातील असतील ते अहमदनगर जिल्ह्यातील असेल तर त्यांना तुमचे मग ती माहिती चाइल्ड लाईनचा कॉल आल्यानंतर आपण ती आपल्याकडे जे कॉलरच्या माध्यमातून माहिती प्राप्त झालेली असते ती आपण चाइल्ड लाईन मेंबरला देत असतो. जे फोटोज असतील किंवा त्या मुलीचा किंवा मुलाच्या जन्माचा पुरावा म्हणून जे डॉक्युमेंट वगैरे आलेले असतील आपण ते चाइल्ड लाईन मेंबरला देत असतो. त्याच्यानंतर मग आपण ज्या गावातील किंवा तालुक्यातील किंवा शहरातील जिल्ह्यातील जे गावातील ग्रामसेवक असतील संबंधित गावातील मग त्या ग्रामसेवकांना कॉन्टॅक्ट करून त्यांना ही सूचना देत असतो की ते बाह्य प्रतिबंधकाचे साधन म्हणून त्यांची काय काय म्हणजे भूमिका असेल किंवा काय जबाबदारी असेल ते त्यांना सांगतो. आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना आपण सूचना देत असतो की कशा पद्धतीने काम करायचं. त्या अनुषंगाने मग त्यांना आपण उडान कार्यालयाच्या माध्यमातून एक पत्र पाठवतो आणि काही डॉक्युमेंट वगैरे असतील ते पत्र व्यवहार करून ते पूर्ण सूचना देऊन ते कार्य करण्यामध्ये त्याच्यानंतर ते पंचनामा वगैरे करणं असतील किंवा त्यांचे जबाब घेणं असतील अंगणवाडी सेविका सरपंच यांना घेऊन ते पंचनामा वगैरे करून ते आपल्याकडे जे डॉक्युमेंट ते पाठवतात त्याच्यानंतर आपण त्यांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यासाठी ग्रामसेवकांना कळवतो. दोघं फॅमिलीला मुला आणि मुलीकडच्या दोघं कुटुंबियांना आपण बालकल्याण समितीसमोर निवड करत असतो. जेणेकरून बालकल्याण समिती म्हणजे बालकांची सक्षम यंत्रणा आहे ते निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे ते कार्य म्हणजे कार्यरत आहे आणि ते सक्षम यंत्रणा म्हणून कार्य करते. त्या अनुषंगाने तेथे त्यांना बोलवतो. ते काउन्सिलर होते त्यांची. परत अध्यक्ष सदस्य असते त्यांना योग्य प्रकारे समजवतात किंवा समजतात अडचणी समजल्या असतील. जर त्या मुलीची आपण परिस्थिती जाणून घेतो आर्थिक परिस्थिती असेल किंवा त्यांना जास्तीत जास्त आपण शिक्षणाच्या काही भागातील जे जास्त तर आपण म्हणजे ग्रामीण भागातूनच ते आपल्याकडे बाल्यांचे प्रकरण आहे त्याच्यामध्ये ते तर म्हणजे मुलीचं झाली झाली तर मग अनेक कारणे आहेत जे बाह्य होण्याची कारणे आहेत. जे उत्तरी कामगार असतील जे स्थलांतरित करत असतील तर मग त्यांच्या जास्त मुली असतील कारण तर मग अनेक प्रकारचे कारणे असून ते मुलीचं लग्न लवकर लावून दिलं जातं दहावी झाल्यानंतर किंवा नगरी लावली अशा शिक्षण झाल्यानंतर लगेच त्यांचा लग्न लावून देत असतात. तर त्या अनुषंगाने आपण पुढे कसं करायचं त्यांचं वाढवण तर त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून आपण काम करतो. त्या माध्यमातून जे काही सोयी सुविधा असतील त्यांना देण्यात

0: शिक्षणार्थी काही क्लास वगैरे मध्ये त्यांना रुची असते, आवड असते किंवा इच्छा असते, जसं की आपण त्यांना ब्युटी पार्लरचा क्लास असेल, शिवणकाम असतील, काही इतर जे क्लासेस आहेत तर ते आपण लावून देत असतो. काही मुलींना शिक्षण करायचं असतं, मग त्यांना क्लासेस वगैरे लावून देणं, शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, या पद्धतीने आपण ते काम करत असतो. मग सातत्याने काही बालकल्याण समितीसमोर हजर झाल्यानंतर आपण सातत्याने तो पाठपुरावा करत असतो की मुलगीचं म्हणजे पुन्हा लग्न लावून न देता तिला व्यवस्थितरित्या तिच्याशी बोलणं, फॅमिलीशी कॉन्टॅक्ट करणं, ग्रामसेवकांशी कॉन्टॅक्ट करणं, अंगणवाडी सेविका आहे ती जाते का, फॉलोअप घेते का तिच्या मला, 6 वर्षापर्यंत तिचा आपण फॉलोअप घेत असतो, काही समुपदेशांचं प्रायोजित करतो, तर त्यांना बोलत असतो.
1: खूप छान मॅडम, जसं की तुम्ही एका मुलीला एक नवीन जीवन देताय असंच काम करताय, खूप छान मॅडम. तर मॅडम, जसं की तुम्ही अनेक मुलींचं भविष्य घडवत आहात, तर तुमच्या कामात एखादा अनुभव आहे का ज्यामुळे एखाद्या मुलीचं आयुष्य वेगळ्या दिशेने वळवण्यात तुम्हाला यश आलं आहे, तो अनुभव आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
0: नक्कीच मॅडम, असे तर असं तर भरपूर म्हणजे 2-4 प्रकरण आहेत त्याच्यामध्ये मी हाताळलो. तर एक प्रकरण होत जे या नगर मधलंच होत, तर ती जवळपास 13-14 वर्षाची मुलगी होती मॅडम. तर तिचं वर्तन म्हणजे जोपर्यंत आई वडील ती स्टोरी कामगार होते, तर तिचं लग्न ती शिक्षण पण नव्हतं झालेलं तिचं मला. त्याच्यानंतर ती 13-14 वर्ष असताना तिचं लग्न लावून दिलं आणि अशा व्यक्तीसोबत लावून दिलं की तिचं जवळपास 40+ एज असेल आणि ती फक्त 13-14 वर्ष तिचं लग्न लावून दिलं त्या व्यक्तीसोबत, त्याचं म्हणजे 40+ एज असेल आणि ती तर फक्त 13-14 वर्षाची मुलगी होती. म्हणजे त्याच्यानंतर माध्यमातून आपल्याकडे माहिती आली, पण आपण गाईडलाईन पाठवली ग्रामसेवकांच्या कॉन्टॅक्ट केला, मग तिचे जी मुलगी होती तिचे काही रिलेटिव्ह होते जे तिला बाहेर काढण्यासाठी त्यांनीच म्हणजे पण माहिती दिली होती पॉलन म्हणून. तर आपण त्याच्यामध्ये त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून संजलीला बोलवून तिचं काउन्सिलिंग केली, तिला योग्य पद्धतीने तिचं म्हणणं काय आहे ते समजून घेतलं, तिला पुढे मार्गदर्शन केलं आणि जे तिचे रिलेटिव्ह होते ते त्यांची मदत घेऊन आपण त्यांचे सगळं फॅमिलीची माहिती वगैरे घेऊन कधी लग्न वगैरे झालं याची सविस्तर माहिती घेऊन आपण त्यामध्ये मी आणि प्रकाशा व्यवस्थापक समोर आलेला एक म्हणजे 12 ते 1 वाजेपर्यंत आम्ही मुलगी आणि तिथे काही रिलेटिव्हचे फॅमिली मेंबर होते त्या नावाचे पोलीस स्टेशन मध्ये राहून पूर्णपणे ती प्रोसेस केली तिचं, तिचे म्हणजे खूप अडचणी समस्या होते निवडताना ते तिचे मिस्टर जे असतील तिच्यावरती जे लैंगिक शोषण करत असतील किंवा भरत असतील, तर ती थंडीमध्ये घरासाठी शेताचे काम करत होती किंवा ते तिचं शिक्षणाचं वय असतो पेरेंटचं वय असून त्यासाठी ती पुनर्वसनासाठी तिला आपण निवारा दिला आणि त्याचा न्यायालय संस्थेमध्ये व्यवस्थित पद्धतीने होत आहे ते आपल्या फॅक्टरीमध्ये शिक्षण होते.
1: खूप छान मॅडम की तिला एक नवीन ती खूप छान आहे. तर जसं की तुम्ही आपल्या एका मुलीची काम करताना एखादा मूल अडचणीत असेल तर त्याचा विश्वास जिंकून त्याला मदत करण्यासाठी तुम्ही काय करताय?
0: सुरुवातीला जर आपण एखादी केस आली आपल्याकडे माझ्याकडे त्याचे कर्म त्याच्यामध्ये काम करत असताना ते बालक पूर्णपणे म्हणजे घाबरलेलं असतं किंवा कुठे बाह्य असेल किंवा जे पुस्तक म्हणजे मुक्त वाहिनी अंतर्गत आलेलं असेल किंवा उडान अंतर्गत आलेलं असेल तर बौद्ध प्रकरणामध्ये जे सुरुवातीला जे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत असताना जे बालक असते सुरुवातीला पूर्णपणे तो घाबरलेला असतो किंवा यांना ठरवायचं सांगायचं का नाही त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत कोण आहेत कुठून आलेले आहेत आणि हे का बरा मला मदत करताय किंवा मदत करतील का मदत काय करतील किंवा काय अनेक प्रकारचे त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आणि ते पूर्णपणे घाबरलेले असतात त्याच्यामध्ये त्यांचा आपण माहिती घेत असतो किंवा त्यांच्या संबंधाला आपण त्यांचे म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून वगैरे करून घेत असतो मग त्यांच्याशी बोलताना नाही किंवा त्यांना काही त्यांचे जे केस बद्दल न विचारता किंवा त्यांची आवड असेल किंवा मैत्रीण मित्र मैत्रिणीबद्दल जाणून घ्यायचं कुठल्या शाळेमध्ये आहे त्यांची माहिती आहे त्यांच्यामध्ये जी त्यांची काय काय आवड आहे याबद्दल अजून जास्त पद्धतीने विचारून घ्यायचं ते कुठं कन्फर्ट म्हणजे त्यांना वाटतं की त्यांचा विश्वास थोडा थोडा म्हणजे जिंकत जायचं मग त्याच्यानंतर ते आपल्याला ती माहिती वगैरे काय झालं आहे काय नाही ते व्यवस्थितरित्या सांगतात म्हणजे जो जसा केस आलेली राहिली तर त्या पद्धतीने त्या केसेस मध्ये काम करत.
1: खूप छान मॅडम की एक लहान मुलाचं जर आपल्याला मत जिंकायचं असेल तर ते खूप स्ट्रगल आहे. खूप छान मॅडम. तर मॅडम दुसऱ्यांच्या आयुष्यातील अडचणी समजून घेताना स्वतःलाही भावनिक त्रास होत असेल अशा वेळी तुम्ही मानसिक दृष्ट्या कसं सांभाळता?
0: पण मॅडम माझ्याकडे एक म्हणजे प्रत्येक केस मध्ये जेव्हा म्हणजे नवीन नवीन केसेस मध्ये काम करत होती तेव्हा तर मेन स्वतः म्हणजे भावनिक दृष्ट्या की आपल्यावरती जर असा प्रसंग आला असता तर आपले काय विचार असतील किंवा आपल्यावर किंवा ज्याच्यावरती भीतते करते जेव्हा ज्याला कळतं ज्याच्यावरची जेव्हा भीतते त्यालाच ते कळतं तर पूर्ण जे काही सुरुवातीला यायचे तर अरे वापर याच्यामध्ये कसं काम करता येईल तुम्ही जे आपल्याकडे रडते किंवा जो मुलगा असेल जाईल त्याच्या केसेस तर मग आपल्याला तर म्हणजे अरे वापरे तर काय होतंय किंवा मी ते वेगळे विचार असतो किंवा आपल्या बहिणीचे फुलं वगैरे असतील तर आपले वेगळे विचार असतात या क्षेत्रामध्ये काम करताना जे म्हणजे आपले म्हणजे जे रिलेटिव्ह असतील बालक वगैरे तर या प्रसंगामध्ये कसं काम करायचं काय करायचं तर अनेक अशा अडचणी असतात. मग माझ्याजवळ एक केस होती ऍसिड आणली होती तर त्याच्यामध्ये ती केस माझ्याकडे होती मग पूर्णपणे ऍसिडला म्हणजे ते पूर्ण मेटेरियल वगैरे पाहिलेलं होतं त्याच्यानंतर माझ्या प्रत्येक जर एखाद्या मुलीला बघेल तर मी म्हणजे ते मला आज ज्या माहिती पडलं आणि उद्याला मला किती हिट करायची होती तर मुलीला बघायचं होतं तर त्याआधीच मी त्या मुलीचे फोटोज वगैरे आपल्याकडे प्राप्त झाले होते आणि त्याच्याबद्दलच मी पूर्ण माझी मानसिक दृष्ट्या म्हणजे वापरे काय करायचं कसं बोलायचं तिच्याशी काय विचारायचं तिला अनेक प्रकारचे प्रश्न होते मी म्हणजे तिच्याशी बोलताना किंवा तिला कोणते प्रश्न विचारायचे तिला वाईट वाटू नये अनुषंगाने म्हणजे सरांचे मार्गदर्शन घेतलं परंतु मी स्वतःला म्हणजे खंड केला की या क्षेत्रामध्ये काम करायचं ते असे अनेक प्रकारचे प्रसंग येतील त्याच्यामध्ये काम करावंच लागेल आणि आपल्यामुळे जर मुलींचे आयुष्य सुधरत असेल किंवा चांगल्या मार्गावर जात असेल तर ते करावंच लागेल. तर या पद्धतीने काम करत गेली आणि आता कुठे म्हणजे दिली होते की ठीक आहे आपण करू शकतो.
1: तर मॅडम दिवसभर तुम्ही सामाजिक कामाची जबाबदारी आणि त्यासाठी या दोन्ही गोष्टी सांभाळताना स्वतःसाठी तुम्ही वेळ कसा काढतायत या सर्व कामातून?
0: जेव्हा काम करत असताना पूर्णपणे तर त्याच्याशी असं आहे की जाण्याची वेळ आहे पण येण्याची वेळ नाही आहे. म्हणजे आधी सरांनी सांगून ठेवलेलं आहे की आपण ऑफिसला येताना म्हणजे यायची वेळ असते पण जायचं कधी ते सांगता येत नाही कारण की केस कधी पण येऊ शकता. तर फॅमिलीला जेव्हा केसेस म्हणजे रात्रंदिवस कधी पण केस असतात केस मध्ये आम्हाला तर पूर्णपणे रात्र पण झालेली आहे दिवस पण चालला जातो दिवस रात्र म्हणजे असं नाही की असंच काम करायचंय किंवा महत्वाचंच काम करायचंय असा काही विषय नाही. जेवढा कामाचा लोड वाढला किंवा केस आलेली नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे पूर्ण ती प्रोसेस करून त्या मुलीला न्याय मिळून आणि त्या मुलीचं पूर्ण वसण्याच्या दृष्टिकोनातून तिला निवारा देऊन तिच्या खूप मोठ्या अडचणी तिच्या सोडूनच आम्ही स्वतःकडे लक्ष देतो. सो तसा तर पुरेसा वेळ मिळतच नाही स्वतःकडे बरेच प्रकारे पण मिली असते फॅमिलीला म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे कॉल करणं असेल तर त्याच्यात पण वेळ कधीतरी निघत पण मग काढून घ्यावा लागतो तो वेळ स्वतःसाठी.
1: मॅडम जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळतो तुम्ही काय करताय?
0: मोकळ्या वेळामध्ये तर नक्कीच म्हणजे पुस्तकं वगैरे असतील ते वाचन करते. काही गव्हर्नमेंटचे जे एक्झाम वगैरे साठी मी तयारी करते तर त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंट चे एक्झाम वगैरे असतात स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये मी बस वगैरे करते तर पुस्तकं वगैरे वाचायचं किंवा प्रयत्नायला थोडं झोपून घ्यायचं मोबाईल वगैरे बघायचं फर्स्ट कॉन्टॅक्ट करत तर त्याची कॉल वरती बोलायचं
1: मॅडम. या सर्व कामातून तुम्हाला सुद्धा थोडा वेळ काढत जा नक्कीच आहे. स्वतःला वेळ देणं हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही सामाजिक कार्य करत आहात तर आजवर तुम्हाला सर्वात मोठं समाधान कोणतं आहे असा कोणता क्षण आहे ज्यामुळे हेच काम पुढेही तुम्ही करत राहताल असं तुम्हाला वाटतंय?
0: समाधान तर एखाद्या जी अल्पवयीन मुलगी असेल तिला त्या परिस्थितीतून काढून आणि जेव्हा आपण स्नेहालयामध्ये दाखल करतो मॅडम आणि तेव्हा ती आपल्याला ओळखते किंवा दीदी दीदी म्हणून किंवा मॅडम वगैरे म्हणून येते ते आपल्या आपल्याकडे पूर्ण सुरक्षित दृष्टिकोनातून ते समाधान पूर्णपणे वेगळं वाटतं की आपण कोणाचं तरी जीवन म्हणजे सुधरवलंय किंवा तिला आपण त्या बहिणीला परिस्थितीतून काढलेलं आहे तर ते नाही म्हणजे खूप समाधानकारक आहे. या क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या मुलांसाठी मुलींसाठी काम करते तर ते खूप मला समाधानकारक वाटतं. काम मी करते ते खरंच खूप चांगलं आहे बा आणि सगळ्यांनाच ते म्हणजे जे माझी फॅमिली आहे जे रिलेटिव्ह आहेत ते म्हणजे खूप त्यांना पण अभिमान वाटतो की आपली मुलगी आहे तर ती या क्षेत्रामध्ये जाऊन एवढं पुढे काम करत आहे आणि अशा म्हणजे जे बालकांसाठी काम करते तर नक्कीच मॅडम मला खूप म्हणजे खूपच आवडतं ते काम.
1: नक्कीच मॅडम.
0: हा हा याचं बोलू.
1: तर मॅडम तुमच्या मध्ये बालविवाह थांबवण्यासाठी आणि मुलांचं संरक्षण करण्यासाठी केवळ सामाजिक संस्थांनी तर पालकांनी आणि समाजाने काय केलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं?
0: नक्कीच मॅडम. फक्त जे सामाजिक संस्था असतील किंवा यंत्रणा असतील ज्या बालिका थांबवण्यासाठी जे काम करता जे शासकीय यंत्रणा असतील किंवा अशासकीय यंत्रणा असतील तेच न करता जे पालक असतील किंवा जे समाजामधील जे व्यक्ती असतील किंवा नातेवाईक असतील यांनी पण सपोर्ट केला पाहिजे. सर्वात पहिले तर जेव्हा आपण अनेक प्रकारचे कारणे बालिया होण्याचे तर मुली म्हणजे मुलींचं लग्न न करता काही प्रकरणांमध्ये तर मुलांचे पण लग्न करून दिलं जात आहे की अल्पवयीन मुलगा आहे 21 वर्षाच्या खाली आहे तर त्याची जबाबदारी त्यांना देऊन जायचं मोकळं होऊन जायचं मुलगीचं पण त्याचं धावी झालं का तिचं लग्न लावून द्यायचं म्हणजे आपण जबाबदारीतून मुक्त. आई वडील असा विचार करतात किंवा काही फॅमिलीवाले असतील समाजातील लोक असतील किंवा तिचं काही दुसरीकडे किंवा काही प्रेमप्रसंग असेल किंवा या परिस्थिती पण मग जेव्हा आपली मुलगी किंवा मुलगा असेल त्यांनी पूर्णपणे फॅमिली असेल पालकांनी ते त्यांचं जे कामाच्या लेवातून त्यांना म्हणजे जे कामाचा ताण असेल त्याच्यातून काढून आपल्या आता म्हणजे जे मुलं मुली असतील आपल्या मुलांना वेळ दिला पाहिजे त्यांच्या काही समस्या अडचणी असतील किंवा त्यांना असा विश्वास दिला पाहिजे की जे काही घडत असेल तिच्या आयुष्यामध्ये तर तिने बिंदासपणे आपल्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे असा तो विश्वास आई वडिलांनी पण निर्माण करायला पाहिजे आणि ते कदम वेळ द्यायला पाहिजे की आपली मुलगी आपल्याला बिंदासपणे कोणी तिचं म्हणजे तिच्यावरती चुकीचं काही करत असेल किंवा तिच्या मनामध्ये काही काही प्रश्न समस्या अडचणी असतील ती शाळेमध्ये काय होत आहे किंवा मैत्रिणींची चर्चा असेल तर अनेक प्रकारच्या अशा ती घरातून बाहेर निघताना ज्या काही सुरुवातीला तिच्या आयुष्यामध्ये किंवा दिवसामध्ये काय काय घडलेलं आहे ते पूर्णपणे आई वडिलांना समजून घ्यायला पाहिजे, तुला योग्य ते मार्गदर्शन दिलं पाहिजे, पुढे जाऊन कसं काय करायचं. काही वडील हे दुर्लक्ष करत असतात, तिथे शिक्षण झालं की तिथं लग्न लावून दिलं जातं. मग आमचं माहितीच्या पायावरती ती कशा पद्धतीने उभी राहील, पुढे जाऊन ती आपल्या घराचं म्हणजे लग्न लावून दिलं किंवा ती पडक्याची आहे असं न करता तिचं पूर्णपणे शिक्षण केलं पाहिजे. तिला पब्लिक जे काही म्हणजे बनायचं आहे स्वप्न तिचं, तर ते तिला सपोर्ट करायला पाहिजे. पालक असतील किंवा जे समज ते नातेवाईक वगैरे असतील तर त्यांनी पण ते म्हणजे सपोर्ट करायला पाहिजे. माझ्या मुलगी तर म्हणजे त्यांच्या मुलीच असं झालंय तर दुसऱ्यांचं पण व्हायला पाहिजे. मग ते कसं की माझ्या मुलीचं पण झालंय तर तुमच्या मुलीचं पण जे नातेवाईक वगैरे असतात ते नक्कीच या परिस्थितीला मध्ये वाईट होतून मध्ये मग पूर्ण अडचणी येतात. मग मुलीचं बाल्य झाल्यानंतर शारीरिक दृष्ट्या कमजोर होत असते आणि कशा समस्या निर्माण होतात. मला खूप पालकांनी मेन म्हणजे हे करायला पाहिजे की आपल्या मुलीचं लग्न कोणत्या वयामध्ये लावून दिलं पाहिजे, ती शिक्षण झाली का पूर्णपणे, तरी लोक विचार करावी.
1: नक्कीच मॅडम. तर मॅडम भविष्यात सामाजिक क्षेत्रात तुम्हाला कोणतं मोठं स्वप्न पूर्ण करायचं
0: आहे? नक्कीच सामाजिक क्षेत्रामध्ये तर काम करत असताना तर माझं म्हणजे पाषाण या क्षेत्रामध्ये काम करत होते तेव्हाच असं होतं की माझी कुठेतरी म्हणजे संस्था पाहिजे की ज्याच्यामध्ये मी फक्त म्हणजे बालकांसाठी जे काम आतापर्यंत मी सेवकला पण बालकांच्या सेवामध्ये केलेलं आहे. एक वर्ष पूर्ण बालकांसाठीच काम केलं आहे. मग आणि आता आपण मी बालकांसाठी आधीच आपण जॉब होता तो बालकांसाठी होता. तर त्याच्यामध्ये मी म्हणजे असं शकतो पाहिजे की मी पुढे जाऊन आता तर स्नेहाली संस्थेमध्ये काम करून काही अनेक स्किल माझ्यामध्ये डेव्हलप करते. काही स्किल असतील किंवा संस्था कशी कार्यरत कशा पद्धतीने कार्य करते तर तिथं क्षेत्रफळ कसं असतं या अनेक गोष्टी मी शिकलेली आहे. तर पुढे जाऊन मला नक्कीच की माझी स्वतःची एक संस्था असली पाहिजे, सामाजिक संस्था आणि जी खास करून बालकांसाठी काम करेल. तर ते मॅडम माझं आणि घराचा पण सपोर्ट आहे की कुकर जे आई वडील आहेत तर त्यांनी पूर्णपणे विश्वास ठेवला आहे कुकर तुला जे करायचं आहे तर नक्कीच मॅडम.
1: नक्कीच मॅडम तुमचं जे आहे एम जे तुम्ही ठरवलं ते नक्कीच पूर्ण हवं. आता जसं की म्हणता बालकांसोबतच तुम्ही कार्य करायचं तुम्ही ठरवलं आहे तर हे छान प्रश्न आहे. आताची सध्याची गंभीर परिस्थिती म्हटलं तर सर्वात जास्त बालकांकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे.
2: नगरकरांहो, प्रतीक्ष संजय वाघ यांचा प्रवास ऐकताना एक गोष्ट नक्की जाणवते, स्वतःची स्वप्न पूर्ण करताना समाजासाठीही योगदान देता येतं. शिक्षणाची ओढ, कामाप्रती निष्ठा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ हीच त्यांच्या प्रवासाची खरी ताकद आहे. या नवरात्री देवीच्या शक्तीला वंदन करताना अशा कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचाही सन्मान करूया. प्रतीक्षा यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी रेडिओ नगर 90.4 FM वतीने खूप खूप शुभेच्छा. तर नगरकर, आत्ताच आपण ऐकलं आहे उडान प्रकल्पातील प्रतीक्षा वाघ यांचा जीवन प्रवास आपण ऐकला आहे. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते मित्र हो नमस्कार, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आजच्या आपल्या या शो मध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि त्या डान्स डायरेक्टर आहेत, त्याचबरोबर डान्सचा क्लासेस पण घेतात आणि वेगवेगळ्या नृत्य कार्यक्रमामध्ये ते स्वतः सुद्धा परफॉर्म करतात। तर अशा शीतल परदेशी मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्या जीवन कार्याविषयी त्यांच्याकडूनच। सर्वप्रथम शीतल मॅडम, आपलं रेडिओ नगरच्या ऑफिसमध्ये खूप खूप स्वागत आहे।
1: धन्यवाद सर।
0: तर आपला परिचय आमच्या श्रोत्यांना जर दिला तर तुमची माहिती पण होईल।
1: नक्कीच सर, माझं नाव शीतल परदेशी अळरेजा, मी भरतनाट्यम विशारद आहे, त्याचबरोबर मी अभिनेत्री आहे। मी वेगवेगळ्या फिल्म्समध्ये, शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलेलं आहे, त्याचबरोबर मी इंजिनिअरिंगही केलेलं आहे।
0: अरे वा, क्या बात है। मग तुमचं सुरुवातीला बालपण कसं होतं त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल।
1: ॲज युजल, जसं बाकीच्यांचं असं सेम तसंच।
0: बरं,
1: पण आपलं म्हणजे मी राजपूत असल्यामुळे पहिले आम्हाला डान्सला म्हणा किंवा बाहेर मुलांबरोबर ती जर परफॉर्म करायचं आहे तर खूप रिस्ट्रिक्शन्स होते की बाहेर जायचं नाही, डान्स करायचा नाही, त्यात तर मुलांबरोबर करायचं तर अजिबातच नाही।
0: पण
1: ह्यामध्ये माझ्या आई वडिलांची मला खूप म्हणजे सुंदर सपोर्ट मिळाला त्यांचा।
0: बर।
1: आणि त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले हे मी नक्कीच अभिमानाने सांगेल।
0: हो, त्या काळामध्ये महिलांना, मुलींना नृत्य आणि किंवा डान्स म्हटल्याच्या नंतर शक्यतो परवानगी नसायची। मग शालेय जीवन तुमचं कुठं पूर्ण झालेलं आहे?
1: तसं माझा जन्म झाला सातारा जिल्ह्यामध्ये।
0: बर।
1: पण त्यानंतर आमच्या वडिलांची बदली झाली नगरमध्ये।
0: बर।
1: मग नंतर आम्ही नगरमध्ये शिफ्ट झालो।
0: बर।
1: त्या म्हणजे दुसरी नंतर ते कंटिन्यू मी नगरमध्येच आहे।
0: बर।
1: आणि मला डान्स शिकायला म्हणजे माझ्या मम्मीकडनंच अवगत झालेली आहे, कारण आमची मम्मी सुद्धा खूप छान डान्स करायची।
0: अरे वा।
1: आमच्या आत्या ज्या आहेत म्हणजे सॉरी होत्या, त्या सुद्धा नाटक म्हणा किंवा डान्स म्हणा या दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे पारंगतच होत्या छान। म्हणजे असं म्हणायला हवं की अनुवांशिक आहे।
0: अनुवांशिक आहे, तुम्हाला बाळकडूच तुमच्या घरातून आहे नृत्याचं।
1: अगदी बरोबर।
0: छान।
1: तर लहानपणापासून गॅदरिंग मध्ये म्हणा, पहिली दुसरी पासून तर गॅदरिंग मध्ये कंटिन्यू चालाय म्हणजे मी भाग घेतच असायचे।
0: अरे वा।
1: पण सहावी सातवी नंतर म्हणजे आमच्याच एक गल्लीमध्ये एक छोटासा कार्यक्रम असतो, कोजागिरी पौर्णिमेला झोपत नाही, 12 वाजेपर्यंत जागावंच लागतं। तर मग गल्लीत असं ठरलं होतं की डान्स वगैरे करायचे ज्यांना जे येतं ते। तर फर्स्ट टाइम मी माझ्या म्हणजे आमच्याच गल्लीमध्ये, मी राहायला शनी गल्लीमध्ये होते, पुणतांबेकर गल्ली, तर तिथे मी परफॉर्म केला होता। आणि त्यावेळेस इतकी काही अशी म्हणजे आता जी सिस्टीम आहे अवेलेबल तेव्हा काहीच नव्हतं। मस्त छोटासा चौकोनी डब्बा होता, म्हणजे टीव्हीचा डब्बा होता आमचा तो। मग त्यात जे काही मी पाहायचे डान्स तर त्यावरूनच शिकले होते। आणि माझा पहिला डान्स होता तुत्तू तू तुत्तू तारा।
0: अच्छा।
1: आणि
0: जुही चावलाचं
1: पडद्यावर। बरोबर। तर त्यावेळेस मला फक्त तिच्या स्टेप्स माहिती होत्या।
0: ओके।
1: परफॉर्म करायच्या वेळेस जसे लिरिक्स यायचे त्यावेळेस मी डान्स करायचे आणि म्युझिक आलं की शांत उभी राहायचे। कारण असं म्युझिक वगैरे मी तोंडी सगळं आम्ही प्रॅक्टिस केलेली। दुपारी आम्ही गल्लीत असं बसलोय, दोघी तिघी मैत्रिणी होतो, त्या गाणं म्हणणार, मी त्याच्यावरती स्टेप करणार, असं करून आम्ही फक्त ते प्रेझेंटेशन केलं। पण त्यावेळेस घरातल्यांना पण वाटलं की मी सिंगल डान्स करू शकते। आणि नंतर मग माझ्या बहिणींनी वगैरे खूप सपोर्ट केला।
0: अच्छा।
1: मग पहिली स्पर्धा होती त्यावेळेस मी होटो पेसी बात।
0: बर। अच्छा।
1: तर त्यावेळेस मला पहिला नंबर मिळाला।
0: अरे वा।
1: म्हणजे मी पहिल्याच कॉम्पिटिशनला गेले, पहिला नंबर घेतला। मग त्यानंतर मग मी कधीच मागे वळून बघितलं नाही। आणि ह्याच म्हणजे ह्या माझ्या प्रवासात जसे माझे आई वडील मला मदतीला होते तसे माझ्या दोघी बहिणीही खूप सपोर्टिंग होत्या।
0: बर।
1: म्हणजे एक बहीण होती की जी 12वी झाल्यानंतर लगेच जॉबला लागली।
0: बर।
1: का तर मी 11वीत असताना मला नवरात्रीसाठी एका म्हणजे तिच्या मैत्रिणीने विचारलं होतं की तू नवरात्रीमध्ये दांडिया खेळशील का आमच्या बरोबर, आणि फर्स्ट टाइम त्यांच्यामध्ये जॉईन होणार होते। तर ग्रुपसाठी मी होकार दिला आणि मग ते म्हणे की आता कपल डान्स वगैरे आहेत तर तू करशील का, तर म्हटलं ठीक आहे करते मी। पण त्या दरम्यान मला जो काही ड्रेस दिला गेला तर तो म्हणजे बाकीच्यांच्या मनाने खूपच डल होता।
0: बर। अच्छा।
1: हे माझ्या बहिणीला थोडस वाईट वाटलं की अरे असा ड्रेस का दिला गेला। आणि पहिल्याची परिस्थिती सगळ्यांनाच माहितीये की कमवणारी व्यक्ती एक आणि खाणारी व्यक्ती 4 ते 6। तर सेम आमच्या घरात असंच होतं, आम्ही 4 भावंड, तिघी बहिणी एक भाऊ आणि आमचे आई वडील। तर मग वडील एकटेच कमवणारे होते, त्यामुळे मी फक्त हट्ट करायचे की मला वह्या पुस्तकं पाहिजेत किंवा मी काही स्कॉलरशिप करते, प्रज्ञाशोध करते, तर त्या एक्झामचे फीज भरा, बाकी हट्ट माझा कधीच काही नव्हताच। मग तेव्हा दीदीने ठरवलं, बारावी झाल्यानंतर ती जॉबला लागली, जसं पेमेंट यायचं त्यात तिने माझ्यासाठी शिवण क्लास तिने चालू केला, माझ्यासाठी ड्रेस शिवायला लागली. माझी मोठी बहीण होती ती माझा मेकअप करून द्यायची, प्लस ड्रेसवरती त्या स्वतः दोघी हाताने डिझाईन तयार करून द्यायच्या. म्हणजे अशी आमची प्रवासाला सुरुवात झाली. पण एवढं आहे की त्यामुळे मला त्या गोष्टींची जाणीव होती की बाबा माझ्या दोघी बहिणी एवढी मेहनत घेत आहेत, तर त्यांची मेहनत कधीच वाया जाऊ द्यायची नाही.
2: खरं
1: तर मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी जायचे प्राइज घेतल्याशिवाय मागे येतच नव्हते.
2: अरे वा, क्या बात आहे.
1: आणि एक इन्सिडन्स असा होता की दीक्षित मंगल कार्यालयामध्ये कॉम्पिटिशन होती आणि सेम मी होटो पैसी बात हे गाणं घेतलेलं आणि त्याच्या आधी मला दुपारी फुल टेम्परेचर होतं, म्हणजे मी उभी राहील की नाही याची गॅरंटी नव्हती.
2: ओ माय गॉड.
1: पण तरीही मी गेले होते की नाही, स्पर्धा आहे, आपल्याला स्पर्धा जिंकायची किंवा त्याच्यात स्वतःचं सादरीकरण करायचंच आहे हे मी डोक्यात ठेवलेलं. पण तिथे गेल्यानंतर माझा डान्स छान झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण पार्सलिटी जे म्हणतात आमच्या समोरच त्या व्यक्तीचं नाव पूजा होतं. आडनाव मी आता सध्या सांगत नाही. पण तिच्या आईने माझ्या समोरच त्या ते जे जजेस होते त्यांना पैसे दिले आणि तिला नंबर दिला गेला.
2: अरे बापरे.
1: मग त्यावेळेस ती म्हणाला, म्हणजे खूप मोठी गोष्ट लागली की हे असं का करतात, तुमच्यात खरंच म्हणजे खरंच जर तुमच्यात गट्स आहेत तर तुम्ही ऑन स्टेज परफॉर्मन्स चांगला द्या. अभिनय क्षेत्रामध्ये म्हणतात की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, तरच तुम्हाला मानतात. तर तेव्हा मग मी हे ठरवूनच घेतलं की मला कोणाचंही श्राद्धही घालायचं नाही, बापही दाखवायचं नाही, पण आपलं नाणं खणखणीत आहे आणि ते खणखणीतच ठेवायचं.
2: अगदी बरोबर.
1: हे मी अगदी फिट करून घेतलं डोक्यात आणि त्यानंतर कुणालाही बोलण्याची संधीही मी कधी देऊ दिली नाही की बाबा माझी काही चूक आहे आणि मग तुम्हाला प्राईज दिलं गेलं नाहीये. आणि म्हणजे देवाची कृपा ही होती माझ्यावर की मी ज्या वेळेसही परफॉर्मन्स करायचे तर मला माझ्या ग्रुप तर्फून चेअरअप कधी होत नव्हतं.
2: बरोबर.
1: पण ऑडियन्स मधून इतकं चेअरअप व्हायचं आणि माझा परफॉर्मन्स सुरू झाला की अगदी पिन ड्रॉप सायलेन्स असायचा, छान सगळे डान्स बघायचे, तो संपूर्ण असं सगळ्यांचं एक मत असायचं. आणि ज्या वेळेस मी शांत उभी राहायची त्यानंतर जो टाळ्यांचा कडकडाट यायचा तेव्हा मला असं वाटायचं येस मी विनर आहे, मी सगळं जिंकलेली आहे.
2: त्या टाळ्या ज्या आहेत त्या कलाकारांसाठी राष्ट्रपती पदकापेक्षाही मोठ्या आहेत,
1: किंबहुना
2: जागतिक स्तराचं जे बक्षीस असेल ते बक्षीस मिळाल्याचा फील असतो त्या टाळ्यांसाठी आपण परफॉर्म करत असतो.
1: अगदी बरोबर. छान.
2: म्हणजे शालेय जीवनापासूनच तुम्हाला पहिल्याच परफॉर्मन्स मध्ये बक्षीस मिळालं आणि म्हणून त्या ठिकाणी तुमचा खूप आत्मविश्वास वाढला असणार आहे, डेअरिंग वाढली असणार आहे. मग पुढं हा प्रवास जो आहे महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये पण तसाच राहिला का?
1: हो, सेम राहिला. म्हणजे नंतर नंतर असंही व्हायला लागलं की माझा अभ्यासाकडे जरा दुर्लक्ष व्हायला लागलं आणि ह्या गोष्टीत खूपच म्हणजे साहजिक आहे की ह्यामध्ये मला मी अशी स्टेजवर जाते जिंकून येते तर मला असं स्वतःला जाणवलं की माझ्यामध्ये ती कला आहे आणि मी झोपेतून उठून जरी केलं तरी मी त्याच्यात नंबर काढू शकेल एवढा मला आत्मविश्वास आला होता.
2: बरोबर.
1: आणि म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपलं निरीक्षण, कारण त्या दरम्यान मला शिकवणारं कुणीच नव्हतं.
2: बर.
1: तेही टीव्ही मध्ये चित्रहार असायचा रविवारी, तेवढा एक तास ते चित्रहार आपण पाहायचा, त्याच्या स्टेप्स शिकता येतील तेवढ्या शिकायच्या, आठवडाभर तेवढं डोक्यात ठेवायचं.
2: अच्छा.
1: म्हणजे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी भरतनाट्यम विशारद झाले, पण त्या आधी मी ज्या काही क्लासिकलच्या स्पर्धा होती क्लासिकलची त्यात मी पहिली नंबर घेतला होता आणि त्यात मी म्हणजे माझं क ख घ नव्हतं क्लासिकलचं.
2: अच्छा. म्हणजे कुठलंही प्रशिक्षण न घेता तुम्ही ते क्लासिकल डान्स मध्ये परफॉर्म करून तिथे पण नंबर
1: पहिला नंबर घेतला होता.
2: म्हणजे जसं सेल्फ स्टडी असतो तसं तुम्ही स्वयं अध्ययन केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: म्हणजे मी असंख्य बक्षीस मिळवले आणि त्यानंतर असं मला वाटलं की आपल्याला एक बेस असावा. मग मी म्हंटल नाही, आपण मला आवडतं भरतनाट्यम त्यामुळे मी त्यावेळेस सर्चही केलं, पण प्रॉब्लेम हा असायचा की एवढ्या लांब जाणार कसं काय. मी राहायला होते शनी गल्लीत आणि क्लासेस होते प्रेमदान चौकात, मंजुषा देशमुख ज्या मॅडम आहेत मी त्यांच्याकडे भरतनाट्यम केलेले. तर मग कधी सायकल असायची कधी नाही. आणि मी इंजिनिअरिंग करत असताना मी डान्स, दांडिया, नाटक आणि प्लस भरतनाट्यमचे क्लासेस, हे सगळा प्रवास माझा हा सायकलवर, छोटीशी सायकल होती आणि ती सायकल सुद्धा आमच्या पप्पांनी मला, मी जे पहिलं बक्षीस घेतलं होतं दांडिया मधलं सगळ्यात मोठं बक्षीस ते माझं पहिलं, तर त्याच्यातूनच मला पप्पांनी ती सायकल घेतली होती. मी म्हंटल होतं की मला हे नकोय म्हटलं, दादा हे तुमचे पैसे म्हटलं, तुमची मेहनत आहे म्हटलं, हे की माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवलात, तर ते म्हणाले की मला याची गरज नाहीये, तुला गरज पडणार. आणि त्याही दरम्यान असं झालं होतं की मयूर कंपाऊंड आपलं जे आता कापड बाजारात आहे तर तिथे दांडिया कॉम्पिटिशन भरला होता.
2: बरोबर.
1: तर कपलमध्ये उतरले होते पण नंतर ते असं म्हणाले की तुम्ही इमॅजिन करायचं की समोर कपल आहे
2: बर
1: आणि एकटा डान्स करायचा
2: बर
1: म्हणजे दांडिया करायचे. आणि मी जस्ट त्याच वर्षी नवीन नवीन त्या ग्रुपला जॉईन झालेले त्यामुळे मला फक्त बेसिक माहित होतं. मी म्हणलं आता ठीक आहे, म्हणलं माझं निरीक्षण चांगलं आहे तर मी फक्त एक जस्ट लुक टाकला सगळीकडे की नेमकं काय करणार आहे सगळे. आणि मग नंतर जो माझा डान्सचा अंगात किडा असतो तो किडा त्यावेळेस माझ्या डोक्यात आला की नाही काही असू देत, इमॅजिन करणं आपल्याला काहीच अवघड नाही, आपण स्टेजवर परफॉर्म करताना इमॅजिनच करतो. मग मी त्यावेळेस इमॅजिन करून तो दांडिया जे काही त्यांनी टार्गेट दिलेलं तेवढं पूर्ण केलं. आणि सगळ्यात शेवटी मी त्यावेळेस म्हणजे तिथे वाळू टाकलेली होती
2: बर
1: आणि मग त्या वाळूमध्ये मी गुडघ्यावर फिरले होते.
2: अरे बापरे.
1: म्हणजे मिनिमम 150 ते 200 पार्टिसिपंट होते त्यामध्ये मला पहिला नंबर मिळाला होता.
2: क्या बात, बहुत बढिया.
1: मोठी ट्रॉफी होती 2000 रुपये आणि एक मेडल होतं वाटतं त्यावेळेस. ह्याच्या तीन गोष्टी मला तेव्हा मिळाल्या होत्या.
2: अच्छा अच्छा.
1: तर तो एक माझ्यासाठी एक सुंदरसा असा अनुभव होता की कॅश प्राइज मी कधी जास्त हे नव्हते घेतले पण ते कॅश प्राइज होतं माझं पहिलं. आणि मग त्यातूनच माझ्या पप्पांनी माझ्यासाठी मस्त छानशी सायकल घेतली होती आणि मग माझा पुढचा प्रवास हा सायकलवर सुरू झाला.
2: क्या बात आहे, बहुत बढिया, खूप छान. म्हणजे संघर्षमय जीवन जे असतं त्याच्यातून मिळालेलं यश हे नक्कीच आपल्याला खूप आनंदी आणि उत्साही बनवत असतं.
1: अगदी बरोबर.
2: इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना तुम्ही इकडे नृत्यकलेकडे कसं काय वळालात?
1: नृत्यकला ही माझी आधीपासून होती.
2: अच्छा. हा.
1: 11वीच्या नंतर दांडियामध्ये मी पदार्पण केलं
2: बर
1: आणि 12वी नंतर मी डिप्लोमाला गेले
2: बर.
1: डिप्लोमा माझा एक वर्ष झाला त्यानंतर माझा एक मित्र म्हणजे चेतन कापडी म्हणून आहे तो माझा क्लासमेट होता आणि त्याचा मित्र होता अमित खताळ.
2: बर.
1: मग अमितनी मला नाटकाच्या ग्रुपमध्ये घेऊन गेला होता.
2: बर.
1: म्हणजे इंजिनिअरिंग चालू असताना दांडिया पण डान्स पण आणि आता नाटकात पण मी एंट्री केली होती.
2: बर.
1: तर मग सकाळचे क्लासेस 7 ते 9 असायचे. ते झाले की घरी एक तास थांबायचं, 10 लगेच कॉलेज, 10 ते 6 कॉलेज.
2: बर.
1: 6 कॉलेज झालं की तिथून निघायचं बुरुडगाव रोड वरून डायरेक्ट कलानगरला म्हणजे आपलं गुलमोर रोड आता सध्याचा, तिथे आमचा क्लास असायचा. एक तास क्लास केला की 7 घरी पोहोचायचं, थोडंफार काहीतरी नाश्ता वगैरे किंवा काय असेल ते खायचं. मग 8 ते 10 दांडिया प्रॅक्टिस आणि 10 ते 12-1 वाजेपर्यंत आमची नाटकाची प्रॅक्टिस.
2: अरे वा.
1: म्हणजे सकाळी 7 ते 1, 1.5, 2 असं मी पॅक असायचे मस्त. पण कधीही थकवा जाणवला नाही किंवा असंही वाटलं नाही की अरे आपण आपल्या शरीराला जरा जास्तच ताणतोय. पण तो एक अनुभव खूप छान होता. आणि मेन म्हणजे ज्यावेळेस मी नाटकात आले जसं म्हणतात की संघर्ष आणि जरा निंदकाचे घर असावे
2: शेजारी,
1: ते अगदी माझ्यासाठी उपयोगी ठरलं. कारण मी ज्यावेळेस पहिल्या वर्षी आले मला अभिनयाचं काहीच नव्हतं माहिती, म्हणजे मला कसं उभं राहतात किंवा डायलॉग डिलिव्हरी कशी घेतात काहीही माहित नव्हतं. मी नजान सरांच्या ग्रुपमध्ये म्हणजे जिप्सी प्रतिष्ठानमध्ये त्यावेळेस
2: शशिकांत नजान सर
1: बरोबर. अच्छा. तर मी त्यांच्या ग्रुपमध्ये गेले होते.
2: बर.
1: पहिलं आमचं नाटक होतं तांडव.
2: बर.
1: ते तांडव नाटक बघितल्यावर म्हणजे मलाही वाटलं की मी अजून अभिनय काहीच केलेला नाहीये, फक्त आपलं उभं राहायचं इकडे पहा तिकडे पहा. त्यावेळेस मला नाही पण नजान सरांना असं म्हणाले होते की ही मुलगी 10 स्टेजवर उभी सुद्धा राहू शकत नाही.
2: अरे बापरे.
1: प्राईस तर खूप लांबची गोष्ट.
2: बर बर.
1: आहेत आमच्या नाट्यसृष्टीमधलेच आहेत काही जण, त्यांनी असं डायरेक्ट त्यांना बोलले होते. मग हीच गोष्ट मला नजान सरांनी सांगितली की म्हणे आता शीतल तू ठरव की तुला जसं तू डान्स आणि दांड्यामध्ये स्वतःला सिद्ध केलंस तसं तुला नाटकात सिद्ध करायचंय की नाही. म्हणलं मला करायचंय, मी मेहनत घ्यायला तयार आहे, तुम्ही माझ्यावरती काम करा म्हणलं.
2: बरोबर.
1: तर ठीक आहे म्हणाले आणि

0: आणि त्याचं स्वरूप की कुठलंही कॉन्सिलेशन न घेता पहिलं मेडल घेणारी व्यक्ती मी ठरले.
1: क्या बात है.
0: आणि माझ्याच बरोबर त्यावेळेस बलभीम पठारे यांना मेडल होतं.
1: अच्छा अच्छा.
0: तर तेच सगळे जण म्हणजे मेडल मिळाला मग ते हे करतात ना, मिरवणूक वगैरे काढतात, तर ते माझ्या घरी पण आले होते. तर मी पठारे साहेबांना पण म्हटलं होतं की सर तुमचं अभिनंदन. ते त्यावेळेस मला म्हटलं होतं अरे शीतल मी तरी असंच मेडल काढत असतो म्हणे प्रत्येक वेळेस, पण तुझं अभिनंदन की तू दुसऱ्या वर्षी आली सुद्धा मेडल घेतलं सुद्धा तेही विदाऊट कॉन्सिलेशन डायरेक्ट मेडल काढणारे म्हणे तू एकटी आहेस.
1: क्या बात.
0: म्हणजे हे त्यांच्या तोंडून मी ऐकलेले माझ्यासाठी उद्गार हे माझ्यासाठी खरंच एक मोठी गोष्ट आहे.
1: क्या बात.
0: कारण बलभीम सर हे खूपच अभिनयामध्ये खूपच सुंदर आहेत. त्यांचं जी येण्याची एंट्री आहे म्हणा किंवा जे काही डायलॉग डिलिव्हरी अतिशय उत्तम
1: उत्तम एकदम सहज म्हणतो.
0: मग ते असं वाटतं की हा एवढ्या मोठ्या व्यक्तीने जर माझं कौतुक केलं तर येस मी काहीतरी केलं. आणि मी ज्यावेळेस प्रेझेंटेशन दिलं होतं स्टेजवरती तर मला असं वाटलंच नाही की मी अभिनय करतेय किंवा काय. जशी आमची रेग्युलर प्रॅक्टिस चालू आहे तर तसंच मला असं वाटलं की मी स्टेजवर सुद्धा ती प्रॅक्टिसच चालू आहे. आणि मला असं वाटलं पण नाही की ह्याच्यात मला मेडल तर जाऊ द्या, प्राईज मिळेल किंवा काय. मी तो विषय डोक्यात ठेवलेलाच नव्हता. पण कार्यक्रम झाल्यानंतर ज्यावेळेस सगळे येऊन म्हटले की खूप छान रोल झाला तुला प्राईज मिळेल
1: बरोबर,
0: तर तेव्हा कुठेतरी वाटलं की हा प्राईज मिळेल म्हणजे असेल बाबा असंच काही नाही. पण ज्यावेळेस निकाल आला तेव्हा मला पण जरा शॉक बसला की अरे यार डायरेक्ट मेडल. आणि मग त्यानंतर मी जरा म्हणजे ह्या गोष्टींकडे जरा जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. म्हणजे इकडे इंजिनिअरिंग चालू आहे, इकडे नाटक चालू आहे, आणि त्याच नंतर पुत्रकामेष्टी हे नाटक होतं. माझे वडील एसटी डिपार्टमेंटमध्ये होते अकाउंटंट म्हणून. तर मग एसटी डिपार्टमेंटच्या पण हे असायच्या नाटकाचे स्पर्धा असतात
1: बरोबर.
0: तर मग तिथे एक तर नाटकाचे मेंबर हवे म्हणजे तिथे काम करणारे किंवा त्यांची मुलं वगैरे हवी असतात.
1: कर्मचारी असतात
0: हो एसटीतले कर्मचारी किंवा मग त्यांची मुलं वगैरे चालतात. तर मग त्यावेळेस इकडे मला मेडल मिळाल्यामुळे मग ही गोष्ट आमच्या पप्पांच्या ऑफिसमध्ये पण गेली, माझा तिथेही सत्कार झाला. आणि त्याच्यानंतर मग तिथल्या स्पर्धांसाठी मला विचारलं. तर पुत्र कामेष्टी असं नाटक होतं की त्यात त्या लेडीजला मुलबाळ होत नाहीये आणि त्यासाठी ती वेडी होते. तर इथे जो प्रयोग झाला आमचा पहिला तिथे मेडल काढलं. माझ्या बरोबर राजेंद्र परदेशी होते म्हणजे आमचेच नातेवाईक आहे ते. तर आम्हाला दोघांनाही मेडल होतं. आणि ह्यानंतर झाला दुसरा प्रयोग अमरावतीला. तर तिथेही मला मेडल मिळालं. आणि ज्या काही लेडीज होत्या कार्यक्रम पाहायला आलेल्या, तर मी कार्यक्रम झाल्यानंतर बाहेर आले, मला थोडस म्हणजे ते वेड्याच्या भूमिकेतून निघायला थोडासा वेळ गेला होता. माझी मोठी बहीण त्याबरोबर म्हणजे सोबतच होती तेव्हा पण.
1: अच्छा अच्छा.
0: त्या लेडीज मला भेटायला आल्या की म्हणे मॅडम तुम्हाला खरंच मुलबाळ नाहीये का. तर मी म्हणलं अहो मॅडम माझं लग्न नाही झालेलं म्हटलं, मी कॉलेज गेले म्हटलं, मी अजून कॉलेज करतीये. त्या म्हणे नाही नाही तुम्ही खोटं बोलताय म्हणे असं होणं शक्यच नाही. कारण एक लग्न झालेली लेडीजच ह्या गोष्टी अनुभवू शकते किंवा प्रेझेंट करू शकते. म्हणलं नाही मॅडम खरंच लग्न नाही झालेलं, वाटल्यास तुम्ही हिला विचारा म्हटलं. माझी मोठी बहीण आहे ही, हिचंही लग्न व्हायचंय म्हटलं, हिचं झालं नाही तर मी कशी करणार म्हटलं आधी. मग त्यावेळेस त्यांना ती गोष्ट खरी वाटली की हा नाही अजून हिचं लग्न झालेलं नाही. पण ती मला
1: भूमिकेमध्ये इतक्या एकरूप झाल्या होत्या की समोरच्याला ते कळलं सुद्धा नाही की खरोखर तुमचं लग्न झालेलं नाहीये. आणि अशी मॅरिड महिलेची त्यातल्या त्यात अशा पद्धतीची समस्या मांडणारी महिला की तुम्ही एकदम उत्तम साकारली.
0: हो म्हणजे ती मला माझ्या कामाची पावती मिळाली होती.
1: खरंय.
0: आणि मग तेव्हा मी समजून गेले की आपल्यामध्ये आहे कलागुण, तर ह्याला आपण चांगलं पुढे घेऊन जायचं.
1: बरोबर. छान.
0: आणि अजून एक माझा म्हणजे डान्स मधला किस्सा. आमचे ग्रुप होते सावरा ग्रुप, कृष्णान ग्रुप, म्हणजे मी सावरा ग्रुप मध्ये होते. तर आम्ही डान्स दांडिया वगैरे असं करायचो. तर माझं असं अपेक्षा असायची की आपण नगरच्या बाहेर जाऊन जरा कॉम्पिटिशन करत जाऊया. जस्ट आम्ही माझे पप्पा रिटायर झाले म्हणून आम्ही तिथून निघून पाईपलाईन रोडला आम्ही एक बंगला घेतला होता, तिथे शिफ्ट झालो होतो. म्हणजे सामान वगैरे सगळं मांडायचं बाकी होतं. आणि मला एक स्पर्धेचं इन्व्हिटेशन आलं होतं. म्हणजे मला माहिती मिळाली की रत्नागिरीच्या तिथे देवरुख गाव
1: आहे,
0: तिथे स्पर्धा होतात डान्सच्या. तर त्यासाठी तुम्हाला यायची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता. तर मी हे आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना सांगितलं की बाबा अशी मोठी स्पर्धा आहे तर आपण जायचं का. पण ते म्हणे की अरे एवढ्या लांब जायचं कुठं, म्हणजे गॅरंटी आहे ना तिथे काय प्राईज मिळेल नाही मिळेल.
1: बरोबर.
0: मग मी मम्मीला म्हटलं की म्हणलं जायचं का, मम्मी म्हणे चल. आणि मी माझ्या दीदीला पण सांगितलं. मग दीदी म्हणे एक काम कर, मी त्यावेळेस नुकतंच मारडाला हे गाणं केलं होतं प्रेझेंट इथे.
1: अच्छा.
0: पण ड्रेपरी एकदम सिम्पल होती. मग दीदीनी

0: 2,500 तिचं पेमेंट आलेलं जे त्या ड्रेपरी शिवून दिली, त्याच्यावर सुंदर वर्क करून दिलं आणि मग मी तो ड्रेस घालून तिकडे गेले होते. तर तिथे गेल्यावरती मम्मीला थोडंसं टेन्शन आलं, कारण खूप आडनीड ते गाव होतं आणि आम्ही
1: कोकणातलं गाव आहे,
0: अगदीच लांब, म्हणजे कधीच एवढ्या लांब आम्ही गेलेलो नव्हतो आणि त्यात आम्ही दोघीच लेडीज. तर गेल्यानंतर मम्मी म्हणे अगं राणी, म्हणजे मला घरी राणी म्हणतात, तर म्हणे राणी अगं तुझ्या नादी लागून मी आली खरी, पण बरोबर आहे का ही गोष्ट, म्हणजे आपण कुठे चाललोय काय, म्हणलं माहित नाही, आता देवरुख गाव आल्याशिवाय आपल्याला काहीही कळणार नाही. जशी बस थांबली आम्ही उतरलो खाली, समर स्वामींचा फोटो दिसला.
1: बर,
0: मग तेव्हा थोडस आम्ही दोघीही हायस झाले की हा चला आपण सुरक्षित ठिकाणी आहोत, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग तिथून आम्ही त्या जे काही ऑर्गनायझर होते त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट वगैरे केला.
1: बर,
0: तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं की पहिला राऊंड होणार आणि मग 2 ते 3 दिवसानंतर तिसरा राऊंड,
1: ओ माय गॉड,
0: म्हणजे जो मेन राऊंड आहे तो. मग आम्हाला थोडंसं टेन्शन आलं की म्हणलं मग राहणार कसं काय, तर ते म्हणे सगळे राहण्या खाण्याची सगळी सुविधा आहे म्हणे मॅडम, तर तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. आणि खरोखरी ते जे मेंबर्स होते खूपच सुंदर, म्हणजे ते राहायला स्वतः मुंबईमध्ये, पण त्यांचं जे काही आपण म्हणतो ना त्यांची प्रगती जी काही झालेली होती, तर ती त्यांनी स्वामींचं जे काही तिथे मंदिर बांधलेलं तेव्हापासून त्यांची प्रगती झाली होती. मग तेव्हापासून त्यांनी तिथे कॉम्पिटिशन घ्यायला सुरुवात केली होती आणि ते अनेक वर्ष तिथे कॉम्पिटिशन घेतात. तर गेल्यानंतर मी एवढा लांबचा प्रवास झाला होता, तर प्रवासामुळे इतकं मला काही असं व्यवस्थित प्रेझेंटेशन देता आलं नाही, तर ती लोक पण असं म्हणाले की म्हणे इतक्या लांबून हे आलेले ही एवढी रिस्क का घेतली म्हणे इतक्या लांब येण्याची. तर माझी तब्येत खराब झालेली म्हणून मी त्यांना तेवढं रिक्वेस्ट केली होती की म्हटलं थोडासा माझं प्रेझेंटेशन कमी होऊ शकतं, पण स्टेजवर गेल्यावर मी प्रेझेंटेशन एकदम छान दिलं आणि मी सेकंड राऊंडला सिलेक्ट पण झाले. पण प्रॉब्लेम हा की आपण इथे छान मस्त चपाती भाजी खातो आणि कोकणामध्ये फक्त भात भातानी मला काही एनर्जी येणं पॉसिबलच नव्हतं. आणि मुंबईचाच एक सचिन म्हणून मुलगा आलेला, तर तो म्हणे माझी दिदी इथे राहते आपण तिच्याकडनं चपाती वगैरे मागून घेऊ. म्हणलं प्लीज यार, म्हणलं असं जर झालं ना तर खूप चांगली गोष्ट होईल, म्हणलं मला थोडी तरी एनर्जी येईल. आणि त्यांनी खरोखरी म्हणजे माझ्यासाठी तेवढं केलं.
1: बरोबर.
0: आणि मग त्यानंतर ज्यावेळेस आमची स्पर्धा वगैरे झाली, तर पहिला नंबर घेणारा होता आय थिंक मुंबईचा, खूप सुंदर डान्स केला, आणि दुसरा नंबर मला मिळाला होता.
1: अरे वा.
0: आणि त्यावेळेस मोठा चेक 7,777.
1: क्या बात है.
0: तर ते आम्ही घेऊन आलो
1: मस्त 777.
0: म्हणजे अपेक्षा नव्हती की एवढ्या लांब जाऊन आपल्याला प्राइज मिळेल किंवा आपण खरंच योग्य ठिकाणी चाललोय का हे सुद्धा माहीत नसताना माझ्या मम्मीने माझ्यावर आणि मी तिच्यावर भरोसा ठेवून बिंदास आम्ही उडी मारली होती.
1: क्या बात है, बहुत बढिया.
0: तर गेल्याच एक अनुभव असा आला की एकतर ते जे काही ऑर्गनायझर्स होते किंवा तेवढे जे मेंबर्स होते अतिशय मनमिळाऊ, म्हणजे खूप सुंदर. त्या लोकांच्या बाबतीत मी एवढं सांगेल की माणुसकी खरंच त्यांच्यात खूप आहे, खूप माणुसकी. म्हणजे जे कुणी येत आहेत, आता असंख्य लोक येतात वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात, तर सगळ्यांची सोय करणं इतकंही म्हणजे पॉसिबल नाहीये, सोपं नाहीये, पण त्यांनी इतक्या सोयीस्कर म्हणजे इतक्या सुंदर रीतीने सगळ्या गोष्टी पार केल्या. स्पर्धाही खूप उत्तम झाली, त्यानंतर तिथे भरपूर ओळखी वाढल्या, त्यामुळे म्हणजे माझा फायदा तर खूप झाला. आणि इतक्या लांब जाण्याचा मला एक आनंदच होता की हा चला आपण नगर सोडून कुठेतरी बाहेर गेलो आणि नुसतंच जाऊन नाही आले तर तिथे मी प्राइज पण घेऊन आले, त्याचा मला जास्त आनंद होता.
1: खूप खूप अभिनंदन तुमचं.
0: थँक्यू सर.
1: छान. आणि मग असे आणखीन प्राइज पण भरपूर भेटले असतील तुम्हाला.
0: भरपूर.
1: बरं, तर त्या प्राइज संदर्भामध्ये मग कुठं कुठं बक्षिस मिळाली किंवा सन्मान मिळाला त्याबद्दल जर सांगितलं तर आपल्या श्रोत्यांना पण आवडेल.
0: ह्या गोष्टीचा तुम्ही कधी विचारच नाही केला की मला खरंच कुठे कुठे प्राइज मिळाले, पण मी देवरुखला 3 ते 4 वर्ष गेले आणि प्रत्येक वर्षी मला प्राइज आले तिथे. त्यानंतर राहुरी फॅक्टरीला स्पर्धा असायच्या 31 डिसेंबरच्या, तिथे पण मी पहिला नंबर कधी सोडला नाही. औरंगाबाद मध्ये सुद्धा एक सिने अभिनेतेच आहेत ते, मला आता त्यांचं नाव आठवत नाही, आय थिंक पाठक कदाचित, मला प्रॉपर आता आठवत नाही, पण ते माधुरी दीक्षितचे काय म्हणतात ना सगळेच फॅन आहेत माधुरी दीक्षितचे, पण ते अतिशय म्हणजे वेडे होते त्या माधुरी दीक्षितसाठी, म्हणजे मी सुद्धा आहेच, कारण मी जे आतापर्यंत बनलेले आहे ती त्यांना पाहूनच शिकलेली
1: आहे.
0: तर त्यांनी जी स्पर्धा ठेवली होती तर त्यात असेच राऊंड होते वेगवेगळे आणि मी तेव्हा तिथे प्रेझेंटेशन केलं होतं काहे छेड छेड मोहे, माधुरी दीक्षित यांचंच गाणं. तर मी ज्यावेळेस गेले प्रेझेंटेशन दिलं त्यावेळेस मी काही असं ड्रेपरी वगैरे घातले नव्हते कारण पहिला राऊंड आहे म्हणून मग आपलं सिम्पल ड्रेसमध्ये प्रेझेंटेशन दिलेलं. पण तिथे जे कोणी मेंबर्स होते ऑर्गनायझर्समध्ये तर ते म्हणाले की मॅडम आपले जे सर आहेत ज्यांनी स्पर्धा ऑर्गनाईज केलेली त्यांना माधुरी दीक्षित अतिशय आवडते म्हणे. जर तुम्ही हे प्रेझेंटेशन अगदी सुंदर केलं तर मी 100% सांगते म्हणे तुम्हाला प्राईस मिळणारच. पण ते तुमचे खूप हे होतील म्हणे तुमची जर कला आवडली तर ते तुम्हाला पुढे चान्स देऊ शकतात म्हणे.
1: ओके
0: मी म्हणलं व्हेरी गुड हे जर असं असेल तर करायला हरकतच नाही. ऍज युजल मी माझ्या बहिणींना सांगितलं पहिला राऊंड झालाय पण आता दुसऱ्या राऊंड साठी आपल्याला प्रॉपर ड्रेपरी गरजेची आहे. मग त्यावेळेस असा विचार होता की आता एवढं महागाची ड्रेपरी आणणं वगैरे पॉसिबल नव्हतं तेव्हा इतके रेंटवर नव्हते पण
1: बरोबर आहे.
0: मग मरून कलरची घागरा होता तिचा माधुरी दीक्षित यांनी घातलेला तर तो मला हवा होता. मग आणायचं कुठून इकडे तिकडे सर्च केलं. माझी एक आत्ते बहीण आहे तिने जी 8-10 वर्ष वापरलेली साडी होती प्लेन साडी होती ती माझ्या दीदीने घेऊन आली. तिचा मस्त घागरा शिवला सुंदर म्हणजे अंब्रेला घेरी येईल एवढा
1: असा.
0: हो एका दिवसात एका रात्रीत हे सगळं तयार केलेलं.
1: बर
0: कारण आम्ही आज ऑडिशन दिलं आणि दुसऱ्या एक दिवस गॅप ठेवून तिसऱ्या दिवशी लगेच स्पर्धा होती आणि मी तिथूनच फक्त फोन करून सांगितलं की माझं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून. मग लगेच आम्ही सर्च मोहीम सुरू केली आमची की बाबा साडी किंवा काय कपडा वगैरे जो असेल तो कुठून आणायचा काय आणायचा. तिने रात्रीतून मला ड्रेस शिवून दिला दोघींनी मिळून त्याच्यावरती वर्क केलं. मी म्हटलं मी पण करू लागते ते म्हणे तू आराम कर तुला तिथे जाऊन प्रेझेंटेशन करायचं. आणि मी कॉम्प्युटर होता बरोबर कॉम्प्युटरवर मी ते गाणं फक्त रिवाइंड करत होते की काय एक्सप्रेशन देते कशा एक्सप्रेशन देते कुठल्या गोष्टीला तिची नजर खाली जाते वर येते हे मी फक्त ऑब्झर्व करत होते. आणि मग दीदी म्हणे इतक्या मोठ्या कॉम्पिटिशनला जाणार आहेस तू उभी राहून प्रॅक्टिस पण करत नाहीयेस मग तुला असंच वाटतं का खाऊ आहे का म्हणे की प्राइज मिळेल असं. म्हणलं मी करते माझी मेहनत मी करते. ठीक आहे म्हणे तुला काय वाटतं ते कर. गेले तिथे सुद्धा मला तिथे फर्स्ट प्राइज मिळणार होतं पण त्यांचे जे काही ओळखीचे होते त्यांना फर्स्ट प्राइज दिलं गेलं आणि मग सेकंड थर्ड असे विभागून दिले होते. पण त्यावेळेस मला सेकंड मिळालं होतं तेव्हाही असेच 200-250 पार्टिसिपेंट होते.
1: बर
0: तर एवढ्या पार्टिसिपेंट मध्ये जर आपण सेकंड नंबरला जातो ह्यातच मला
1: प्रश्नच
0: मोठा गोष्ट आहे की बाबा हा इतक्या लोकांमध्ये आपण इथपर्यंत पोहोचलोय तरी.
1: खरंय खरं खूप मोठी अचीवमेंट आहे
0: खूपच. आणि मी माझ्या दोन्ही दीदींची बोलणे खायचे सतत.
1: अच्छा
0: का कारण यासाठी की घरी प्रॅक्टिस करायची आहे गाणं घेतलं कुठलंही गाणं घेऊन मग त्या मला म्हणायचे नाही ही स्टेप नाही चांगली वाटत आणि ही कर मी करून दाखवायची हा ही चांगली मग दूसरी करायची बरं ही आता इथं मग ह्या स्टेप नंतर ही कर ते ही कर ही कर असं सांगायचे सगळं सेट व्हायचं. म्हणे ओके आता सगळं सेट झालेलं आहे आपण आता डायरेक्ट स्पर्धेला जाऊ. स्पर्धा सुरू झाली माझं नाव अनाऊन्स झालं तिकडं सीडी प्लेअर मध्ये सीडी टाकली गेली गाणं सुरू झालं मी एंट्री करणार आणि मी तिथे वेगळाच डान्स करून येणार.
1: माय गॉड
0: म्हणजे लिटरली तो जी काही प्रॅक्टिस केलेली ती प्रॅक्टिस आणि तो प्रेझेंटेशन हे अगदी म्हणजे तफावत असायची त्यात.
1: बर
0: मग घरी प्राइज घेऊन यायचे त्यामुळे तिथं माझं जरा बोलण्या खाण्याचे हे कमी व्हायचं. पण मग त्या म्हणायचे तुला जर तिथे जाऊन स्वतःच करायचे तर आमचा वेळ का घालवतेस की प्रॅक्टिस करण्यात वेळ जातोस ना की कशाला प्रॅक्टिस करायची. मग मी एवढंच म्हणायचे त्या प्रॅक्टिसनी माझी एनर्जी वाढते माझा स्टॅमिना वाढतो छान आणि मग तिथे गेल्यावर मी कितीही उड्या मारल्या पडले जरी तरी मला थकवा येणार नाही आणि एक्सप्रेशन माझे कधीच चेंज होणार नाही.
1: बरोबर
0: ह्या गोष्टी त्यावेळेस मी त्यांना सांगितल्या आणि ही गोष्ट खरोखरी म्हणतात ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण सातत्याने एखाद्या गोष्टीचा जर पाठपुरावा केला तर ती गोष्ट आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही.
1: अगदी बरोबर आहे खूप छान. म्हणजे तुमच्या यशामध्ये तुमच्या घरातील इतर सदस्यांचा पण फार मोलाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदीच अगदीच
1: छान. आणि आणखीन आता आणखीन तुम्ही जे डान्स क्लासेस वगैरे घेतात तर तिथे तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन करता
0: ऍज अ
1: परफॉर्मर तुम्ही आहात पण आता तुम्ही एक गाईड मार्गदर्शक म्हटल्याच्या नंतर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हॅन्डल करता.
0: आता तुम्ही अगदी म्हणजे मनातला प्रश्न बोललात मला की मी कोरिओग्राफर का झाले. मला कोरिओग्राफर कधीही बनायचं नव्हतं.
1: बर
0: मला परफॉर्मरच राहायचं होतं कारण मला माहिती होतं मी कोरिओग्राफर झाले की मग प्रेझेंटेशन देताना सगळे असं म्हणणार अरे तू तुझ्या स्टुडंटला जर उतरवतीये स्पर्धेमध्ये तर तुला उतरायचा अधिकार राहत नाही. म्हटलं तर त्यामुळं मग मला ऍज अ परफॉर्मर किंवा ऍज अ डान्सर मग माझं ती लाईफ शॉर्ट होत होती म्हणून मला अजिबात इच्छा नव्हती. पण जे आमचे म्हणजे डान्स पाहायला ज्या कोणी पालक यायचे त्यांनी मला एक चार पाच लोकांनी खूप रिक्वेस्ट केली की यार तू जवळच राहतेस, शिकव माझ्या मुलीला, एक शिकवल्याने काय होणार आहे असं करत करत ते गाणं माझं सुरू झाले, म्हणजे कोरिओग्राफी सुरू झाली. पण तेव्हापासून मग मला परफॉर्म करणं खूप अवघड झालं, कारण परफॉर्मन्स होते तोपर्यंत ठीक होतं, मग नंतर कोरिओग्राफीमध्ये घुसल्यावरती परीक्षणाचं काम माझ्याकडे आलं. म्हणजे आता 20 ते 25 वर्ष झाले माझं परीक्षणाचं कामही चालू आहे. मी दांडिया, डान्स या दोन्ही गोष्टींचं परीक्षण करते. पण मग आता असं झालं की ती मॅच्युरिटी लेवल माझी वाढली गेली, म्हणून मग परफॉर्म करताना मला खूपच लिमिटेशन्स पडतात आता, की आता परफॉर्म नाही करतायत मला, म्हणजे ही खंत आहे माझ्यासाठी. पण तरीही मी परफॉर्म करायचं सोडत नाही, जिथे मला चान्स मिळतो मी नक्कीच तिथे प्रेझेंटेशन देते.
1: आणि जबाबदारी वाढत जाते ना, जेव्हा तुम्ही परफॉर्मर होता, परफॉर्मिंग करताना तुम्ही फ्री स्टाईल मध्ये होता, त्याच्यानंतर गुरु झालात, कोरिओग्राफर झालात, जबाबदारी आणखीन वाढली. आणि ज्यावेळेस तुम्ही आता एक निरीक्षक म्हणून जात आहेत, परीक्षक म्हणून जात आहेत, त्यावेळेस तर सगळं लक्ष तुमच्याकडेच असतं
0: संपूर्णच.
1: तर आतापर्यंत कुठे कुठे परीक्षण वगैरे केलेलं तुम्ही?
0: पुण्याला, औरंगाबाद मध्ये, श्रीरामपूर, त्यानंतर वांबोरीला पण, आणि तहसील कचेरी म्हणजे तहसीलदार जे असतात तर त्यांच्या सुद्धा स्पर्धा असतात. प्रत्येक विभागाचे हे असतात, म्हणजे त्यामध्ये ते म्युझिक, डान्स, गायन, ऍक्टिंग, मिमिक्री ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून एक त्यांची स्पर्धा असते. म्हणजे प्रत्येकाला एक 55 मिनिट, 50 मिनिट असा टायमिंग दिलेला असतो, त्यात हे सगळं त्यांनी सादर करायचं असतं. तर असं मी त्यांना शिकवायला सुद्धा गेलेली आहे. आणि प्लस 3 ते 4 ठिकाणी, म्हणजे राहुरी फॅक्टरीला 3 वर्ष गेले, 3 वर्ष मी तिथे परीक्षक म्हणून काम पण पाहते. म्हणजे जे आपले नायब तहसीलदार आहेत किंवा इकडचे हे होते, आयुक्त होते, तर ते सुद्धा माझ्या बरोबर डान्स करत होते. म्हणजे मी जो त्यांना खेळ मांडला हे गाणं शिकवलेलं, अगदी शुभ्र असे व्हाईट कपडे घालून, त्या म्हणजे स्वच्छ सुंदर कपडे घालून आलेले, पण माझा डान्स शिकवणं त्यांना आवडलं. म्हणजे त्याच्यात मी असं सांगितलं होतं की फ्लोअर वरती एक राऊंड मारायचा आणि परत उभं राहायचं, तर त्या सरांना ते इतकं आवडलं की ते व्हाईट ड्रेस आहेत किंवा काय तो विचार न करता त्यांनी ते प्रेझेंटेशन करायला, म्हणजे मॅडम मला पण करायचं असं म्हणून ते डायरेक्ट अक्षरशः त्या जमिनीवरती ते राऊंड मारून दाखवले त्यांनी. ते इतके खुश झाले की मला पण थोडस म्हणजे हा की माझ्या शिकवण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे हे त्यावेळेस मला जाणवलं.
1: मस्त.
0: म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या कलेला काही ना काही कुठे ना कुठे पावती मिळत असते,
1: ही
0: अशा पद्धतीने मला खूप ठिकाणी मिळाली.
1: बहुत बढिया.
0: आणि याच बरोबर आता मी जसं म्हणाले की माझ्या पप्पांच्या ऑफिसमध्ये, म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांची जे काही स्पर्धा असायच्या, तर तिथे पण त्यांचे जे मेन आहेत त्या सरांचं नाव आता मी विसरले, पण ते म्हणजे पूर्ण त्या ह्याचं डिव्हिजन ऑफिसचे ते मेन, तर ते पण नाटकामध्ये खूप म्हणजे त्यांना स्वतःलाच इंटरेस्ट भरपूर होता. तर ते प्रॅक्टिस चालू असताना बघायला यायचे आणि पुत्रकामेशी त्यावेळेस चालू होतं आमचं, तर त्यांनी पाहिलं की मी कसे काम करते काय करते. आणि ते सुद्धा म्हणजे आमचे पप्पा मला राणी म्हणायचे, तर ते मला राणीच म्हणायचे कधी पण. तर मग प्रॅक्टिसला आले ना, राणी बेटा काही लागलं की मला सांग, काही नाश्ता पाहिजे किंवा काय, तर मला सांगायचं लगेच असं, म्हणजे इतकं म्हणजे हक्काने ते सांगायला लागले. आणि त्यानंतर एकदा असं झालं की काहीतरी अडचण आली होती आणि ह्यांची ऑलरेडी मीटिंग चालू होती, काही म्हणजे एसटी कर्मचारी जे होते किंवा मेन ऑफिसर्स, अकाउंटंट वगैरे हे तिथं बसलेले होते, आणि मला त्यांच्याशी बोलायचं होतं. तर मी फक्त बाहेर जाऊन सांगितलं की म्हटलं शीतल म्हणजे राणी आली असं सांगा म्हटलं. तर माझे वडील वगैरे सगळे आतमध्ये बसलेले होते, त्यांनी मीटिंग स्टॉप केली, मला आत बोलवलं, म्हणे ये बेटा काय काम आहे बोल, ह्या सगळ्यांना थांबायला सांगितलं, माझ्याशी बोलून घेतलं आणि मग परत त्यांनी त्यांची मीटिंग कंटिन्यू केली. आणि त्यावेळेस मला थोडस ऑकवर्ड वाटलं की आमचे माझे वडील ते तिथं मीटिंग मध्ये त्या सगळ्यांना स्टॉप करून मग मला बोलून घेतलं, म्हणजे साहजिक आहे माझ्या वडिलांपेक्षा मी मोठी नाहीये. पण तिथं असं झालं अख्ख्या ऑफिसमध्ये आमच्या वडिलांना बाबाजी म्हणायचे, महाराज बाबाजी अशी त्यांची ओळख होती. आणि ज्यावेळेस हे नाटक वगैरे झालं, पुत्रकामेश्री नाटक, दोन्ही ठिकाणी आम्ही प्राईज मारून आलो आणि मला मेडल मिळाले. त्यानंतर तिथे सगळेजण जे नवीन लोक होते ते म्हणायचे हे राणीचे पप्पा आहेत, हे राणीचे वडील आहेत किंवा हे शीतलचे वडील आहेत, ही म्हणजे तिथं ओळख झाली होती. मग त्यावेळेस एक मोठा पुरस्कार जो असतो तो त्यावेळेस मला मिळाला होता की माझ्या वडिलांना माझ्या नावाने ओळखायला सुरुवात झाली होती.
1: खरंय खरंय.
0: आणि ही यापेक्षा म्हणजे कुठलंही मेडल किंवा कुठलाही अवॉर्ड ह्याच्यापेक्षा मोठा नसणार मला वाटतं.
1: छान. आता परफॉर्मर किंवा गुरु कोरिओग्राफर त्याच्यानंतर आता परीक्षक, मग हे सगळं करता करता तुमचं लाईफ जे आहे ते खूप शेड्यूल बिझी झालेलं आहे.
0: बरोबर.
1: मग आपल्या परिवाराला तुम्ही कसं वेळ देता?
0: मी परिवाराला वेळ देतच नाही खरं पाहिलं तर, तेच मला जसा वेळ भेटतो तसा वेळ देतात.
1: क्या बात है.
0: म्हणजे इवन लग्नाच्या आधीची गोष्ट आहे, मला गॅदरिंगचे काम असायचे, सकाळी 7 उठून पळायचं, 7 ते 9 साडे 9 एक शाळा झाली, घरी यायचं, येतानाच फोन करायचा, मम्मी खूप भूक लागलेली आहे, बिचारी माझी मम्मी चहा वगैरे सगळं बनवून ठेवणार, मी आले खायचं पुढच्या शाळेत जाणार. कधी कधी असं व्हायचं शाळेतून घरी आले की मला जेवण करायचं असायचं पण ऑलरेडी स्टुडंट येऊन थांबलेले असायचे, मग बाहेरच्या हॉलमध्ये मी त्यांना शिकवायच्या, 1-2 स्टेप देणार, मम्मी पाहत असणार म्हणजे पाहायची की बाबा चुकतंय की नाही, मी किचन मध्ये जायचं, 2-4 घास खायचे आणि लगेच बाहेर येऊन बसायचे. म्हणजे मी असं स्ट्रगल छान केलं आणि खरंच म्हणजे ते छान वाटतं असं स्ट्रगल करणं सुद्धा.
1: आणि ते तुमच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसते की आपण बिझी जरी असलो, व्यस्त जरी असलो, तरी आस्था व्यस्त झालेलो
0: नाहीच
1: अजिबात.
0: त्या बिझी शेड्यूल मध्ये जो 1 मिनिट मिळतो आपल्या घरच्यांशी बोलण्याकरता, तो पण एका वर्षासारखा वाटतो.
1: खरंय खरंय.
0: आणि हे इतकं सगळं जरी असलं, आता बऱ्याच जणांचं असं असतं की लग्न झालं म्हणजे संपलं आता काहीच नाही.
1: बरोबर.
0: पण देवाची कृपा ही माझ्यावर फार सुंदर आहे किंवा खूप चांगली आहे की माझा नवरा माझे मिस्टर मला खूप छान म्हणजे खूप समजून घेतात.
1: अच्छा.
0: म्हणजे आता असं झालं माझं, मी धमाल प्रोडक्शन मध्ये सुद्धा काम करते.
1: बर.
0: उषा वहिनी हे कॅरेक्टर माझं होतं.
1: बर.
0: पण शूटिंग वरून येताना माझा ऍक्सिडेंट झाला.
1: बर.
0: माझ्या एका गुडघ्याचे लिगामेंट तुटले, एका हाताला टाके, एक हात फ्रॅक्चर,
1: म्हणजे
0: असं तिन्ही माझे लॉक झाले.
1: बर. बर.
0: तर लिटरली माझ्या मिस्टरांनी भरपूर त्यावेळेस सपोर्ट केला, माझी सगळी कामं त्यांनीच केली बिचाऱ्यांनी.
1: बरोबर.
0: आणि त्यानंतर मग मी परत तिथे म्हणजे नाही जाऊ शकले, वर्षभराचा गॅप पडला माझा. पण मग मी घरात बसून म्हणजे मला कंटाळा यायला लागला आणि दांड्या माझ्या आवडीच्या, भले माझे लिगामेंट तुटू दे, पाय तुटू दे, पण मी दांड्या करणार हे माहिती होतं त्यांना सुद्धा. मग त्यांनी काय केलं की चल आज दांड्या नाईट आहे, जाऊ आपण नुसतं एन्जॉय करू, तुला वाटलं डान्स कर, नाही वाटलं नको करू. म्हटलं ठीक आहे. पण जे काही स्टिरॉइड दिले होते म्हणजे त्या मेडिसिन्स मध्ये, तर त्यामुळं मला प्रॉब्लेम व्हायचा की मी अचानक सुजायचे. तर रेंटेड ड्रेस आणला होता मस्त, की म्हटलं आज एन्जॉय करायचा, मस्त जाऊ म्हटलं. पण तो ड्रेस आणल्यानंतर मी सुजली एवढी होते की मला तो ड्रेसच बसत नव्हता.
1: अरे बापरे.
0: तर मग मूड म्हणजे मूड ऑफ झाला माझा की यार आता नाही, मला नाही जायचं म्हटलं, जाऊ दे. तर म्हणे एक काम कर ना, मस्त पंजाबी घाल. अरे पण म्हटलं घाल म्हणे बिंदास, जाऊ म्हणे आपण, फक्त एन्जॉय तर करायचंय ना. म्हटलं ठीक आहे. पंजाबी घातला, अर्धा तास शिल्लक राहिला होता, पण तेवढ्यासाठी 400 रुपये घातले आणि कपल पासेस घेऊन त्यांनी मला तिथे नेलं.
1: अच्छा.
0: पण त्यामुळे एवढं झालं की मी खूप फ्री झाले. म्हणजे माझं जे ऍक्सिडेंट नंतर जे काही एक म्हणतो ना आपण की बाबा आपण आपल्या कामापासून लांब जातो.
1: बरोबर. तो जो गॅप पडतो,
0: हा जो गॅप पडला होता तो माझा भरून निघला. थोडी मी थोडी नाही ऑलमोस्ट 50-60% एकदम फ्री झाले.
1: क्या बात.
0: म्हणजे आणि असं गॅदरिंगचे ज्यावेळेस पिरियड असतो, तर मागच्या वर्षी असं सेम 7 ते 9-10 पर्यंत एक स्कूल, घरी यायचं, आवरायचं, नाश्ता पाणी करून दुसऱ्या स्कूलला जायचं. नाही सॉरी, त्यावेळेस एकच स्कूल होती पूर्ण, 7 ते 2 पर्यंत पूर्ण स्कूलचं काम होतं, ते करून यायचे. मग अर्धा तास फक्त मध्ये असायचा, मग अर्ध्या तासात मला बनवणं शक्य नव्हतं. मग येताना आपलं एक मेस होती, तिथून डबा आणायचा, पटकन खायचं, त्याला फोन करायची की ये बाबा लवकर आपण जेवण करून पटकन पळूयात. म्हणजे अर्धा तास आम्ही एकमेकांना वेळ द्यायचो, खायचो, तो त्याला लगेच घरी गेला, आपलं सॉरी दुकानात गेला, की मी मुकबधीर शाळेत जायचे. मी गेल्या 15 वर्षापासून मुकबधीर विद्यार्थ्यांना शिकवते.
1: अरे बापरे.
0: म्हणजे हे सुद्धा आमच्या पप्पांचीच कृपा, कारण त्यांच्या ऑफिसमध्ये भावले सर म्हणून होते.
1: बर.
0: तर त्यांनी सांगितलं होतं की जर ही डान्स शिकवते तर ह्या विद्यार्थ्यांना शिकवता येईल का. म्हणलं मी प्रयत्न करून पाहते. पण तो प्रयत्न म्हणजे खूप छान झाला आणि तब्बल 15 ते 20 वर्ष झाले मी त्यांच्या बरोबर काम करते आणि प्रत्येक वर्षी 1-2 नंबर आमचा असतोच.
1: आणि कौतुकास्पद आहे तुमचं हे कार्य.
0: म्हणजे मला कधी कधी असं व्हायचं, मी बाकीच्या स्कूलमध्ये जायचे, सगळे ऐकणारे व्यवस्थित ओरडणारे विद्यार्थी, म्हणजे त्यांच्या त्या कल्ल्यामधून असं व्हायचं, डोकं बधीर व्हायचं त्यांच्यावर, आरडाओरडा करून. मग मी जेव्हा त्यांच्याकडे जायचे ना, मी तिथे ओरडायचे जोरात, अरे जरा ऐका हे करा, नंतर माझ्या डोक्यात यायचं, अरे यांना ऐकूच येत नाही आणि मी का ओरडते विनाकारण. मग एक 5 मिनिट ब्रेक घ्यायचे, मग नंतर आमचे इशारे वगैरे, जे मला जसं इशारे येणार मी त्या हिशोबाने त्यांना शिकवायचे. पण ते इतके शार्प असतात की मला अक्षरशः फक्त दोनच दिवस लागायचे त्यांचा डान्स अख्खा बसवायला.
1: बरोबर.
0: विथ एक्सप्रेशन, विथ एनर्जी आणि विथ प्रॉपर एक फॉर्मेशन्स वगैरे.
1: पण त्यांनी ते म्हणतात ना, आता देवाने एखादा जरी अवयव कमी दिला असला तरी सिक्स सेन्स जो आहे तो त्यांचा खूप स्ट्रॉंग असतो.
0: अगदी बरोबर.
1: बरोबर.
0: ते लिटरली दोन दिवसात कॅच करायचे.
1: काय बात आहे.
0: आणि जसं मी म्हटलं की आपल्या कलेची पावती आपल्याला समोरच्यांकडनं येत असते.
1: बरोबर.
0: अशीच पावती ह्या विद्यार्थ्यांकडनं आली होती. एक वर्ष असं झालं होतं की मी आजारी होते की आता थोडंसं मला आठवत नाही, पण एक 5-6 वर्षाची गोष्ट आहे. त्यांनी एका दुसऱ्या मुलीला बोलवलं होतं डान्स बसवण्यासाठी. तर त्यांनी इशारा असा केला, म्हणजे चेहऱ्यावरनं हात फिरवला की म्हणे ते दिसायला छान येत ना, त्यांना बोलवा. जी दुसरी येते तिचे लांब केस होते ते त्यांनी ती ऍक्शन केली. लांब केसांची जी आहे ना ती नको, ज्या गोऱ्या गोऱ्या आहेत, छोट्या छोट्या आहेत हाईटला, त्यांना बोलवा म्हणे. आणि मी गेल्यावरती सुद्धा माझे कानातले पाहणार, मी काय म्हणजे मेकअप कसा केलाय, काय नाही, मेकअप नसेल केला मग लगेच विचारणार तुम्ही थकून आल्या का, तुम्ही जेवल्या का. म्हणजे त्यांना हे माहिती होतं की मी दुसऱ्या शाळेतून इथे येते.
1: खरंय खरंय.
0: तर त्या म्हणजे इतके माझी चौकशी करायचे ना, तर त्यावेळेस असं वाटलं हा खरंच आता ह्या मुलांना पण आपण समजू शकतो.
1: क्या बात.
0: आणि खरंच ते विद्यार्थी अजिबात विसरत नाहीत.
1: सही आहे.
0: आता मी राहायला ह्याला बालिकाश्रम रोडलाच आहे आणि एक विद्यार्थी तिथून पास आउट होऊन पुढे गेला. आता तो साधारण 11वी 12वीला असेल. असंच मी गाडीवरनं जात असताना जोरात ओरडला तो, कारण बोलता येत नाही, अय अय अय असं केलं. तर मी म्हणलं कोणी बाबा. मग मी सहज मागे बघितलं, त्यांनी हात केला, थांबायला सांगितलं. मी जागेवर थांबले, लगेच आला. मला म्हणे ओळखलं का मला. आता मी 6वी 7वी पर्यंत त्यांना शिकवायला होते, म्हणजे ते 6वी 7वीत असेपर्यंत. तर बदल झाला. मग त्याने मला ती डान्सची स्टेप करून दाखवली की ही स्टेप तुम्ही शिकवलेली मॅडम. म्हणलं अरे हो तू येस का. म्हणलं तो म्हणजे कुठं काय. आता जशी मला त्यांची पूर्ण भाषा मला येत नाही, मी अजून ती शिकलेली नाही, पण तेवढ्यातल्या तेवढ्या सुद्धा म्हणजे जे जाणारे येणारे लोक आहेत ते आमच्या तोंडाकडे बघायला लागले की अरे हा एवढा जोरात ओरडला, बरं हे इशारात का बोलतात. मग त्यावेळेस त्यांना कळालं की अरे ह्याला ऐकू येत नाही किंवा बोलता येत नाही. पण हे मुलं कधी विसरत नाहीत आणि ओळख देताना कधीही लाजत पण नाहीत. आणि मला पण म्हणजे ते अभिमान वाटतं की मी यांना शिकवू शकले.
1: चला, म्हणजे तुमच्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य केलेलं आहे, आजही करतायत, खूप छान. डान्स असो, अभिनय असो किंवा इंजिनिअरिंग असो, परिवार सांभाळणं असो, इतर कार्य असो, सामाजिक कार्य आहेत, खूप छान वाटलं. तर जाता जाता आपल्या रेडिओ नगरच्या श्रोत्यांना किंवा आपल्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल.
0: मी महिला भगिनींना हे सांगेल की सहनशीलता ही आपल्याकडे बघूनच तयार झालेली आहे. कारण एक महिला किती सहन करू शकते हे एक महिला चांगली ओळखते. कारण म्हणजे तुम्ही पुरुष आहात राग मानू नका, पण ही खरी गोष्ट
1: आहे
0: की सहनशक्ती महिलेकडे खूप आहे.
1: खरंय.
0: तर माझं हेच म्हणणं राहील सगळ्यांना की आपल्या सहनशीलतेवरती पूर्ण विश्वास ठेवा आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. हे अगदी बरोबर आहे. करा म्हणजे तुम्ही त्यामध्ये नक्कीच सक्सेस मिळवू शकता, मग ते कुठलंही क्षेत्र असू देत, मग अभिनय, डान्स, इव्हन मेडिकल लाईन असू देत किंवा पोलीस कर्मचारी असू देत, चित्रकला असू देत, कुठलीही गोष्ट असू देत, त्यामध्ये तुम्ही 100% यश मिळवू शकता. फक्त प्रयत्न करत राहणं फार गरजेचं आहे.
1: खूप छान. तर शीतल मॅडम, आपण येऊन रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आपल्या श्रोत्यांसाठी खूप सुंदर अशी मुलाखत दिली आणि तुमच्या जीवन पटामुळं अनेक श्रोत्यांना पण प्रेरणा मिळेल. आणि खरोखरच आपल्या जीवनात कशीही परिस्थिती येऊ, जसं आता तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर मला एक सुधा चंद्रन नावाच्या अभिनेत्री होती आहे
0: आणि
1: त्यांचा जो इन्सिडेंट होता तो मला आठवतोय. किती पण वर्स्ट कंडिशन येऊ द्या, प्रतिकूल परिस्थिती आली तरी आपण मात्र स्टिकअप राहिलं पाहिजे. तसं तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एवढ्या व्यस्त जीवनातून रेडिओ नगरसाठी मुलाखत दिली, त्याबद्दल रेडिओ नगरच्या वतीनं मी आपला खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या भावी जीवनासाठी तुम्हाला खूप भरभरून यश मिळो हीच शुभेच्छा देतो. धन्यवाद.
0: थँक्यू सर.

दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मित्रांनो. हल्ली वाचन संस्कृती जी आहे ही खूप कमी झालेली दिसते. पुस्तकं वाचण्यात खूप काही लोकांना रस राहिलेला नाही. अनेक लोक आता पुस्तकांपासून वंचित आहेत, पुस्तक वाचत नाहीत. ज्ञान मिळवतात परंतु गुगलवर, इंटरनेटवर, परंतु प्रत्यक्ष पुस्तक वाचन करून कोणीही ज्ञान मिळवत नाहीत. परंतु हे गुगल, इंटरनेट, व्हॉट्सअप वगैरे जे आहेत ते पूर्वी नव्हतं. तेव्हा मात्र ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथ, ग्रंथ आणि फक्त ग्रंथ हेच साधनं होते. आता एका ठिकाणी मी तुम्हाला असं सांगतो की भारतातल्याच नागालँड या राज्यातला हा एक उपक्रम आहे, जिथं एक ग्रंथालय आहे आणि या ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल नसतो आणि कसल्याही प्रकारची फीस देखील नसते. विश्वास बसणार नाही तुम्हाला. नागालँडची राजधानी कोहिमापासून 15 किलोमीटर अंतरावर किगवेमा या नावाचं गाव आहे. गावात अनोखे समुदाय ग्रंथालय आहे, म्हणजे कम्युनिटी लायब्ररी, जे ग्रंथपालाशिवाय आणि कोणत्याही खर्चाशिवाय चालतं. 2021 नागा बंधू आखो फिरा आणि थेप फुकेली यांनी याची सुरुवात केली होती. कोविड काळात मुलांना मोबाईल आणि इंटरनेटपासून दूर ठेवून पुस्तकांशी जोडण्यासाठी गावातील एका स्मारकाजवळ 100 पुस्तकांचं रॅक ठेवण्यात आलं. आज इथं 3000 पुस्तकं आहेत. गावातील विविध भागात आणखी 2 रॅक बसवण्यात आलेत. पुस्तक नेण्यासाठी वाचक नोंदवहीत नाव, संपर्क क्रमांक, तारीख आणि परत करण्याची तारीख लिहितात. पुस्तक परत करतानाही नोंद करावी लागते. याच वर्षात एकही पुस्तक गायब झालं नाही आणि शिवाय गेल्या 5 वर्षात इथलं एकही पुस्तक गायब झालं नाही, कुणीही घरी ठेवलं नाही. शाळकरी मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण इथं पुस्तकं वाचतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातून लोकांनी 1000 पुस्तकं दान केलेली आहेत आणि नागालँड सरकारनंही मुलांसाठी पुस्तकं दिली आहेत. तेव्हा अशा या ग्रंथालयाचा आजच्या काळामध्ये, अत्याधुनिक काळामध्ये, इंटरनेटच्या काळामध्ये अशा प्रकारचा उपक्रम एखाद्या गावामध्ये राबवणं म्हणजे खरोखरच कौतुकास्पद आहे. तेव्हा नागा बंधू आखो फिरा आणि थेप फुकेली यांना खरोखरच मानाचा मुजरा. सॅल्यूट टू दीज बंधू, यांना आपण सॅल्यूट करूया. अशा प्रकारचं ग्रंथालय ते चालवतात आणि आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

जगदंबे। 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मित्रांनो. हल्ली आपण ए आयच्या जमान्यामध्ये आहोत असं म्हटलं जातं, परंतु हे ए आयची सुरुवात कुणी केली, कशी केली हे माहिती आहे तुम्हाला? फेई फेई ली, चिनी वंशाच्या अमेरिकन महिला जिचं नाव आहे फेई फेई ली, त्यांनी ह्या ए आयमध्ये खूप मोठी क्रांती घडवली. ॲमेझॉनच्या स्टोअर्स किंवा फुलफिलमेंट सेंटर्समध्ये काम करणारे ए आय रोबोट गोदामात असलेल्या 10 लाख वस्तूंच्या गर्दीतही एखादी विशिष्ट साहित्य सहज ओळखतात. ए आयला वस्तू ओळखण्याची ताकद अमेरिकेच्या ए आय दिग्गज फेई फेई ली यांच्या इमेजनेट या शोधातून मिळाली. माहिती आहे, त्यांनी 2007 प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचं प्रोफेसर काई ली यांच्यासोबत एक शोध लावला होता. त्यांच्या या कामात 167 देशातील 49,000 कर्मचाऱ्यांनी 16 कोटीहून अधिक छायाचित्रं निवडून त्यावर लेबल लावलं, ज्याच्या आधारे ए आय वस्तू ओळख शिकलं. यामुळे

त्यांना एआयची गॉड ब्रदर म्हटलं जातं. चीन सोडून अमेरिकेत राहायला आलेल्या फेई फेई ली यांचे सुरुवातीचे जीवन अत्यंत संघर्षमय होतं. वडील अमेरिकेत कॅमेरा दुरुस्तीचे काम करत होते, तर फेई फेई अमेरिकेतील एका चिनी रेस्टॉरंटमध्ये काम करू लागल्या. इथं त्यांना एका तासाच्या कामाचे $2 मिळत होते. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या आईची तब्येत बिघडली. कुटुंबानं ड्राय क्लिनिंगचं दुकान उघडलं जे फेई फेईच चालवत असत. एका मुलाखतीनुसार त्यांनी सुमारे 7 वर्ष हे दुकान चालवलं. फेई फेई यांना सुरुवातीपासूनच पुस्तकांची आवड आहे. त्यांना किशोरावस्थेत एरोस्पेस आणि उडत्या तबकड्यांमध्येही खूप रस होता. जेव्हा त्यांची मुलं लहान होती तेव्हा त्यांना स्क्रीन टाईमबाबत खूप कठोर होत्या. एका मुलाला अजिबात परवानगी नव्हती तर दुसऱ्याला आठवड्यातून फक्त एक चित्रपट पाहण्याची सूट त्या देत असत. चिप कंपनी AMD त्यांचे स्टार्टअप AI लॅब्स 78,000 कोटींना खरेदी करण्याची घोषणा केली. त्यांना मोठं पदही दिलं जाणार आहे. बीजिंगमध्ये जन्मलेल्या फेई फेई यांची आई क्वांग इंग शिक्षिका होत्या. वडील केमिकल फॅक्टरीच्या कॉम्प्युटर विभागात काम करत होते. फेई फेई 12 वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांचे वडील अमेरिकेला गेले. 3 वर्षांनी त्या आणि त्यांची आईही अमेरिकेत आल्या. वडील कॅमेरा दुरुस्तीचे काम करत असत. आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

వెల్కమ్ బ్యాక్. ఫెయిఫే అన్ని ఇటాలియన్ అమెరికన్ శాస్త్రజ్ఞ సిల్వియో సావరేసే యాంచాశి వివాహ కేలా. సావరేసే कॉम्प्यूटर शास्त्रज्ञ आणि रोबोटिक्स तज्ञ आहेत. दोघांनीही कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून PhD केली आहे. फेई फेई स्टॅनफोर्ड मध्ये असिस्टंट प्रोफेसर बनल्या. नंतर सावरेसे यांनीही 2013 स्टॅनफोर्ड जॉईन केलं. PhD नंतर फेई फेई यांनी इलिनॉय युनिव्हर्सिटी आणि प्रिन्स्टन मध्ये शिकवलं. 2007 त्यांनी प्रिन्स्टनचे प्रोफेसर काई लिन सोबत इमेज नेट बनवले. यानेच आजच्या AI पाया रचला. 2013-18 त्या स्टॅनफोर्ड AI लॅबच्या संचालक होत्या. 2024 स्टार्टअप वर्ल्ड लॅब सुरू केलं. 28 सप्टेंबर रोजी चिप कंपनी AMD यांना 78,000 कोटींना खरेदी करण्याची घोषणा केली. ओपन AIचे संस्थापक सदस्य आंद्रेज कार्पथी, AI एथिक्स रिसर्चर टिमनिट गेब्रू आणि ओल्गा रुसाकोस्की यांचे विद्यार्थी आहेत. डिसेंबर 2024 25 कोटींचा विन फ्युचर ग्रँड पुरस्कार जिंकला. फेई फेई यांना हा पुरस्कार इमेज नेट बनवण्यासाठी देण्यात आला. 2025 प्रतिष्ठित पुरस्कार क्वीन एलिझाबेथ प्राइज मिळाला. किंग चार्ल्स तृतीय यांनी सेंट जेम्स पॅलेसमध्ये तो प्रदान केला. टाईम मॅगझिननं आर्किटेक्ट्स ऑफ AIला 2025 पर्सन ऑफ द इयर निवडले. फेई फेई ली 8 चेहऱ्यांपैकी एक होत्या ज्यांना कव्हरवर जागा मिळाली. नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिसिन आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसच्या त्या सदस्य राहिल्या आहेत. प्रिन्स्टनमध्ये त्यांनी या मंचावरून संबोधित केलं, जिथं 1921 आल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षतेचा सिद्धांत सांगितला होता. अशा या AIच्या गॉडफादर फेई फेई यांना सॅल्यूट.

आणि आता आपण थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम इथंच समाप्त करत आहोत. तुम्ही मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 9011111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो,

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत. नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. संध्याकाळचे 4 वाजले आणि आपला सांज रंग हा शो सुरू झालाय आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. हौसलों की उडान रख, दिल में विश्वास रख, मुश्किले चाहे जितनी हो खुद पर तू विश्वास रख. मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबेच्या आशीर्वादानं तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद आणि भरपूर सकारात्मक ऊर्जा येऊ दे, हीच प्रार्थना. आज नवरात्रीचा दुसरा दिवस. आजचा दिवस समर्पित आहे देवी ब्रह्मचारिणीला. देवीचं हे रूप आपल्याला संयम, जिद्द आणि आपल्या ध्येयासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा देतं. आणि मंडळी, आज मला खास आपल्या महिलांशी बोलायचं आहे, कारण नवरात्र म्हणजे फक्त देवीची पूजा, उपवास आणि गरबा नाही आहे, तर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीच्या शक्तीचा, तिच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या स्वप्नांचा उत्सव आहे. घर सांभाळणारी आई असो, नोकरी करणारी महिला असो, स्वतःचा व्यवसाय उभा करणारी तरुणी असो किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडणारी एखादी मुलगी असो, प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळी शक्ती आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा महिलांनो, सगळ्यांची स्वप्न पूर्ण करताना स्वतःची स्वप्न विसरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, नवीन गोष्टी शिका, स्वतःसाठी वेळ काढा आणि मनात असलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासूनच एक छोटं पाऊल उचला, कारण तुम्ही सक्षम आहात, तुम्ही खंबीर आहात आणि तुम्ही नक्कीच खूप काही करू शकता. तर चला मंडळी, आजचा हा सुंदर संध्याकाळचा वेळ आनंदात घालवूया, छान गाणी ऐकूया, मनसोक्त गप्पा मारूया आणि नवरात्र उत्सवाचा आनंद द्विगुणित करूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: कोण आहे रे ही?
1: काट पांड्याची पोरगी
0: सॉलिड आहे.
2: बाबा कोण वाजतोय?
3: जरा बघ कोण आहे ते बघ.
2: बाबा घ्याओ.
3: हॅलो,
0: तुझी पोरगी आवडली आपल्याला, लग्न करायचंय तिच्याशी.
3: हे डांबरे कोण बोलताय?
0: पक्क्या
3: कुठनं बघतोय?
0: हे काय तुझ्या समोरून?
2: बाबा थांबाओ.
3: घरी चल
2: बाबा, मला नाच बघायचा.
3: तुला घरी नाचून दाखवतो. चल
2: बाबा.
0: मी हिच्याशीच लग्न करणार, तुझी नवीन वहिनी.

0: मैत्रिणींना तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि नवरात्र म्हटलं की देवीची भक्ती, गरबा, दांडी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 9 दिवसांचे 9 सुंदर रंग आणि त्या रंगांमध्ये खुलून दिसणाऱ्या आपल्या महिला. तर आज सांजरंग मध्ये आपण बोलणार आहोत थोड्याशा हटके फॅशन टिप्स बद्दल. नवरात्रीत रोज साडी नेसायची असेल तर फक्त रंगांकडे लक्ष देऊ नका, तर त्या रंगाची साडी कशी स्टाईल करता येईल हेही पहा. पांढऱ्या रंगाची साडी असेल तर त्यावर रंगीत ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खूप छान दिसते. पिवळ्या रंगासोबत ऑक्सिडाइज्ड किंवा गोल्डन दागिने तुमचा लुक खुलवतील. लाल साडीला पारंपरिक लुक द्यायचा असेल तर छान मोठे झुमके आणि मॅचिंग बांगड्या घाला. आता निळी किंवा हिरवी साडी असेल तर त्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ट्राय करा. आणि गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तर हलकी ज्वेलरी, छोटी टिकली आणि छानशी हेअरस्टाईल तुमच्या लुकमध्ये चार चांद लावेल. आणि हो, एक खास टिप, साडी कितीही सुंदर असली तरी तुमचा आत्मविश्वास हीच तुमची खरी फॅशन आहे. साडीचा पदर सांभाळताना स्वतःची स्वप्न मात्र बाजूला ठेवू नका. आणि महिलांनो, नवरात्र म्हणजे फक्त नटण्याचा नाही तर स्वतःला साजरं करण्याचा उत्सव आहे. त्यामुळे 9 दिवस 9 रंगात खुलून दिसा, भरपूर फोटो काढा, मनसोक्त गरबा खेळा आणि स्वतःच्या आनंदासाठी देखील वेळ काढा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आरजे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांज रंग या शो मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं आज पुण्यात निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. कांबीकर यांनी लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून आपल्या कलेची छाप पाडली आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक ओळख त्यांनी दिली. त्यांचा जन्म 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द इथं झाला. 1973 मध्ये मुंबईतील लालबाग इथल्या न्यू हनुमान थिएटर मधून त्यांच्या कला प्रवासाला सुरुवात झाली. 1977 मध्ये महाराष्ट्राची लोकधारा या कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीमध्ये नृत्य नाट्य सादर केलं. तेव्हापासून त्यांचा अभिनय बहरत गेला. त्यांनी तब्बल 100+ जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. मंडळी, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या मधु कांबीकर आज आपल्यात नाहीत, पण त्यांचं काम नेहमी आपल्या सोबत असेल, त्यांचा अभिनय आपल्या सोबत असेल. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा. रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.
2: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, यावर्षी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2 प्रारंभ नाशिकमध्ये करण्यात आलाय बरं का. आणि याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलंय की शेतकऱ्यांना मदत करणं, ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणं आणि संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी उभं राहणं ही शासनाची भूमिका आहे. तर मंडळी, खरं म्हणजे सगळ्यांनी आता शेतकऱ्यांना साथ देणं खूप महत्वाचं आहे, कारण आपण पाहतो आहोत परिस्थिती काय होत चालली आहे. दुष्काळ जाहीर झालेला आहे, पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे आपण शेतकऱ्यांचाही विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आपण देखील स्वतः आपल्याकडून होईल तेवढं पाणी कसं वाचवता येईल, कशी सगळ्यांची मदत करता येईल याकडे लक्ष देऊयात. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांज रंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पुणे इथं MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण विरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला शेवटी काल रात्री उशिरा यश आलंय बरं का. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आयुक्तांनी पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. आणि ही माहिती मिळत आज आमदार रोहित पवार आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केलेला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालंय असं म्हणायला हरकत नाही. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सहन सरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।

0: नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि नवरात्र उत्सव चालू आहे. तुम्हा सगळ्यांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मैत्रिणींनो, याच निमित्त आपण आपल्या एका मैत्रिणीसोबत गप्पा मारणार आहोत. बरं का, रोज एक मैत्रीण आपल्या सोबत असणार आहे. 9 दिवस 9 मैत्रिणी अशा वेगवेगळ्या असणार आहेत. त्या कोण असणार आहेत माहितीये का, ज्यांनी ना कमी वयामध्ये खूप काही मिळवलंय आणि स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि एक उदाहरण आपल्या सगळ्यांपुढे त्यांनी ठेवलेलं आहे अशा मैत्रिणी आहेत. तर आज आपल्यासोबत आपली मैत्रीण आहे वैष्णवी कुलकर्णी, जी स्वतः भरतनाट्यम विशारद आहे आणि ती भरतनाट्यमचे क्लासेस घेते. अवघ्या 22 वर्षाची ती आहे आणि आत्ता सध्या तिचं इतकं छान हे क्लासेस चालू आहेत. तिच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. तर वैष्णवी, ही सगळी सुरुवात कशी झाली?
1: सगळ्यात पहिले तर सांगते, मला भरतनाट्यमची आवड म्हणजे माझ्या आईमुळे निर्माण झाली. सुरुवातीला तिची इच्छा होती की मी भरतनाट्यमचं क्लास म्हणजे मी गेले पाहिजे. माझी अशी आवड होती की मी बॉलिवूडकडे मला जायचं होतं क्लासिकल जिथे, म्हणजे लहान होतं ना आपल्याला काय कळतं ना की काय चांगलं काय वाईट. म्हणजे अर्थात दोन्ही चांगलं आहे, त्यात काय वाद नाही. पण आईची अशी इच्छा होती की भरतनाट्यम मध्ये, कारण ती मॅडमला ओळखत होती आणि मग तिला असं वाटायचं की मी तिथे जावं शिकावं. मला म्हणाली जात तू, काय होतं बघूयात, आपण आवडलं तर तू पुढे कंटिन्यू कर. तर मग मी सुरुवातीला ठीक आहे आईला हो म्हणाले गेले. आणि मग माझ्या या प्रवासात माझ्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे, म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. आणि नृत्याची आवड तर माझ्या आईमुळेच मला झाली आणि तिथून खरं सुरुवात झाली. आईने मला खूप प्रोत्साहन दिलं आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमात माझी आई माझ्या सोबत होती.
0: अरे वा. म्हणजे आई सोबत असणं किंवा घराच्यांनी सपोर्ट करणं हे एका महिलेसाठी एका मुलीसाठी खूप महत्वाचं असतं. कारण जेव्हा समाज काही काम करू देत नाही किंवा समाज प्रश्न विचारतो तेव्हा फॅमिली सोबत असेल तर त्या समाजाचं काहीच वाटत नाही. सो मग तुझा हा प्रवास तर चालू झाला. मग पुढे जसं तुला कळायला लागलं, तू आधी तर म्हणालीस की मला इच्छा नव्हती, पण कळायला लागलं तेव्हा पण मग तू आनंदी होतीस या सगळ्यामध्ये?
1: ते म्हणजे मला हळूहळू आवड होत गेली. बरं, आपण जोपर्यंत त्यात पडत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट कळत नाही ना. मग हळूहळू मला डान्सची आवड होत गेली, माझ्या गुरुंनी मला मार्गदर्शन केलं. आणि मी एक सांगते की मला म्हणजे आईसाठी असं म्हणूशी वाटतं की माझ्या गुरुंनी मला नृत्य शिकवलं पण माझ्या आईने मला नृत्याची वाट दाखवली, तिने दिशा दाखवली. आणि आज जे काही आहे ते आईमुळे सर्व आहे. म्हणजे तिने जर आवड निर्माण नसती केली तर मी आता इथपर्यंत पोहोचलेच नसते. म्हणजे भरतनाट्यम काय संबंधच नसता असला माझा. तर मग मला त्यात तिने सांगितलं की कर पुढे कंटिन्यू आणि मॅडमनी पण छान मार्गदर्शन केलं. मग पुढे भरतनाट्यम मध्ये टोटल 7 परीक्षा असतात. मग आपण एज वाईज ती परीक्षा द्यावी लागते. मग फर्स्ट एक्झाम, सेकंड एक्झाम, असं हळूहळू मला त्यात इंटरेस्ट येत गेला की माझी आवड निर्माण होत गेली की काय आहे यात. की आणि पुढे बाकीच्या मुलींचं पण बघते ना, अरे ह्या सिनियर्स मुली आहेत, यांनी मग पुढे क्लास चालू केले, आपण पण एखाद्या दिवशी असे क्लास चालू करू किंवा आपण पण असं कुठे काम करायला जाऊयात. किंवा मग मला त्यात अशी आवड होत गेली, सतत कार्यक्रम होत राहिले. मग त्याच्यातून पण एक आपल्याला आवड होती ना की अरे आपल्या ह्या ठिकाणी प्रोग्राम्स होते, आपण इथे ह्या मंदिरात सेवा द्यायला जातो, तर तिथून माझी आवड होत गेली.
0: आणि ही आवड तू पुढे तुझ्या कामामध्ये किंवा तुझ्या करिअरमध्ये तिला तू रूपांतरित केलंस असं म्हणायला हरकत नाहीये. सो मग तू क्लासेस चालू केलेस आणि वयाच्या अगदीच कमी वया म्हणजे वयाच्या अगदीच कमीचा जो टप्पा होता त्यावर तिथेच तू क्लासेस चालू केलेस. तर हे कसं सुचलं की आता वेळ आली आपण क्लासेस सुरू करावेत?
1: हो, म्हणजे मी लास्ट इयरला होते आणि मॅडमला मी विचारलं की मॅडम मी क्लास सुरू करू शकते का, माझ्या एका कॉलनीत एक लेडीज आहेत तर त्यांना शिकायचं माझ्याकडे भरतनाट्यम. तर मॅडम म्हणले अगं काही हरकत नाही की उलट छान आणि तू शिकत जाईल त्यातून. म्हणजे ठीक आहे मॅम. मग मी घरी वरती हॉल आहे तर वरती क्लासेस सुरू केले. पहिले सुरुवातीला त्या काकू यायच्या माझ्याकडे आणि एक मुलगी येत होती क्लासला, ठीक आहे, आणि दोघीच जणी अशा होत्या. आणि मी हे शिकत असताना सुरू केलं, म्हणजे लास्ट इयर माझं ग्रॅज्युएशन चालू होतं. आणि त्याच्यानंतर मग मी अशा दोन मुली येत गेल्या हळूहळू. ह्याच मुलींनी माझी ऍड केली की अशी अशी इथे क्लास आहेत तर तुम्ही पण या. ताई खूप छान शिकवते आणि ताईचं शिकवणं वगैरे खूप छान आहे तर तुम्ही पण जॉईन व्हा. माझ्या हळूहळू करत मागच्या बिल्डिंग मधल्या मुली परत इकडे तिकडे रिलेटिव्ह मध्ये सांगितलं की मी क्लास घेते. माझ्या प्रत्येकाच्या ओळखीने माझ्याकडे मुली आल्या. आणि त्यानंतर मग मुलींना परीक्षेला मुलांना बसवणं, कार्यक्रम होणं, तर हे असं सगळं घडत गेलं. म्हणजे
0: आता किती मुली आहेत तुझ्याकडे?
1: आता माझ्याकडे एक 35-40 पर्यंत आहेत मुली. हो
0: बापरे.
1: आणि माझ्या मुली आता किती 4th एक्झाम पर्यंत गेलेल्या आहेत. मध्यमा प्रथम आता बसतील नोव्हेंबर मध्ये, फॉर्म भरले आहेत तर नोव्हेंबर मध्ये त्यांची होईल एक्झाम.
0: अरे वा, मस्तच. म्हणजे एवढ्या मुलींना तू आता
1: हँडल करते. हो,
0: सो कसं वाटतं, कसं फील होतं जेव्हा आपणही स्टुडंट होतो तेव्हाच आपण चालू केलेलं आणि आता तू शिक्षिका म्हणून आहेस त्यांच्या पुढे, तर कसं वाटतं?
1: म्हणजे एक खूप छान भावना आहे ही. म्हणजे आपण स्टुडंट होतो आणि लगेच चुकीत टीचर होणं हे काही सोपी गोष्ट नाही, दुसऱ्या मुलांना शिकवणं. तर म्हणजे आणि आपल्याकडे जेवढं नॉलेज आहे ते आपल्याला दुसऱ्यांना देणं ही खूप चांगली गोष्ट आहे. तर मला असं खूप आहे स्वतःवर की आपण मुलांना देतोय आणि मुलंही म्हणजे तर शिकतात ते माझ्याकडून. आणि मुळातच कसं की लोकांना क्लासिकल डान्सची कशी आवड तुम्ही करणार याला सर्वात जास्त महत्वाचं आहे. कारण मी माझ्यावरूनच सांगते ना, आता मी त्यावेळेत मानायचं की नाही मला बॉलिवूड शिकायचं
0: आणि आता मी मुलं
1: हे अल्फा, तर हे मुलं कशी, मी स्वतःच जेंजी, हे अल्फा मुलं यांना कसं शिकवणं? तर त्यांना मी हळूहळू म्हणजे सांगत गेले की सर्वात पहिले तर त्यांना नमस्कार, म्हणजे आमचा जो श्लोक आहे आंगिकम भुवनमयस्य वाचिकम सर्व वाङ्मयम आहार्यम चंद्र तारादि तन्नो महा सात्विकम शिव, ज्याचे अंग सर्व ब्रह्मांड आहे, ज्याचे बोलणं सर्व साहित्य आहे, ज्याने आपले शरीर चंद्र व ताऱ्याने आभूषित केले आहे, अशा सात्विक शिवाला माझा नमस्कार. तर नटराज हे कलेचे देवता आहेत. ओके, तर मग सुरुवातीला मी हा श्लोक म्हणतो, मग त्यांना मी नमस्कार शिकवला, मग त्याच्यानंतर एक्सरसाइजमधून मग त्यांची बॉडी फ्लेक्झिबल होते. मग तर हळूहळू पुढे सेकंड स्टेप असते अडौज, मग हळूहळू त्यांना अडौज शिकवले. आणि मग नंतर हे आता भरतनाट्यम मध्ये कसं की सांस्कृतिक म्हणजे कथा वगैरे कृष्णाच्या, म्हणजे त्यांचं इंटरेस्ट येईल असं मग त्यांना सांगत गेले, कृष्णाची कशी आपण ब्रह्मांड कसं दाखवू शकतो याच्यातून, म्हणजे तर ते त्यांना सांगत गेले आणि मग त्यांचा मुलांना इंटरेस्ट येत गेला.
0: आपण जेन जे आहोत आणि अल्फांना शिकवण्याची तुला चान्स मिळतोय, तर त्यांचे काय प्रश्न असतात असं तुला वाटतं की जेव्हा तुझ्याकडे येतात? आता कृष्ण आहे जसं तू सांगितलं त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, ब्रह्मांडाबद्दल माहिती आहे, तर या अल्फा जे मुलं आहेत छोटी छोटी त्यांनाही माहिती आहे का हे सगळं?
1: त्यांना म्हणजे आता ते कसं घरच्यांकडून किंवा त्यांनी जे बघितलं असतं त्यांना माहित असतं की ही काय गोष्ट आहे किंवा काय. तर आपण मग त्यातून दाखवायचं की कोणत्या मुद्रेतून आपल्याला कृष्णाची पोज दाखवता येईल, मग कृष्णाची, रामाची पोज कशी दाखवता येईल रामाची, मग आपल्याला राधा जर दाखवायची असेल किंवा सीता तर तुम्ही कसं दाखवू शकता. तर मग ते असं त्यांना इंटरेस्ट येतो की ही मुद्रा केल्याने हे दाखवता येतं, मग ते बरोबर आणि हे एक्सप्रेशन दाखवल्यामुळे हा भाव समोरच्या लोकांपर्यंत पोचतो.
0: वैष्णवी, आज जाता जाता आपल्या महिला मैत्रिणींना स्त्री शक्तीला काय सांगशील?
1: माझ्या सगळ्या महिलांना मी एकच सांगू इच्छिते, तुम्हाला आयुष्यात काही करायचे असेल, एखादं स्वप्न असेल, तर ते नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वाटेत अडचणी येतील, परिस्थिती कधी आपल्या बाजूने नसेल, पण त्या अडचणीमुळे थांबू नका, अडचणीवर मात करायला शिका आणि स्वतःसाठी एक पाऊल पुढे टाकत राहा. कारण आपल्यामध्ये खूप क्षमता असते, फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज असते.
0: वैष्णवी, तू खूप छान गप्पा मारलास, त्याबद्दल धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आज आपण वैष्णवी कुलकर्णी हिच्याशी गप्पा मारल्यात. वैष्णवी कुलकर्णी ही स्वतः एक भरतनाट्यम विशारद आहे आणि ती भरतनाट्यमचे क्लासेस देखील घेते आणि अतिशय चांगल्या प्रकारे ती क्लासेस चालवते. तर मंडळी, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

श्रोता हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई नवरात्र उत्सव चालू आहे. तुम्हा सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा तीचा उत्सव आहे, स्त्री शक्तीचा उत्सव आहे. आणि मंडई याच निमित्त आपण जाणून घेणार आहोत एका अशा शक्तीपीठाबद्दल जिथे देवीची पूजा करण्याची पद्धत इतर मंदिरांपेक्षा थोडी वेगळी आहे. ते मंदिर म्हणजे आसाममधील कामाख्या देवीचं मंदिर. मंडई हे मंदिर आसाम राज्यातील गुवाहाटी शहराजवळ नीलाचल नावाच्या टेकडीवर आहे. कामाख्या देवीचं मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं शक्तीपीठ मानलं जातं. आपण अनेक मंदिरांमध्ये देवीची सुंदर मूर्ती पाहतो, पण कामाख्या देवीच्या मंदिरात देवीची पारंपरिक मूर्ती नाहीये. तिथे नैसर्गिक दगडामधील पवित्र योनी रूपाची पूजा केली जाते. हे स्त्री शक्तीचं, सृष्टीच्या निर्मितीचं आणि जीवनाच्या उगमाचं प्रतीक मानलं जातं. म्हणजेच इथे देवीकडे केवळ एका मूर्तीच्या रूपात नाही, तर संपूर्ण सृष्टीला जन्म देणाऱ्या आदिशक्तीच्या रूपात पाहिलं जातं.

मंडळी, पौराणिक कथेनुसार देवी सती या भगवान शंकराच्या पत्नी होत्या. सतींचे वडील राजा दक्ष यांनी एका यज्ञाचं आयोजन केलं होतं. या यज्ञामध्ये भगवान शंकराचा अपमान झाल्यामुळं सतींना खूप दुःख झालं आणि त्यांनी आपले प्राण त्यागले. आपल्या पत्नीच्या वियोगामुळं भगवान शंकर दुःखात बुडाले. ते सतीचं शरीर घेऊन फिरू लागले. तेव्हा सृष्टीचं संतुलन राखण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रानं सतींच्या शरीराचे भाग केले अशी पौराणिक मान्यता आहे. असं मानलं जातं की सतींचा योनी भाग आसाममधील नीलाचल टेकडीवर पडला आणि ते स्थान पुढे कामाख्या शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध झालं. मंडळी, या मंदिराचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथं दरवर्षी जून महिन्यात अंबुबाची मेळा भरतो. या काळात देवीच्या मासिक पाळीशी संबंधित धार्मिक परंपरा पाळली जाते. या परंपरेतून स्त्रीचं शरीर, प्रजनन शक्ती आणि निसर्गातील सृजन यांना पवित्र मानण्याची भावना दिसून येते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री शक्तीला किती महत्व दिलं गेलंय याची जाणीव या परंपरेतून होते. चला मंडळी, आता पुढे ऐकूया देवीच्या भक्तीनं भरलेले एक छानसं गाणं.

पंडई कामाख्या देवीचं मंदिर आपल्याला एक गोष्ट सांगतं, ती म्हणजे शक्ती ही केवळ एखाद्या मूर्तीमध्ये नसते तर ती संपूर्ण सृष्टीमध्ये असते. जन्म देणारी, संकटांशी लढण्याची ताकद देणारी आणि पुन्हा नव्यानं उभं राहण्याची उमेद देणारी शक्ती म्हणजेच आदिशक्ती. कधी आपण आयुष्यात खूप अडचणीत असतो, कधी मनात अनेक प्रश्न असतात, अशा वेळी श्रद्धेनं हात जोडले की मनाला एक वेगळाच आधार मिळतो. प्रश्न लगेच सुटतीलच असं नाही, पण त्यांना सामोरं जाण्याची हिंमत नक्कीच मिळू शकते. म्हणूनच मंडळी, देवीच्या चरणी नतमस्तक होताना फक्त आपल्या इच्छा मागू नका, तर त्या पूर्ण करण्याची ताकदही मागा. अशाच सुंदर आणि धार्मिक सांस्कृतिक गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा सांज रंग हा शो. मी आर्जे कोमल आजच्या या कामाख्या देवी विशेष भागासाठी तुमचा निरोप घेते. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सुख, शांती आणि आनंद नांदो हीच देवी चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूयात नव्या विषयासोबत, नव्या गप्पांसोबत उद्या संध्याकाळी 4 वाजता सांज रंग या शो मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि म्हणत रहा जय माता दी.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आरजे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 27505 किंवा 90110664695 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, माझे नाव शारदा नेलपेल्ली आणि तुम्ही ऐकत रहा बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दूरनभाच्या पल्याड कोणी

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत. स्त्री जाणीवा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आणि आज आपल्यासोबत स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये आहे पूनम मुठ्ठा, आणि आज आपण त्यांच्यासोबत स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. तर तुमचं सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद मॅडम.
2: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो, किंवा आपण वयानं कितीही मोठे झालो तरी आपण बालपणीचे दिवस कधीच विसरू शकत नाही. तुम्ही मूळच्या कुठले आहात, तुमचं बालपण कुठे गेलं?
3: मी मूळची अहिल्यानगरचीच आहे, माझं बालपण इथलंच आहे. माझा जन्म हा मालेगावमध्ये झाला, पण वडील प्रॉपरचे इथलेच असल्यामुळं अहिल्यानगरमध्येच माझं बालपण लहानची मोठी मी इथेच झाली आहे. बालपण हा माझं खूप छान होतं. वडिलांची नेहमी लाडकी असायचे, घरात सर्वांचीच लाडकी होते कारण एकुलती एक होते. माझी फॅमिली ही खूप मोठी आहे, वडिलांच्या इथे पण खूप मोठी फॅमिली आहे आणि मम्मीच्या तिकडे पण खूप मोठी आहे, पण सर्वांमध्ये खूप लाडकी होते. नेहमी जी गोष्ट हवी ती गोष्ट म्हणण्या अगोदर मला मिळालेली आहे. भावाची पण खूप लाडकी होते. जर कुठे गेलेच तर जर दोन वस्तू असतील तर कोणती घ्यायची हा ऑप्शन कधी मला नव्हताच. हे आवडलं ना तुला, दोन्ही घेऊन टाक, वापरायची आणि टाकून द्यायची असते आपल्याला. नेहमी याप्रमाणे वागणूक मिळाली घरात. जे हवं ते मला मिळत गेलं, ज्या क्षेत्रात जावं, कपडे खेळणे, जिथं जायचं तिथे, जी नाही ती गोष्ट मला नेहमी मिळाली. आणि माझं बालपण आई वडील आणि भाऊ यांच्यामध्ये खूप छान गेलं. नेहमी त्यांचा मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट होता. शिक्षणासाठीसुद्धा माझ्या भावाचा मला नेहमी सपोर्ट होता की मी शिकलो नाही, मी जास्त शिकलो नाही पण माझ्या बहिणीला शिकवायचं आहे, आणि मला नेहमी बेटा म्हणूनच आवाज द्यायचे आणि वडील पण नेहमी पुण्य म्हणूनच म्हणायचे. या पद्धतीने सर्वांची मी खूप लाडकी होते.
2: नक्कीच, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेचा सुद्धा टप्पा मोठा असतो, किंवा जडणघडणीमध्ये शाळेचा वाटाही मोठा असतो. तुमचे शाळेचे दिवस कसे होते?
3: माझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे महात्मा फुले विद्यामंदिर आणि माध्यमिकचं शिक्षण सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय इथे झालं आहे. माळीवाड्यामध्ये ही शाळा आहे आणि खूपच छान शिक्षण मला तिथं मिळालं. प्रत्येक गोष्टीची मला जाणीव, एकदम जे काही आपला मूलभूत पाया असतो तो तिथे खूप छान पद्धतीने माझा झाला. तिथल्या शिक्षकांशी माझा आजही संवाद आहे. आजही कधी माझ्या व्हॉट्सअपला जर चांगल्या गोष्टीचे मेसेज पाहिले तर त्यांचा मला अभिनंदनाचा मेसेज येतो. या पद्धतीने माझं त्यांच्याशी रिलेशन होतं. शाळेत मी एक आदर्श विद्यार्थी होते. नेहमी सर्वांना आदर्श दिला जायचा की किती हुशार आहे. गणितामध्ये नेहमी मला आउट ऑफ मार्क्स असायचे. या पद्धतीने माझी शैक्षणिक दृष्टी असायची. मैत्रिणींमध्ये चढाओढ असायची की अर्ध्या मार्काने पण मी कोणाच्या मागे नाही राहिले पाहिजे. आणि ज्या काही माझ्या शिक्षिका होत्या सर्वांशी माझे खूप छान रिलेशन होते. सर्वांची मी लाडकी होते. एक भालेराव मॅडम म्हणून होत्या, त्या तर नेहमी मला त्यांच्यासोबतच जेवायला घेऊन बसायच्या. त्या माझ्या व्यतिरिक्त कधी जेवण पण करत नव्हत्या. आणि या पद्धतीने तिथे सर्वांशी खूप छान रिलेशन असल्यामुळं माझं बालपण कसं गेलं तिथे, की माझं शिक्षण बोलता बोलता दहावीपर्यंत कसं झालं कळलंच नाही. दहावी आणि पहिलीपासून दहावीपर्यंत नेहमीच पहिलाच नंबर येणार, कधीच दुसऱ्या नंबरवरती मी गेले नाही. नेहमी पहिलाच नंबर असायचा कोणत्याही गोष्टीमध्ये.
2: नक्कीच, त्याचबरोबर दहावीनंतर पुढे काय करायचं हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं, किंवा तो काळ असा होता की ज्या काळामध्ये फारसं घरातून मार्गदर्शन मिळत नव्हतं. तुलनेनं आज आपण पाहतो की आज मुलांचं आधीच ठरलेलं असतं की कॉमर्स घ्यायचं, सायन्स घ्यायचं, इंजिनिअरला जायचं, पण तो काळ कसा होता कॉलेजचा तुमचा?
3: दहावीनंतर मला ॲक्च्युली सर्वांचं ऐकायचं इंजिनिअरिंग खूप छान आहे, आणि मला इंजिनिअरिंग करायचं होतं कारण माझ्या सगळ्या मैत्रिणी सायन्स साईडने इंजिनिअरिंगला जाणार होत्या. तर वडील अकाउंट करायचे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की तू कॉमर्सच घ्यायचं आणि तू हेच कर. म्हणजे जास्त काही वेल एज्युकेटेड नव्हते माझे आई वडील, माझी आई साधीच होती, पण तिला असं वाटायचं की जी मी शिकले नाही ते माझ्या पोरीने करावं. ती लहानपणापासून मला म्हणायची मी नाही शिकले पण तू शिक, मी नाही केलं पण तू कर. आणि पण वडिलांनी मला कॉमर्सला टाकलं. मग 10वीपर्यंत मराठी मीडियममध्ये शिक्षण झालं आणि अचानक 11वीला मी इंग्लिश मीडियमला गेले आणि इंग्लिश तर काही येत नव्हतं, पण हळूहळू मी शिकले. जरी मला त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं तरी मी छान मार्क्सनी मी 12वी पास केली. त्यानंतर मी सी एसची एंट्रन्स एक्झाम दिली, त्यामध्येच फील्ड निवडत गेले आणि त्यासोबत मी एल एल बी पण केलं.
2: नक्कीच, एल एल बी सुद्धा तुमचं झालेलं आहे. लॉ मध्ये कसा प्रवेश घेतला किंवा लॉ करायचं हे आधी ठरलं होतं का?
3: नाही, सी एस सोबत लॉ करावं म्हणून मी त्यावेळेस लॉला ऍडमिशन घेतलं होतं.
2: नक्कीच, सी एस म्हणजे कंपनी सेक्रेटरी.
3: कंपनी सेक्रेटरी
2: आणि सी एस आणि मग लॉ हे दोन्ही कसं सोबत केलं?
3: मी लॉ बाहेरून करत होते. सी एसच्या क्लासेससाठी मी पुण्याला गेले होते. त्यावेळेस पण म्हणजे माझ्या सगळ्या घरातल्यांचे लग्न हे 18 ते 19 वर्षात सर्व मुलींचे झालेले होते. त्यावेळेस माझ्या वडिलांची अशी मानसिकता होती की 12वी किंवा ग्रॅज्युएशन करावं आणि हिचं लग्न करून द्यायचं. पण त्यावेळेस माझ्या भावानी माझ्या आईनी पण मला सपोर्ट केला आणि आम्ही न सांगता माझ्या भावानी मला हॉस्टेल बघितलं की हिला जायचं आहे म्हणून. आणि मग वडिलांना त्यांनी परमिशन घेतली आणि मग मला हॉस्टेलला पाठवलं. तिथे मी क्लासेस केले सी एसचे आणि तिथेच अभ्यास करायचे लायब्ररीत. आणि त्यानंतर मी त्यासोबतच लॉ करत होते. असं करता करता दोन्ही केलं. एंट्रन्स एक्झाम्स माझी पास झाली. जी इंटरमिजिएट एक्झाम असते ती पण, जी मिडल एक्झाम असते ती पण माझी पास झाली. पण फायनल एक्झामच्या वेळेस माझ्या आईला अटॅक आल्यामुळं मला नगरला यावं लागलं आणि त्यामुळं माझं तिथं थांबलं शिक्षण.
2: नक्कीच, लॉची सुद्धा काही काळ तुम्ही प्रॅक्टिस केली होती, तो अनुभव कसा होता?
3: लॉची झाल्यानंतर जेव्हा लॉ कम्प्लीट करतो त्यावेळेस आपल्याला एक सनदची एक्झाम द्यावी लागते. ती असेल तरच आपण आपल्या नावापुढे ॲडव्होकेट लिहू शकतो. आणि मी ती एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर केली आणि त्यानंतर मी प्रॅक्टिससाठी जॉईन झाले. तर 138 जे चेक बाउन्सिंगचे केसेस असतात त्याच्यामध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली. ॲक्च्युली जे आपण नॉलेज घेतो विद्यालयात, जे नॉलेज घेतो ते आणि कोर्टातलं नॉलेज, या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. आपण पुस्तके नॉलेज घेतो हे पूर्णपणे वेगळं आहे, पण जेव्हा आपण कोर्टात एंट्री घेतो मग तिथं गेल्यावरती आपल्याला कसं बिहेव करायचं आहे, कोणत्या गोष्टीसाठी कसा अर्ज घ्यायचा आहे, अगदी म्हणजे अर्ज कसा लिहायचा इथपासून मला तिथे पुन्हा शिकावं लागलं की कोणती केस कशी असती, फायलिंग कसं केलं जातं, त्यानंतर त्याचं शेड्यूल कसं बनवलं जातं, या सर्व गोष्टी मी तिथे गेल्यावरती शिकले. आणि तिथं गेल्यावरती एक वेगळाच अनुभव मला आला की खरंच आपण जे शिकतो हे प्रॅक्टिकलमध्ये खूप वेगळं असतं आणि प्रॅक्टिकल नॉलेज जास्त असायला हवं आपल्याला. कोणत्याही गोष्टीत आपण प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायला पाहिजे.
2: नक्कीच, त्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये हा टप्पा येतो तो म्हणजे लग्नाचा. लग्नानंतर दोन कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतील किंवा दोन कुटुंबासोबत मॅनेज करणं असेल, या सगळ्या गोष्टी प्रत्येक स्त्रीला फेस कराव्या लागतात, मग ते अरेंज मॅरेज असेल किंवा लव्ह मॅरेज असेल. तर तुमच्याही बाबतीमध्ये असं झालं का?
3: माझ्या बाबतीत असं घडलं. माझ्या आईवडिलांना त्यांना वाटत होतं की मी जैन मुलाशी लग्न करावं किंवा त्यांचे खूप काही वेगळे स्वप्न होते माझ्या बाबतीत. पण मी लव्ह मॅरेज केलेलं आहे. मराठी कास्टमध्ये मी लग्न केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मला लग्न करायचा निर्णय घेतला त्यावेळेस त्या गोष्टीची एवढी आयडिया नव्हती, कारण आपण त्यावेळेस प्रेमात असतो. आणि मी त्यावेळेस रजिस्टर लग्न केलं. लग्न करून मी घराच्या बाहेर पडले, पण त्यावेळेस माझ्या सासरकडनंही मला त्यावेळेस सपोर्ट मिळाला नव्हता. आणि त्यावेळेस एक अगदी चमच्यापासून पूर्ण गोष्ट कशी उभी करायची या गोष्टीची कल्पना नसतानाही चमच्यापासून संसार उभा केला. घरात काहीच नव्हतं, कपड्यांवरती मी बाहेर आलेली होते आणि हे पण यांचे कपडे घेऊनच बाहेर आलेले होते. आणि त्याच्यावरती आम्ही आमच्या संसाराला सुरुवात केली. मग घर पाहणं, घर पाहण्यापासून मग घरात काय लागेल त्याची लिस्ट बनवली. चमचा, ताट, गॅस ही एक एक गोष्ट स्वतः फिरून स्वतः गोळा केलेली आहे आणि त्यापासून मी संसाराला सुरुवात केली.
2: नक्कीच, अनेक अडचणी येतात संसारामध्ये किंवा सांसारिक जीवनामध्ये प्रत्येकीला अडचणी येतात. तशा अनेक अडचणी तुम्हाला आल्या आणि त्यावर केलेली मात, याबद्दल काय सांगाल?
3: ज्यावेळेस आम्ही संसार सुरू केला नेमकी त्यावेळेसच कोइन्सिडन्स म्हणा किंवा अनलक म्हणा, यांच्या बिझनेसमध्ये थोडासा लॉस झाला किंवा यांनाही काही गोष्टी कल्पना नव्हत्या, दुसऱ्यांवर जास्त विश्वास ठेवून बिझनेसमध्ये लॉस आला आणि नेमकी आम्ही संसाराला सुरुवात करायची आणि त्यावेळेस ते झालेलं. त्यामुळे आर्थिक अडचण खूप जास्त होती. त्यावेळेस लोन पण भरपूर होते, पण त्यावेळेस घरच्यांना असं वाटलं की ते लोन माझ्यासाठी घेतलं आहे किंवा माझ्या आईसाठी घेतलं आहे, पण ते त्यावेळेस त्यांनी बिझनेससाठी किंवा घरगुतीसाठी घेतलं होतं. मग ते लोनचे हप्ते त्यांनीही खूप कष्ट केले, ते आजही खूप कष्ट करतात लोनचे हप्ते. एकच गोष्ट होती की संयम ठेवला त्यांनी, जो की माझ्यात नाही आहे, म्हणजे माझा स्वभाव थोडा तापट आहे. मग त्यातनं आम्ही सुरुवात केली लोनचे हप्ते भरायचे, कसे भरायचे. पगार तर असाच जात होता. मग कसं करायचं, छोटे मोठे मी एक छोटा मोठा जॉब करायला सुरुवात केली आणि जॉब करता करताच मग अबॅकसची माहिती मिळाली मला. आणि अबॅकस कसं असतं काय असतं, अगदी पहिल्या लेवलची ट्रेनिंग फी देण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळेस. आणि यांचंही म्हणणं होतं की आता कसं करायचं. मग त्यातनं आम्ही सुरुवात करत गेलो. त्यावेळेस कपड्यांवरती आले होते लेगिन्स, आपण जे म्हणतो की ज्यावेळेस पॅन्ट वगैरे ड्रेस हवाय तर व्हाईट कलरचं किंवा माझ्याकडे एकच असतो, मी तो धुवायचे आणि नंतर घालायचे. साधारण स्टार्टिंगचा काळ माझा असाच गेला. ज्यावेळेस घरात सामान नसायचं त्यावेळेस मुलगी तर खूप छान दिसते, दुकानात कसं पावशर मागायला जायचं याची मला लाज वाटायची. कारण लोक माझ्या सौंदर्याकडे जात होते की ही मी कुठेही गेले तरी आजही लोकांना वाटतं की ही खूप श्रीमंत घरची आहे. पण ज्यावेळेस मला जायचं त्यावेळेस पावशर तेल कसं घेणार मी. मग ज्यावेळेस घरापासून लांब एक दुकान होतं तिथं जाऊन मी पावशर तेल आणायचे, पावशर शेंगदाणे आणायचे. यापासून आम्ही सुरुवात केली. एक दिवस तर असा होता की घरात तेल नव्हतं म्हणून आमच्या दोघांनाही डबा नेता आला नाही आणि आम्ही दोघंही तसेच गेलो होतो. यापासून सुरुवात केली. मग लोनचे हप्ते जात होते, हळूहळू सपोर्ट करायला सुरुवात केली. आणि एकामागं एक आम्हाला अडचणी येत गेल्या. अडचणी थांबतच नव्हत्या. एक आता आपण असा श्वास घेतला की आता मी थांबले तर काहीतरी दुसऱ्या दिवशी नवीन गोष्ट माझ्यासाठी असायची. माभ्याकची सुरुवात केली, ट्रेनिंग घेतलं, क्लासला सुरुवात केली. क्लासला सुरुवात केल्यावर पण मी दुसऱ्यांवर विश्वास ठेवला. तिथं गेले तर एका ठिकाणी मी क्लास पाहिला, त्या सरांना पण माझ्याशी थोडंसं त्यांनी बिहेव चुकीचं केलं. मग तिथून आता क्लासला कशी सुरुवात करायची म्हणून एक छोटा गाळा पाहिला. पण जे मुलं मिळाले होते ते तिथं क्लासला आलेच नाही. 2 ते 3 महिने तो गाळा अंगावर तसाच गेला. मग कुठंतरी 1-6 महिन्यांनी मला एक पॅरेंट्स भेटले की तुम्ही डेमो दिला होता, त्यांच्या घरात जाऊन क्लास घ्यायला मी सुरुवात केली. त्यांच्या घरात माझ्याकडे 7-8 विद्यार्थी आले आणि मुलांना मला द्यायचं आहे कारण मी खूप एकटी पडले होते. मला जर मनातलं कुणाशी बोलायचं तर कुणाशीच बोलू शकत नव्हते, फक्त मी आणि माझे मिस्टर. तेही त्यांचं दुःख कुणाला सांगू शकत नव्हते, मी माझं दुःख कुणाला सांगू शकत नव्हते. आणि मग अशा वेळेस वेळ घालवण्यासाठी त्या मुलांमध्ये माझा वेळ जायला लागला. जेव्हा त्यांच्या ॲक्टिव्हिटी घ्यायचे, त्यांच्या संग वेळ घालायचे, शिकवायचे. आणि तिथून मग मी अबॅकसला सुरुवात केली. मग ज्यावेळेस तिथं आता घेणार किती दिवस दुसऱ्यांच्या घरी क्लास, मग भाडं तर भरू शकत नव्हते गाळ्याचं म्हणून मी तिथे एक रूम घेतली. आम्ही दोघंही तिथे भाड्याने शिफ्ट झालो आणि तिथं क्लासला सुरुवात केली. पण तिथं क्लासला सुरुवात केल्यावर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेत केले, असंच क्लास माझा थोडा थोडा वाढत गेला. ज्यावेळेस मी क्लासला सुरुवात केली त्यावेळेस खूप जणांनी मला अपोज केलं आणि खूप जणं माझ्या सौंदर्यावर जात होते किंवा मला पाहत होते की इतकी तर चांगली आहे, काय गरज हिला करण्यासाठी. पण प्रत्येकाला ज्याचं तसं दुःख माहिती आहे. मी जरी बाहेर छान दिसत असन तर घरी गेल्यावर संध्याकाळी स्वयंपाक कसा करायचा आहे किंवा घरात काय नसेल या गोष्टीची मला जाणीव असायची की आपल्याला काय करायचं घरी जाऊन. आणि जेव्हा लग्न केलं त्यावेळेस सगळ्यांनी अपोज केला, मारवाड्याचं केलं असतं किंवा असं केलं. पण मला त्या गोष्टीचं दुःख अजिबात नाही आहे की मी मराठासोबत लग्न केले. आपल्याला आपल्या नवऱ्याचा सपोर्ट असायला हवा आणि तो मला त्यांच्याकडनं मिळतोय. प्रत्येकाने वेगळ्या समाजात, म्हणजे माझी ज्या जैन पद्धती आहेत ह्या खूप वेगळ्या आहेत, यातली मानसिकता खूप वेगळी आहे. आणि मराठी समाजात जेव्हा आले तेव्हा कळलं की यांची मानसिकता खूप वेगळी आहे. त्यात वावरणं, त्यांच्या परंपरा समजून घेणं किंवा त्यांचे रीतिरिवाज समजून घेणं या गोष्टीसाठी मला खूप वेळ गेला. पण मी करत राहिले कारण त्यांच्याही समाजाच्या किंवा मिस्टरांचं मन ठेवण्यासाठी किंवा त्यांचं काहीतरी एक लहानपणापासून ते वाढले ते समाजाचा पण आदर करणं माझं कर्तव्य आहे. आणि मी माझ्या पण समाजाचा आदर करत गेले आणि दोन्ही परंपरा मी सांभाळत गेले. आणि आजही आम्ही दोन्ही पद्धतीने माझे जे सण असतील ते मी साजरी करते, त्यांचे असतील तेही आम्ही तेवढ्याच कौतुकाने साजरे करतो. आणि दोन्ही समाज हे करताना माझ्या मिस्टरांना नॉनव्हेज खूप जास्त आवडायचं पण मी त्याला कधीच हात लावू शकत नाही. त्यासाठी त्यांनी पण कॉम्प्रोमाइज केला की नाही तू नाही करत ना तर तू नको करूस त्या गोष्टी. त्यांनी पण मला कधीच फोर्स नाही केला की तू हे करच म्हणून. आणि असं करत करत सुरुवात केली. स्टार्टिंगला ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहिली त्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःचाच उदरनिर्वाह नव्हतो करू शकत दोघं पण. मग त्यावेळेस मला ऑपरेशन करावं लागलं. मग मी स्ट्रगलला सुरुवात केली. क्लासेसला सुरुवात केल्यानंतर ना एक टार्गेट होतं की ज्यांनी मला नावं ठेवलेत त्यांना 1 वर्षात मी अवॉर्ड घेऊन दाखवाल. आणि अकॅडमीचे जे अवॉर्ड असतात ते 1 वर्षात बेस्ट टीचर आणि स्टार टीचर मी अवॉर्ड घेतला. त्यावेळेस मग मी ठरवलं की आपण ट्रेनिंग द्यायचं, ट्रेनिंग द्यायची सुरुवात करायची. त्यासाठी अकॅडमीकडनं परमिशन घेतली आणि ज्यांनी मला अपोज केला होता त्या रेसला मला पुढे जायचं होतं. कारण स्वतःचा स्वाभिमान, स्त्रीचा स्वाभिमान हा खूप महत्वाचा असतो, इज्जत ही खूप महत्वाची असते. जर तुम्ही स्त्रीला आपण म्हणतो ना की चॅलेंज नाही करायचं, जर चॅलेंज केलं तर काही करू शकते. आणि त्यावेळेस मी ट्रेनिंगला सुरुवात केली, त्यावेळेस कशी सुरुवात करायची, काय सुरुवात करायची, त्यावेळेस मला एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या ज्या मार्गदर्शिका आहेत त्यांनी मला त्याचं मार्गदर्शन केलं की हे असं असतं, आपण असं केलं पाहिजेत. आणि तिथून मी सुरुवात केली. ज्यावेळेस माझी प्रेग्नन्सी राहिली होती आणि जेव्हा सुरुवात केली मी अबॅकसची, त्याचवेळेस माझी प्रेग्नन्सी राहिली होती, त्यावेळेस मला ते ऑपरेशन करावं लागलं कारण माझ्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते. मग त्याचं एक दुःख होतं की आपण अशी कशी आई आहोत की आपण आपल्याच बाळाचं ऑपरेशन केलेलं आहे. मग त्यातनं मी सुरुवात केली. त्यावेळेस कुणाचा सपोर्ट नव्हता मला, घरातनं फक्त मिस्टर आणि मी आम्ही दोघंच होतो. सासरचे पण त्यांना जातीची मुलगी हवी होती, मग त्यांना असं वाटत होतं मराठी जातीचे आणले असते तर खूप छान झालं असतं. त्यावेळेस मला बोलायचे की खानदानी मुलगी असली असती किंवा जातीची मुलगी आणली असती, त्यावेळेस कुठंतरी दुःख वाटायचं कारण मी खूप चांगल्या घरातली हे मला माहिती होतं. आणि मग त्यावेळेस कोणीच सपोर्ट केला नाही. त्यावेळेस मी असंच अकॅडमीत गेले तेव्हा त्यांनाही माझ्या सौंदर्य म्हणजे मी जे दिसते ते तेव्हाही त्यांना माहीत नव्हतं. जेव्हा मी संवाद साधला डॉक्टर कल्पना घडेकर मॅडम ह्या अगदी माझ्या संग मैत्रिणीसारखं बोलल्या, त्यांनी मला मार्गदर्शनाला सुरुवात केली. मॅडम तुम्ही या शाळेत जा, इथं तुमचं काम होईल. मॅडम तुम्ही इथे जा, तुमचं इथं काम होईल. आणि त्या डायरेक्शनने मी जात गेले. जेव्हा मी सुरुवात केली पहिल्याच शाळेत जेव्हा गेले तिथे पहिल्याच झटक्यात मला 100 ॲडमिशन मिळाले. तिथून माझी सुरुवात झाली. मग मला एक कॉन्फिडन्स झाला मी करू शकते. आणि तिथून मी वेगवेगळ्या शाळांना व्हिजिट देत गेले आणि व्हिजिट देत देत त्याचवेळेस मला ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहिली सेकंड टाईम त्यावेळेस मी कारण क्लासची फीज येत होती, मला ठेवायचं आहे बाळा असं आम्ही ठरवलं. पण नेमकी बाळाचे हार्टबीट्स आले नाही आणि हार्टबीट्स न आल्यामुळं आम्ही ट्रीटमेंट चालू केली. रोज मला सलाईन आणि इंजेक्शन्स होते. त्यावेळेस मला डॉक्टरांनी पूर्ण बेडरेस्ट सांगितली होती आणि काहीच करू शकत नव्हते. त्यावेळेस भूक लागायची पण कुणाला म्हणू शकत नव्हते की मला करून द्या कारण कुणीच नव्हतं जवळ. त्यावेळेस मी जिथे भाड्याने राहते त्यांनी मला ताट आणून द्यायचे, मी त्यांच्या ताटाची वाट पाहायची. बघा आपण म्हणतो घरात नेहमी खूप काही असतं पण ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस ती चपाती पण खूप महत्वाची असते. त्यांनी आणलं पण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही नाही ठेवू शकत, तुम्ही जास्त दिवस थांबला तर तुम्हाला त्रास होणार आहे, त्याचं ऑपरेशन करावं लागेल. आणि ट्रीटमेंटमध्ये रोज इंजेक्शन सलाईनला आमचे खूप पैसे जात होते. त्यावेळेस आमचे लोन पण चालू होते, घरची जबाबदारी होती, एकटे सर काय काय करणार. त्यावेळेस मग हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यावरती कळलं की आमच्या दोघांकडं पण पैसे नाही आहेत तिथे भरण्यासाठी. मी आदल्या दिवशी शेवटच्या दिवसापर्यंत मी क्लास घेतला, संध्याकाळपर्यंत क्लास घेतला. मी त्यावेळेस मेहंदीची ऑर्डर, रांगोळीची ऑर्डर, सगळ्या गोष्टींची ऑर्डर घेत होते. एक दुल्हनची मेहंदी ऑर्डर करून घरी येऊन घरचं सगळं करून सकाळी जाऊन ऑपरेशनसाठी मी गेले. तिथं गेल्यावर कळलं डॉक्टर आणि नर्स म्हणायची फॉर्म भरा, डॉक्टर

0: लांब येऊन माझ्या आईने पटकन 10,000 रुपये दिले. त्यावेळेस मी ऑपरेशन केलं. मात्र ऑपरेशन झाल्यावर सगळे विचारायला लागले, तू बरी आहेस का? पण त्यावेळेचा तो एक तास आमच्या दोघांसाठी खूप अवघड होता.
1: नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंग येतात, पण त्याला मात करणं फार गरजेचं असतं. आणि त्यासाठी स्त्रीमध्ये कुठून बळ येत?
0: जसं की मी तुम्हाला सांगितलं आता ऑपरेशनचं, आयुष्यात जर एक किक बसली ना ती स्त्री काही पण करू शकते. मी फक्त आज पण तो हॉस्पिटलचा बेड, त्या हॉस्पिटलवर झोपलेली पूनम आणि ते मिस्टर जे सगळीकडे रिक्वेस्ट करत होते तो दिवस आठवते. त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधीच थांबले नाही. त्यावेळेस टीचर शोधायला सुरुवात केली, कारण मला माहिती होतं मला त्यातनं पैसे मिळतील. मग मी 2-व्हीलरवरती श्रीगोंदा तालुका, नेवासा तालुका, राहुरी तालुका, पारनेर तालुका, शिर्डी, कोपरगाव इथपर्यंत मी गाडीवर प्रवास केला. मी सकाळी उठायचे 4:30-5 वाजता, घरातलं सगळं आवरायचे, एक बॅच घ्यायचे क्लासची आणि इथून मी गाडीवर निघायचे. गाडीवर जाऊन सगळ्या शिक्षकांचा शोध घ्यायचे, घरी येऊन पुन्हा मी क्लास घ्यायचे. मी जेव्हा घरी यायचे माझं पूर्ण तोंड फुफाट्याने भरलेलं असायचं, पूर्ण तोंड माझं काळं झालेलं असायचं आणि स्वतःलाच विचारायचे हीच पूनम आहे का. आणि त्यावेळेस मी थांबले नाही. टार्गेट होतं की फक्त पुढं जायचं, ज्यांनी मला विरोध केला त्यांच्या मला पुढं जायचंय. आणि तसं करत करत मी टीचर गोळा करत गेले, त्यांना ट्रेनिंग देत गेले. त्यावेळेस मी 1-1 रुपया जोडत गेले की उद्या जर मला काही झालं तर कोणापाशीच मला हात पसरवण्याची वेळ यावी नाही. किंवा मी दवाखान्यात गेले, मला अटॅक आला, मी आयसीयूत गेले, काही होऊ शकतं माणसाला. कुणाच्याच पशी मी हात पसरवणार नाही. आणि 1-1 रुपया मी जोडत गेले तेव्हापासून. ट्रेनिंग घेत गेले. त्याच्या दुसऱ्याच वर्षात मी 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं. 2 वर्षात मी 500 पेक्षा जास्त मुलांना प्रशिक्षण देऊन 2 स्टार मिळवला. ज्या ठिकाणी 20 पेक्षा जास्त टीचरला ट्रेनिंग दिल्यावरती गॅलेक्सी टीचर अवॉर्ड मिळतो अकॅडमीकडून, ज्यासाठी 4-5 वर्ष टीचरला करावं लागतं. मी 1 वर्षात 50 पेक्षा जास्त टीचरला ट्रेनिंग दिलं. आत्ता माझ्याकडे 75 शिक्षिका आहेत आणि या सर्व शिक्षिकांना मी गावोगावी जाऊन त्यांना शिकून, त्यांना भेटून, त्यांची परिस्थिती समजून, त्यांना प्रोत्साहन देऊन की मी करू शकते, तुम्ही पण करू शकता, प्रोत्साहन देऊन त्या टीचरला ट्रेनिंग दिलं. आणि आता 75 शिक्षिकांना मी ट्रेनिंग दिलंय. आणि गॅलेक्सी टीचरची आणि 5,000 रुपये रोज रोख पारितोषिक अकॅडमीमध्ये पहिल्यांदा मिळालं आणि त्याची मी मानकरी ठरली. असा मी माझा प्रवास करत गेले आणि त्यानंतर आज या स्टेजला आहे की मी आता व्यवस्थित सेटल आहे आणि व्यवस्थित सर्व काही, माझ्या आर्थिक अडचणी पण दूर झाल्यात आणि घरच्यांचा मला सपोर्ट मिळाला. मी जेव्हा लग्न करून आले तेव्हाही माझं स्वागत झालेलं नाही, पण जेव्हा मी तो अवॉर्ड घरी घेऊन आले त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी सगळ्यांना बोलवून घरात डेकोरेशन केलं आणि माझं स्वागत केलं. तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता, कारण मी लग्न करून आले तेव्हाही माझं स्वागत नाही केलं किंवा घरच्यांची जी अपेक्षा होती मी ती पूर्ण करू शकत नव्हते. पण जे माझं वेलकम केलं तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता, खूप मोठा होता. मागचं जे झालं ते मी विसरून गेले, मी सोडून दिलं. पण इथून पुढं त्यांनी मला जवळ केलं तर मी पण त्यांना जवळ करेल, या हेतूने मी आता पुढं निघाले.
1: नक्कीच. आज तुमचं आर्थिक साधन म्हणजे शिक्षिका हा पेशा आहे आणि तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकी पेशामध्ये असतात ते म्हणजे सगळी मुलं, सगळे विद्यार्थी, सगळे स्टुडंट्स. या विद्यार्थ्यांकडून सुद्धा तुम्हाला काय मिळालं या सगळ्या काळामध्ये आत्तापर्यंतच्या?
0: विद्यार्थ्यांकडनं मॅडम, जे आपण म्हणतो ना की एक निस्वार्थ प्रेम, ते विद्यार्थ्यांकडनं मिळतं. विद्यार्थ्यांना आपण ज्या आपुलकीने शिकवतो त्यांची आपली एक बॉन्डिंग बनती की आपण त्यांना आपल्या लेकराप्रमाणे शिकवतो. आणि ते जेव्हा येतात त्यांना जवळ घेऊन शिकवणं, त्यांना सांगणं, त्यांना जेव्हा आपण हात लावतो, स्पर्श करतो, एक आपुलकी निर्माण होते त्यांच्याबद्दल. त्यामुळं आपण कुठे पण जाऊ तर आपण लांबून जरी दिसलो ना ते आपल्याला हे आमच्या अभ्याकच्या मॅडम, अभ्याकच्या मॅडम, म्हणजे त्यांना नाव पण माहीत नव्हतं. मग त्यांचे रिलेटिव्ह दिसो ते अगदी बस स्कूल मस मसनं जरी जात असतील तरी ते लांबून म्हणणार हे बघा आमच्या अभ्याकच्या मॅडम. स्कूलमध्ये आपण गेलो पॅरेंट्सला सांग आमच्या अभ्याक, म्हणजे त्यांना एक

0: आपुलकी वाटते की आपला मॅडम आहेत.
1: नक्कीच. आज आपण नवरात्राच्या निमित्तानं स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये बोलत आहोत. आज प्रत्येक स्त्री कणखर आहे, संघर्षातून पुढे जाती आहे, जबाबदाऱ्या स्वीकारत आहे, पुढे जात आहे. पण यामध्ये मागं वळून पाहताना जे काही तिने मिस केलेलं आहे किंवा जे तिच्याकडून राहून गेलेलं आहे त्यासाठी तिने वेळ द्यायला हवा का स्वतःसाठी?
0: हो नक्कीच. स्त्री स्वतःची जबाबदारी, स्वतःचा संसार, स्वतःच्या मुलांच्या जबाबदाऱ्या, घरची जबाबदारी, कधी कधी घरातल्या पण सगळ्या गोष्टी प्लस आर्थिक पण गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. या सगळ्यांचं मॅनेजमेंट, घर कसं दाखवायचं, यातनं आपण दोन पैसे कसे बाजूला ठेवू शकतो, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कधी स्वतःसाठी वेळ देत नाहीत. आपण कधीच स्वतःसाठी कोणत्या गोष्टी करत नाहीत. आपण गेलो का आपण विचार करतो, नको एवढी मोठी गोष्ट नको घ्यायला, आपण छोटी घेतली तर त्या पैशाचा आपल्याला कुठेतरी फायदा होईल किंवा आपण ते ठेवू शकतो. पण आयुष्यात मी पण तेच केलं की याचा उपयोग आपल्याला ज्या अडचणी आल्या त्यासाठी नाही होणार. पण मी स्त्रीला हे सांगू इच्छिते, अडचणी कधीच संपणार नाहीत किंवा एक झालं का एक प्रॉब्लेम येणारच आहेत, तर आपण स्वतःसाठी आता जगायला हवंय. तुम्ही जे करताय ते नक्कीच करा. मुलांचा सांभाळ करतोय आपण, त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित देतोय, घराची जबाबदारी व्यवस्थित घेतोय, पण याच्यात स्वतःसाठी पण कुठंतरी वेळ द्यायला हवा. जेव्हा मी इतक्या दिवसात आले मॅडम, मी कधीच स्वतःसाठी साडी घेतली नाही, कधीच स्वतःसाठी कपडे घेतले नव्हते. मला नेहमी मी माझ्या आईच्या साड्या वापरल्या, मॅडमनी मला नेहमी साड्या घेतल्या की मॅडम तुम्ही स्वतःसाठी कधीच घेत नाहीत. पण आता अशी स्टेज आली की मी माझ्या स्वतःसाठी घेऊ शकते. पण ते हे अगोदर पण मी घ्यायला हवं होतं, पण आपण घेत नाही. स्त्रियांनी स्वतःसाठी करायला हवं. स्वावलंबी बना तुम्ही. जे काही आपलं एज आहे, आपलं करिअर करण्याचं एज आहे, त्यावेळेस तुम्ही त्याकडे लक्ष द्या. माझं शिक्षण खूप छान झालं, पण मी करिअरला तेवढं प्रोत्साहन दिलं नाही की मला माझी एक मानसिकता होती की मी जैन आहे, माझं छानच होणार आहे किंवा मला काही स्ट्रगल करायची गरज नाही पडणार आहे, मी चांगलंच घरात जाणार आहे. कारण घरच्यांचे स्वप्न असे होते, मी सगळं काही दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, ही माझी मानसिकता होती खरं सांगायचं तर. आणि करिअरला मी त्यावेळेस लक्ष दिलं नाही. किंवा माझी मम्मी मला नेहमी म्हणायची, पूनम तू खूप हुशार आहेस ग, तू गव्हर्नमेंट जॉबचं ट्राय कर, तुला काय आहे दुसरं. आज मला तो क्षण एक एक क्षणाला मला ते शब्द तिच्या आठवतात की पूनम तू गव्हर्नमेंट जॉबचं ट्राय कर किंवा तू काहीतरी कर. मी त्यावेळेस करिअर जर केलं असतं तेवढ्या अडचणी मला आल्या नसत्या. आपल्याला जोडीदार निवडण्याचा हक्क आहे, पण स्त्रियांनी स्वतःवरती स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या. स्वावलंबी बना, स्वतःच्या पायावर उभे राहा. जो काही आपला तो 3-4 वर्षाचा डायरेक्शनचा काळ आहे त्याला महत्व द्या. तुम्ही जर तुमचं एकदा करिअर बनवलं, बघा जेव्हा आपण म्हणतो की कोमजून राहणं, आपण यशस्वी झालो नाही तर आपल्याला कोमजून राहणं लागतं. दुसऱ्यांच्या निर्णयावरती आपल्यावर लादले जातात. द्रौपदी आहे, तिचं स्वतःचं नव्हतं, तिला जसं आहे तसं करावं लागलं. किंवा ती त्या निर्णयावरती गेली, 5-5 पांडवांशी तिला लग्न करावं लागलं. पण हेच जर पाहिलं तर पार्वती, पार्वतींनी स्वतःचा जोडीदार निवडला. तेच मी केलं, मी स्वतःचा जोडीदार निवडला आणि मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे. आणि मी आज पण माझ्या निर्णयावरती ठाम आहे की मी जे निवडलंय ते मला यशस्वी करायचं आहे. मग तुम्ही करा, पण तुमचं करिअर केल्यावरती तुम्ही प्रेमाला महत्व द्या किंवा तुम्ही त्याच्यानंतर लग्न करा. जेणेकरून ज्या काही या संघर्षाचा माझा काळ गेलाय तो तुम्हाला येणार नाही. तुमचा स्वतः जवळ एक आर्थिक परिस्थिती राहील, तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता, तुमचा संसार करू शकता. जे काही माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस, ऑपरेशनच्या वेळेस गोष्टी घडल्या त्या तुमच्या बाबतीत घडणार नाहीत, कारण तुमचं करिअर झालेलं असेल. शून्यातनं सुरुवात करावी लागली, ती शून्यातनं सुरुवात तुम्हाला करावी लागणार नाही. जे काही एक एक गोष्ट गोळा करावी लागली ती तुम्हाला करावी लागणार नाही. त्यामुळे तुमचं जे काही बालपण झालं त्यानंतर तुम्ही तुमच्या शिक्षणाला महत्व द्या, तुमचं करिअर करा आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मनाने जोडीदार निवडा आणि तो यशस्वी पण करून दाखवा. पण त्या अगोदर एक करिअर करा.
1: नक्कीच. आज तुम्ही या माध्यमातून अनेक स्त्रियांपर्यंत, अनेक मुलींपर्यंत हा मेसेज पोहोचवताय, कसं वाटतंय व्यक्त होताना?
0: खूप छान वाटतंय की मला व्यक्त होण्याची संधी मिळाली. कारण अडचणीचा काळ सर्वांच्याच आयुष्यात येतो, प्रत्येकाच्या आयुष्यात अडचण आहे, कोणीच सुखी नाही. एक झालं का एक अडचण आहे, आपल्याला असं वाटतं की माझ्याच आयुष्यात खूप काही आहे, पण सर्वांच्या आयुष्यात खूप काही आहे. मी तुम्हाला हेच सांगू शकते, आलेला काळ जाणार आहे. 4 वर्षापूर्वी जी माझी परिस्थिती होती ती आज नाही आहे. ज्यावेळेस माझे घरचे मला बघत नव्हते, सासरचे मला बघत नव्हते, किंवा जे काही इश्यूज झाले, आज तो काळ पूर्णपणे बदललेला आहे. आज माझ्या घरात मला महत्व आहे. आज काही करताना जेव्हा सासूबाई म्हणतात की पूनमला विचार काय करायचं, त्यावेळेस जो आनंद होतो तो शब्दात नाही सांगू शकत. कारण जेव्हा लग्न करून आले ना तर मी दिसले का लगेच दुसरीकडे जाऊन बोलायचं, म्हणजे ही परंपराच आहे. मी काय कोणत्या समाजाबद्दल बोलत नाही, पण मराठा समाजांमध्ये हे थोडं जास्त प्रमाणात आहे की सून आली की बोलायचं नाही, किंवा सून आली की असं नाही तसं नाही. पण ह्या गोष्टी मला आधी कल्पना नव्हती, पण हळूहळू त्याचा मला त्रास झाला कारण सवय नव्हती, आपलं म्हणणारं कुणी नव्हतं. पण आज जेव्हा घरात मी गेल्यावरती, मी जेव्हा आत्ता कॉम्पिटिशनवरून आले, माझं स्वागत झाल्यावरती मी बाहेर गावी गेले त्या 8 दिवसांसाठी, मी जेव्हा घरात आले तेव्हा माझ्या सासूबाईचा शब्द होता, लय शांत होतं घर. म्हणलं मी असले तरी प्रॉब्लेम, नसले तरी प्रॉब्लेम. नाही पण तू असली ना मग जरा घरात कालवा असतो, तुझा आवाज असतो. हे मला 4 वर्षापासून मी फील करत होते की कुणाला तरी माझी जाणीव व्हावी, किंवा मी असण्याचा आणि नसण्याचा फरक पडावा. तो आत्ता पडतोय आणि त्याचा मला आनंद आहे. त्यांनी सगळ्या गोष्टी सोडल्या, मी पण सगळ्या गोष्टी सोडल्या. तर स्त्रियांना तेच सांगेल की अडचणी तुम्हाला येणार आहेत, त्यातनं मात करून फक्त पुढे जा, नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. आणि याच्या सोबत सोबत ज्या काही लोकांनी मला मार्गदर्शन केलं, सगळ्यात पहिले तर एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी डॉक्टर कल्पना घडेकर मॅडम, एक बहीण एक मैत्रीण म्हणून जे मला सपोर्ट केला, जर त्यावेळेस त्यांनी मला जो सपोर्ट केला नसता तर कदाचित मी आज इथं नसते. त्यावेळेस जेव्हा मी ऑपरेशन करून आलते, मी आज पण ती गोष्ट मला आठवते, मी कुणालाही सांगते, बघा आपल्या आईकडनं आपल्याला सुटवडा येतो. तर त्यावेळेस मला कुणीच काही दिलं नव्हतं मॅडम, आणि मी अकॅडमीत बुक घ्यायला आलते, त्यावेळेसची ती पिशवी तूप गुळ, एक आईची मायेची ऊप मला तेव्हा लाभली. माझं त्यांचं रिलेशन कधी बहिणीसारखं झालं, एक आईसारखं झालं मला कळलं नाही, पण ती जी ऊप मला मिळाली ती माझ्या आपलेपणाची मिळाली. आज पण मी तिथं गेल्यावरती मला, मी माझ्या माहेरी आले किंवा मी माझ्या घरी आले असं मला हक्काचं फील होतं. आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथं आहे. माझ्या घरच्यांनी पण मला दिला नाही तो सपोर्ट. मला आज पण मला जर काही दडपण आलं, माझं घरातलं असो, माझ्या मिस्टरांचं असो, माझ्या आर्थिक समस्येबद्दल असो, शैक्षणिक समस्येबद्दल असो, क्लासबद्दल असो, किंवा माझ्या फॅमिलीबद्दल असो, मी जोपर्यंत त्यांना, आपण म्हणतो ना लेडीजच्या पोटात राहत नाही, मी जोपर्यंत त्यांच्याकडे जाऊन बोलत नाही तोपर्यंत मला रिलॅक्स वाटतच नाही. मला काही पण टेन्शन असेल ना तर मी असा विचार करते, मी घरात एकटी आहे, मला काही सुधरत नाही, मी आता कुणाकडे जाऊन बोलू, मी सरळ गाडी काढते आणि तिथं जाते. म्हणजे तो एक माझ्या आयुष्याचा, एक माझा माहेर म्हणताना त्या पद्धतीने माझा एक तो आयुष्याचा पार्ट झाला आहे, हक्काचं झालं आहे मला तिथे. आणि त्यांचा मला खूप सपोर्ट मिळाला म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचले. आणि सगळ्या स्त्रियांना त्यांनी सपोर्ट केला, आणि सगळ्या स्त्रियांना सांगते की तुम्ही करू शकता, फक्त जा मनात एक भाव धरा, तुम्ही करू शकता, कोणतीच गोष्ट अशक्य नाही. जेव्हा मी गाडीवर जात होते ना तर सगळेजण मला वेड्यात काढायचे, काय तू गाडीवर जाती, काय तू गाडीवर जाती, पण मला दुसरं काहीच दिसत नव्हतं त्यावेळेस, मला फक्त एकच दिसायचं तिथपर्यंत पोहोचायचंय. अकॅडमीत सगळ्यात जास्त टीचर मला करायचे आहेत, जे बाकीच्यांना मिळालं नाही ते मला मिळवायचंय, आणि जी मला इज्जत मिळाली नाही ती ह्यांनी मिळेल. आणि त्या टार्गेटने फक्त मी जात गेले जात गेले. मी किती किती तास काम करत होते मला माहीत नाही, मी ते करायचे, घरचं करायचे, क्लास करायचे, प्लस मला इतर जरी काही काम मिळालं घरी बसून, लिखाणाचं काम म्हणा, अकाउंटचं काम म्हणा, मी कोणतंच काम मॅडम सोडलं नाही करायचं. मी प्रत्येक काम करत होते, फक्त करायचंय करायचंय. आणि कधी 17-17, 18-18 तास काम केलं मला कळलं पण नाही. आणि आत्ता अशी परिस्थिती आहे की सगळं स्टेबल आहे मॅडम, मी खूप खुश आहे, माझी फॅमिली पण मला सपोर्ट करती. एक बहीण म्हणतो, ती बहीण जी नव्हती माझ्या आयुष्यात कधीच, ती मला मिळाली. माझे आईवडील पण माझ्याशी बोलायला लागले, अकॅडमीत पण एक स्टेज मिळालं, आणि मिस्टरांचं जे काही लोनचं होतं ते हळूहळू कमी होत गेलं. आज कितीही काही केलं तरी आम्ही एक, म्हणजे खूप जणांना असं वाटायचं की आम्ही नाही राहू शकत सोबत, हे कधीच सोबत नाही राहू शकत. म्हणजे असं 2-3 दिवसाला कोणीतरी यायचं, सोडून दे, नका राहू, नका हे. पण आज आम्ही खूप हॅप्पी आहोत मॅडम, त्यांनी माझी कधी साथ सोडली नाही. कितीही भांडणं हो तरी मी पण त्यांची कधी साथ सोडली नाही. जे मी केलंय मी ते निभावणार आणि अजून यशस्वी होण्याचा प्रयत्न करणार.
1: नक्कीच. आणि तुमच्या पुढच्या सगळ्याच कार्यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून खूप मनापासून मी शुभेच्छा देते. आणि आज या निमित्तानं स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये खरंच प्रत्येक स्त्रीला प्रत्येक गोष्टीची जाणीव असते, आणि त्या जाणीवेतूनच, त्या उणीवेतूनच ती पुढे जात असते, हे तुम्ही व्यक्त झालात, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि इथे रेडिओ नगर 90.4 FM येथे मला आज बोलण्याची, व्यक्त होण्याची संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मॅडम तुमचे पण खूप खूप धन्यवाद. आणि तसंच आज मला ज्यांच्यामुळे इथे येण्याची संधी मिळाली त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी जो माझ्या आयुष्याचा एक खूप मोठा पार्ट झालेला आहे आता, आणि डॉक्टर कल्पना घडेकर मॅडम, तसेच कार्ल अशोक घडेकर सर आणि माझे मिस्टर वैभव म्हस्के सर, या सर्वांचे पण मी खूप खूप मनापासून धन्यवाद. हे सर्व व्यक्ती आहेत म्हणून मी आज आहे आणि आज माझं अस्तित्व निर्माण झालंय. खूप खूप धन्यवाद.
1: पुढच्या कार्यासाठी आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, आज आपल्या सोबत स्त्री जाणीवा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये होत्या पूनम मुत्था, आणि आज आपण त्यांची मुलाखत स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये ऐकली. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल, थोड्या गप्पा थोडी गाणी. नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आरजे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: Union Nagar 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहेच आहे आणि आजच्या आदि माया आदिशक्ती या भागाला आपण सुरुवात करत आहोत. कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित आदि माया आदिशक्ती हा नवरात्र विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहात. सादर करते आहेत किरण डहाळे. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत तुळजापूरच्या तुळजा भवानी विषयी.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठ?
3: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
4: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण डहाळे.
5: नमस्कार. आदि माया आदि शक्ती या मालिकेतल्या आजच्या भागात आपण दर्शन घेऊ तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेचं. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठ आहेत. तुळजापूर हे त्यापैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे. देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख 51 शक्तीपीठात केलेला आहे. विविध ग्रंथात त्वरजा, तुळजा, त्वरिता, तुळजा, अंबा या नावांनी ओळखली जाणारी इथली देवी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे. देवीचं मंदिर बालाघाट डोंगर रांगेतल्या यमुनाचल नामक परिसरात वसलेलं आहे. ते साधारणतः 13व्या शतकात बांधलेलं असावं असा अंदाज आहे. शिवकाळात एक प्रकारे राष्ट्रदेवता म्हणून मान्यता पावलेली ही देवी महाराष्ट्रातल्या अनेकांची कुलदेवता आहे. त्यामुळं इथं सतत भाविकांची मोठी गर्दी असते. तुळजा महात्म्यात देवीच्या इथल्या स्थानाविषयीची आख्यायिका अशी आहे की कृतयुगात या भागामध्ये कर्दम नावाचे एक विप्र राहत असत. त्यांच्या मृत्यूसमयी त्यांची अनुभूती नामक पत्नी गर्भवती होती, त्यामुळं ती पतीसोबत सहगमन करू शकली नाही. काही दिवसांनी प्रसूतीनंतर तिने मंदाकिनी नदी तीरावर तपश्चर्या सुरू केली. एकदा तिथं शिकारीच्या निमित्तानं आलेल्या कुक्कुट नावाच्या दैत्यानं तिला पाहिलं. तिचं तेजस्वी रूप पाहून तो तिच्यावर मोहित झाला. त्यानं तिच्या देहाला स्पर्श केला तेव्हा अनुभूतीनं मनोमन पार्वती मातेचा धावा केला. तिची हाक ऐकून साक्षात पार्वती तिथं भवानी स्वरूपात प्रकट झाली आणि तिनं कुक्कुट दैत्याचा वध केला. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून आली म्हणून या देवीला तुळजा किंवा त्वरिता असं संबोधलं जाऊ लागलं. या आख्यायिकेला जोडून कथा अशी की कुक्कुट दैत्यानं मरता मरता महिषासुराचं रूप घेतलं होतं. देवीनं त्याचा वध केला, त्यामुळं देवी इथं महिषासुरमर्दिनीच्या रूपात विराजमान आहे. तिच्या पायांखाली राक्षसाचं शव आणि हातांमध्ये शिर आहे. संत एकनाथांनी या देवीला रामवरदायिनी असं बिरुद दिलं आहे. भावार्थ रामायणातल्या कथेनुसार सीता हरणानंतर श्रीराम हे सीतेचा शोध घेत दक्षिणेकडे जात असताना एका ठिकाणी प्रत्यक्ष भवानी मातेनं त्यांना दर्शन दिलं. त्यावेळी देवीनं श्रीरामांना रावणवध करण्यासाठी वरदान दिलं होतं. ही देवी समर्थ रामदास स्वामींचीही कुलस्वामिनी होती. सभासदाची बखर मधल्या उल्लेखानुसार जेव्हा अफझल खान चालून आला तेव्हा महाराज प्रतापगडावर गेले. तिथं त्यांनी मारिता मारिता जे होईल ते करू सला करणे नाही असा विचार केला. मराठी विश्वकोशानुसार देवीचं हे मंदिर 13व्या शतकातलं आहे. याबाबतचा सगळ्यात जुना उल्लेख इसवी सन 1397 मधल्या शिलालेखात आढळतो. तुळजापूर परिसरातल्या महामंडलेश्वर कदंब मुरुड देवाच्या काळातला हा शिलालेख काटी सावरगाव इथं सापडला होता. परसरामीजी गोसावी नावाची व्यक्ती तुळजापूरच्या यात्रेला असल्याचं त्यात म्हटलं आहे. टेम्पल्स अँड लिजंड्स ऑफ महाराष्ट्र या MS माटे यांच्या 1962 मधल्या ग्रंथानुसार इसवी सन 1204 एका ताम्रपटात तुळजापूरचा उल्लेख आहे आणि त्यात देवीचं नाव तुकाई असल्याचं म्हटलं आहे. 17व्या शतकाच्या मध्यानंतर अनेक कागदपत्रात देवीच्या या स्थानाचा उल्लेख आहेत. अफगाणी सेनापती दिल्लीवर चालून आला तेव्हा मुघलांनी मराठ्यांची मदत मागितली. त्यावेळी विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला मराठी फौज पाठवण्यापूर्वी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी तुळजाभवानीला साकडं घातलं होतं. याबाबतच्या इसवी सन 1760 मधल्या सनदेनुसार मंदिरातली दैनंदिन पूजा, नैवेद्य, नंदादीप, चौघडा यासाठी मंदिराला पेशव्यांकडून इनाम देण्यात आलं. छत्रपती शाहू महाराज, मुधोजी निंबाळकर, राव रंभा निंबाळकर, दमाजीराव गायकवाड, महाजी शिंदे, अहिल्यादेवी होळकर तसंच पेशवे घराण्यातल्या स्त्रियांनी तुळजापूरला भेटी दिल्या होत्या अशा नोंदी आहेत. जय भवानी या जयघोषाचा कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजचिन्हात समावेश आहे. कर्नाटकातल्या सेन, कर्नाट या राजकुळांमध्ये देवी तुळजाभवानीची उपासना केली जात असे. या राजकुळांमुळे तिचा महिमा बंगाल, मिथिला, हिमाचल आणि नेपाळपर्यंत पोहोचला. नेपाळमधल्या काठमांडू आणि भक्तपूर इथंही तुळजाभवानीची मंदिरं आहेत. तिथं भवानी मातेला देगू तलेजू या नावानं ओळखलं जातं. नेपाळी परंपरेनुसार भक्तपूर इथलं मंदिर 14व्या शतकात 1324 साली उभारलं गेलं. पुरातत्वदृष्ट्या यादवकालीन असलेलं तुळजापूरमधलं देवीचं मंदिर भव्य अशा प्राकारामध्ये वसलेलं आहे. बाहेरची दगडी फरसबंदी, तिथल्या मार्गाच्या दुतर्फा असलेली पूजा साहित्याची दुकानं, भाविकांची सदोदित असलेली गर्दी यातून मार्ग काढत पुढं आल्यानंतर मंदिर प्राकाराची दोन भव्य दगडी महाद्वारं लागतात. यातल्या एका महाद्वाराला शहाजी महाराजांचं तर दुसऱ्या महाद्वाराला राजमाता जिजाऊंचं नाव दिलं आहे. राजे शहाजी महाद्वारातून काही पायऱ्या उतरून प्राकारात आल्यानंतर गोमुख तीर्थ लागतं. या तीर्थातलं पाणी मनकावती तीर्थातून येतं असं सांगण्यात येतं. लोकसमजुतीनुसार हे पाणी गंगेचं आहे. इथं डाव्या बाजूला कल्लोळ तीर्थ नावाचं मोठं उदक तीर्थ आहे. 40x20 फूट आकाराचं हे तीर्थ 14व्या शतकात बांधण्यात आलं असावं असं सांगण्यात येतं. याबाबत पौराणिक आख्यायिका अशी की या तीर्थक्षेत्रावर उदक तीर्थ असावं म्हणून ब्रह्मदेवानं पृथ्वीवरच्या सर्व पवित्र नद्यांना आणि तीर्थांना तिथं पाचारण केलं. त्यानुसार गंगा, यमुना, सरस्वती यासह सर्व तीर्थ तिथं आली. ही सर्व तीर्थ तिथं एकत्र येऊन त्यांचा कल्लोळ झाला. त्यामुळे या तीर्थाला ब्रह्मदेवानं कल्लोळ तीर्थ असं नाव दिलं. देवी दर्शनापूर्वी या तीर्थात स्नान करणं पुण्यप्रद मानलं जातं. इथून पुढे सरदार निंबाळकरांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ सिद्धिविनायकाचं स्थान आहे. तिथं उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती विराजमान आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडं गणपती, महादेव, विठ्ठल रुक्मिणी आदी देवतांच्या लहान देवळ्या आहेत. तिथून पुढे काही अंतरावर मोठं होमकुंड आहे. या होमकुंडाजवळ विशिष्ट दिवशी अजाबळी दिला जातो. होमकुंडाच्या मागं जावळ काढण्याचं स्थान आहे. भवानी देवीच्या मंदिर प्रांगणात आदिशक्ती, आदिमाया, लक्ष्मी नरसिंह, मल्हारी मार्तंड यांचीही लहान लहान मंदिरं आहेत. जवळच चिंतामणी पाषाणाचं स्थान आहे. याला सुकनावती असंही म्हणतात. तिथं एक गोलाकार पाषाण आहे. त्याच्या वरच्या बाजूला दोन मोठे आणि एक लहान खळग आहे. भाविक या पाषाणावर दोन्ही तळहात ठेवून मनातली इच्छा व्यक्त करतात. हा दगड डाव्या बाजूला फिरला तर नकार आणि उजव्या बाजूला फिरला तर होकार मानला जातो. अर्थात ही भाविकांची श्रद्धा आहे. इथं कौल घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी दत्त मंदिर आहे. मंदिरावर मराठा स्थापत्य शैलीतलं उंच शिखर आणि त्यावर सोन्याचा कळस आहे. असं सांगितलं जातं की अनेक वर्षांपूर्वी बीड इथल्या ठिगळे या भक्तानं हा कळस अर्पण केला होता. देवीची मूर्ती अष्टभुजा महिषासुर मर्दिनी स्वरूपातली आहे. ही मूर्ती गंडकी शिळेमध्ये कोरलेली आहे. तिच्या पाठीवर बाणांचा भाता, हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य आणि पानपात्र आहे. एका हातात देवीनं वध केलेल्या दैत्याची शेंडी पकडलेली आहे. देवीच्या मुकुटाखालून केशकलापाच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. देवीच्या कानात कर्णफुल, गळ्यात मंगळसूत्र, चंद्रहार, हातात बांगड्या, कमरेला कमरपट्टा आणि पायाला तोडे असे अलंकार आहेत. देवीचा उजवा पाय राक्षसावर आणि डावा पाय जमिनीवर आहे. दोन्ही पायांमध्ये तिनं राक्षसाचं तुटलेलं मस्तक धरलेलं आहे. उजव्या बाजूला सिंह आणि ऋषींची प्रतिमा, तर डाव्या बाजूला अनुभूतीची खाली डोकं करून नमस्कार करत असलेल्या मुद्रेतली प्रतिमा आहे. पाठशिळेवर वरच्या बाजूला चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा आहेत. इतिहासकार गह खरे यांच्या मते सध्याची मूर्ती 17व्या किंवा 18व्या शतकात घडवलेली आहे. इथं देवीची पूजा दिवसभरात 4 वेळा होते. मंदिरात शारदीय नवरात्र आणि दसरा हे उत्सव अतिशय उत्साहानं आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरे केले जातात. विजयादशमीच्या दिवशी देवीच्या मूर्तीची पालखीत बसवून मिरवणूक काढली जाते. मंदिरात रंगपंचमीचा उत्सवही जल्लोषात साजरा केला जातो. देवीचा छबिना हा सोहळाही इथं हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो. देवीची उत्सव मूर्ती आणि पादुका यांची मंदिराभोवतीची पालखी प्रदक्षिणा याला छबिना म्हणतात. दर मंगळवारी पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमेच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी देवीचा छबिना काढण्यात येतो. दिवाळी पाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशीही छबिना काढण्यात येतो. वर्षातले 21 दिवस देवीच्या निद्रा काळात छबिना काढला जात नाही. दररोज पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात देवीचं दर्शन घेता येतं. श्रोते हो, आदि माया आदिशक्ती या मालिकेतला हा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आपली प्रतिक्रिया 820-888-3477 या मोबाईल क्रमांकावर जरूर पाठवा. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 820-888-3477. धन्यवाद.
3: अहो ऐकलं का, नवरात्र आले.
6: ऐकलं ऐकलं, नवरात्र आले म्हणजे कॅमल साबुदाणा आला.
3: अहो ऐका, नवरात्र आलेत आणि
6: अरे हो, निघालोय मी तुझा कॅमल साबुदाणा घेऊनच येतोय.
3: अहो नवरात्र आलेत आणि मी कॅमल साबुदाणा आणून ठेवलाय.
7: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध.
1: श्रोते हो, आजच्या आदि माया आदिशक्ती या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये आपण तुळजापूरच्या तुळजा भवानीची महती जाणून घेतली. कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा कार्यक्रम आपण ऐकलात. सादर करते होते किरण डहाळे. श्रोते हो, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूयात. स्त्री जाणीवा दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव शिवाजी गोविंदराव नाईकवाडी आणि तुम्ही जे ऐकत आहात ना रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रात्रीचे 8:30 झालेत। आता ऐकूया आकाशवाणी मुंबई केंद्रावरील मराठी राष्ट्रीय बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल. दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून SIRची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं. पण या संदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. SIR प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं. दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी मुंबईत मनसेनं आज वाशी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवली. ही मोहीम प्रत्येक विभागात राबवून ती आणखी तीव्र करणार असल्याचं मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारलं आहे त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालय, कॅग, रिझर्व्ह बँक अशा घटनात्मक संस्थांना बदनाम करायचं, त्या आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत असं चित्र नागरिकांच्या मनात निर्माण करायचं हा काँग्रेसचा डाव असून त्यांना राज्यघटना नाकारून कडवी डावी विचारसरणी आणायची आहे असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
1: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे, हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. INS मंगरोळ ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. मुंबईच्या नौदल गोदीत आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्स्यायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढ निश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 पर्यंत कार्यरत असलेली जलसुरुंगरोधक युद्धनौका INS मंगरोलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. अर्थशास्त्राचा यंदाचा नोबेल पुरस्कार रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं आज केली. महागाई, उपभोग आणि उत्पादन यासारख्या घटकांमधल्या सांख्यिकीय संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत लावणी सह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसंख्या गणनेच्या कामाचं योग्य नियोजन करण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, जनगणनेच्या वेळापत्रकानुसार सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहेत. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. टपाल विभागाच्या मुंबई इथल्या मुख्यालयानं आज फिलॅटेली डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरा केला. देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. टपाल तिकीट संग्रहाच्या छंदाला चालना देणं, तरुणांमध्ये तिकीट संग्रहाची आवड निर्माण करणं आणि या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, इतिहास आणि विविध क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून मुंबई टपाल मुख्यालयात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: अगर चिपकली को हाथ से
3: नगरकर आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: शेतीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी।

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: अरुण नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: रसिक हो नमस्कार, रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राग अहिर भैरव। ऐकूया स्वर संजीवनी।
2: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय। आज आपल्यासाठी गाणार आहे राग अहिर भैरव। हा राग सकाळचा आहे आणि सकाळी साधारण 6 ते 10 दरम्यान ऐकावा। हा राग ऐकल्यामुळे मानसिक शांती आणि त्याचप्रमाणे मानसिक संतुलन हे वाढेल, एक प्रकारचा आत्मविश्वास वाढेल आणि दुसरं म्हणजे की रागापासून निघणारी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्हाला दिवसभर एक प्रकारची ऊर्जा देतील। मी राग अहिर भैरवमध्ये आलाप गाईन आणि मग त्यानंतर एक बंदिश। आजच्या प्रस्तुतीबद्दल कुठल्याही सूचना किंवा काही प्रश्न असतील तर जरूर ईमेल पाठवा। ईमेल cureTune@gmail.com cureTune@gmail.com। धन्यवाद। जय हो।

मानसी कहो रेडिओ नगर 90.4 एफएम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग अहिर भैरव. गायक आणि सादर करते होते सुहास जोशी. स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आरजे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध विभाग. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा मंडई. आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगर बद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिकहो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचयित अहमदनगरचं. आज आपण ऐकणार आहोत जैनिझमच्या अभ्यासक अलका मेहता सांखला यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचयित अहमदनगरचं.
1: रसिको नमस्कार. आपलं अहमदनगर हे जैनिझमचं देशातलं एक मोठं केंद्र आहे. इथल्या धार्मिक परीक्षा बोर्डातर्फे विविध अभ्यासक्रम चालवले जातात. आज ज्यांच्याशी मी संवाद साधणार आहे त्या अलका मेहता सांखला या जैनिझमच्या अभ्यासक आहेत. मूळच्या त्या नगरच्या, पण सध्या त्यांचं वास्तव्य गुजरातमधील सुरत शहरात असतं. देशात परदेशात अनेक ठिकाणी जाऊन त्या जैनिझम तसंच योग हास्ययोग अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतात. अलका, तू जैनिझमकडे कशी वळलीस?
2: माझ्या आईची खूप इच्छा असायची की मी जैन आहे, पण माझा जैनीचा अभ्यास नव्हता. आईला खूप वाईट वाटायचं, सगळं करते मग तू जैनचा अभ्यास का नाही करत. मी मंदिर मार्गीमध्ये जन्म झालेली, मग काही काही गोष्टींना मला पटायच्या नाहीत. उदाहरणार्थ जैन मंदिर मार्गीमध्ये वगैरे खूप अशा बोली लावतात पाळणा पकडायसाठी, मग 1,00,000 रुपये, मग तो म्हणे 1,50,000 रुपये, अशा बोल. मला ती गोष्ट आवडायची नाही. मी म्हणायची मी तिथे बसू पण नाही शकत आई, माझं डोकं दुखतो. असा बेसिक जो धर्म होता तो माझ्या आत होता. उदाहरणार्थ मंदिर मार्गीमध्ये खूप फुलं वापरतात, पूजेला पण वापरतात, आणि माझी आई पण घालायची फुलं गुलाबाचं. पण मी फुलाला लहानपणापासून टच नाही करायची. माझी आई म्हणची अगं आई घालते गुलाबाचं फुल, पोरगी घालत नाही, एखादा गजरा घाल, मी हात नाही लावायची. म्हणजे आई अगं आपलं सौंदर्य वाढायला कशाला ग त्या बिचाऱ्या फुलांना तोडायचं, त्यांचं सौंदर्य राहू दे ना तिथं. म्हणजे मला पहिल्यापासून आतून धर्म होता, खरं बोलायचं खोटं नाही बोलायचं, जे जे म्हणून जैन धर्मात असेल ते मला माहीत होतं. म्हणजे सत्य अहिंसा असते ते सगळे मी पालन करत होते. म्हणून मला वाटत होतं की माझ्या व्यवहारातला धर्म हाच माझा जैन. त्यात मला एक प्रपोजल आलं होतं लग्नासाठी. ती माणसं खूप शिकलेली होती, मग त्यांना आता शिकलेली मुलगी मिळते म्हटल्यावर, आणि ते खूप धार्मिक होते. तर माझ्या आईने सांगितले, ते स्वतः मतलब सीए होते आणि त्यांचा मुलगा डॉक्टर इंजिनियर, त्यांच्या मुलासाठी माझ्यासाठी आले होते. मग आईकडे गेले तर आई म्हणाली तुमच्या घरात ती सूट होणार नाही, कारण ती काही ते पूजा बिजा करणार नाही, तिला ते धर्मातलं काही आवडत नाही. त्यामुळे मी तिच्याशी बोललो तर चालेल का, तर म्हणाले चालेल. ते मी युनिव्हर्सिटीत होते तर ते माझ्याकडे जेवायला आले, लंचचे ऑफर केले, आम्ही गेलो. मग त्यांनी मला विरोध काय विचारलं, म्हटलं माझा विरोध नाहीये, म्हणजे मला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी समजून घ्यायचा प्रयत्न करते की रोज का देव धुवायचे आणि दुधाने धुता, ते दूध वाया जातं, ते गरीबाच्या पोटात गेलं तर.
3: बरोबर.
2: तुम्ही ते तांदूळ ठेवता आणि ते सगळं स्वस्त, ते जर कुठं जातं पुढं त्याचा काही हिशोब आहे का? तर मला असं वाटतं जेवढं तांदूळ मी तिथं वापरायचं त्याच्याऐवजी मी एका गरीब माणसाला रोज जेवण देऊन टाकणार ना, आणि देवाला पूजा करायची. त्याच्यापेक्षा जे हॉस्पिटलमध्ये बिमार आहेत तिथे जाऊन मी एक तास त्यांची सेवा करेल. मग ते कसे म्हणतील वा किती छान सेवा केली, आज त्याची कमी आहे. म्हणून मला असं वाटतं की असं करावा धर्म. ते म्हणे थोड्या दिवसासाठी पूजा कर. मी म्हटलं नाही खोटं बोलायचं नाही. आणि माझं सद्भाग्य किंवा ज्याचे कर्म खूप चांगले असतात परमेश्वर त्याला चांगलाच रस्ता दाखवतो, मला नौकरी मिळाली आणि धार्मिक परीक्षा बोर्ड इथं माझा पहिला परिचय झाला.
3: आनंदधामचा
2: माझा पहिला परिचय आणि माझ्या जीवनाला वळणच मिळालं. म्हणजे मला तिथं इतकं काही वाचायला मिळतं. सगळ्यात पहिला संपर्क माझा आनंद ऋषीजींचे दर्शन करायला गेला तेव्हा प्रवीण ऋषीजी महाराजांचे. त्यांना इतकं हे सगळं आवडायचं माझं. मला ना पत्रमैत्रीचं खूप वेड होतं आणि कधीतरी आपण या स्नेहालयमध्ये पत्रमैत्रीवर आपण एक सेशन घेऊ शकतो, कारण माझ्याकडे इतकी पत्र. ती प्रवीण ऋषीजी पाहायची आणि कौतुक करायची त्या ह्याच्यात ना आमची पुस्तकांची देणगी. मग माझ्या लक्षात आलं काही साधूजी PhD करतायत, त्यांना मी मदत करायला जायची आणि असं करता करता त्यांना कळलं ती योग शिक्षक आहे. मग मी साध्वींना पण योग शिकवायला लागले आणि मग त्यांनी धार्मिक परीक्षा बोर्डात योग ठेवला. असं करता करता करता माझ्या जीवनात खऱ्या अर्थाने तिथं पाहिल्यानंतर जैनिझम यायला लागला. म्हणजे मला समजायला, अजूनही उतरला नव्हता अंदर, पण एकदा काय झालं मला कथाकथनसाठी आणि बोलवलं गेलं. सटाणा गाव आहे नाशिक सटाण, तिथे गेले आणि ते कथाकथन झालं वगैरे आणि संध्याकाळी खूप सारे लोक आले भेटायला. म्हणलं तुम्ही कोण? ते म्हणे आम्ही सगळे जैन आहोत आणि लवकरच महावीर जयंती आहे तर तुम्ही आमच्या इथे महावीरावर लेक्चर द्यायला या. मी पटकन म्हटलं नाही नाही, कारण माझा काही अभ्यास नाहीये. माझी आई म्हणे काही नाही हो म्हण हो म्हण. म्हटलं नाही आई अभ्यास नाही तो नाही, ज्या विषयावर नाही, तर ते लोक म्हणे नाही आताही तुम्ही आज किती छान बोलला, आज तुमचं बोलणं ऐकून आम्ही सगळे भारावलो, तर आम्हाला तुम्हीच पाहिजे. कसंही बोला, आम्ही ऐकलं तुम्ही साध्वींना योगा शिकवता, तिथं जाऊन महावीर शिकून या ना, आम्हाला तुमचंच लेक्चर पाहिजे. तर मी म्हटलं नाही, मी त्यांना स्पष्टच नाही म्हटलं. पण आश्चर्याने सकाळी ना बस स्टँडवर ती लोक आली होती आणि ते म्हणले तुम्ही हो म्हणेपर्यंत बस नाही जाणार आज. इतकं प्रेमाने वातावरण, आई रात्रभर चिडलीच होती की तुला हो म्हणायला काय झालं, तर डोक्यात दोन्ही होतं. त्या कॉम्बिनेशन मध्ये मी त्यांना हो म्हटलं आणि मी आल्यानंतर मला साध्वीची वगैरे म्हणजे अलक तुझ्यासाठी काय करू, मी म्हणायचे आता मला महावीर सांगा. आणि मी महावीर ऐकायला सुरुवात केली, वाचायला सुरुवात केली आणि तसा तसा महावीर. आणि सगळ्यात पहिलं पुस्तक महाराजांनीच मला दिलं, श्रमण महावीर, श्रमण महावीर. आणि त्यांनी सांगितलं की आपल्यासाठी गीता आहे, आचार्य महाप्रज्ञ तेरापंथ मध्ये आहेत, त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि मी तिथून ते वाचायला सुरुवात केली आणि महावीरचं लेक्चर द्यायला मी तिथे गेले.
3: बरोबर.
2: सटाण्याला गेल्यानंतर मग ती लोक म्हणाले की ताई एक तासाचं हा लेक्चर. मी म्हटलं म्हणजे, म्हणे 8 ती मिरवणूक निघते, 9 बसते, 10:15 सुटलं पाहिजे कारण सगळी दुकान उघडतात, कोणी थांबणार नाही इथं, आमच्या इथं अशी पद्धत आहे. म्हटलं ठीक आहे. आणि माझं लेक्चर सुरू झालं. आणि त्याच्या आधीची एक गोष्ट सांगते, मी जेव्हा आदर्श ऋषीजी महाराजांचं दर्शन करायला गेले, सगळ्यांचे दर्शन केले की मी पहिल्यांदा महावीरांवर बोलणार आहे, तर मला तुम्ही आशीर्वाद द्या. मग त्यांनी मला सांगितलं अलका, मी म्हटलं कसं सांगू म्हणजे लोकांना पटेलो, ते म्हणे तुझी स्टाईल आहे ती कथाकथन आहे, तर तू महावीरांना कथामध्ये सांग ना, मग लोकांना
3: गोष्टी रूप.
2: आणि मी सटाण्यावर तो प्रयोग केला. मी होतं काय माहिती का, लोक आपले प्रॉब्लेम सांगतात आणि सोल्युशन मागतात, तर त्या गावातले लोक म्हणे आमची मुलं वेगळी राहतात, त्यांना आई वडिलांजवळ राहायची इच्छा नाही, ह्याच्या बाबतीत काहीतरी बोला ना. आणि मग तो प्रसंग मी भगवान महावीरांचा सांगितला त्यावेळेस त्या व्याख्यानामध्ये, की भगवान महावीर इतके सेन्सिटिव्ह होते खूप, म्हणजे त्याच वेळेस आणि ते पोटामध्ये होते तेव्हा हलनचलन व्हायची, ते अहिंसाचे प्रतिनिधी. मग त्यांना वाटलं मी हल्लो की आईला किती त्रास होत असेल, मग आपण हलनच नाही करायचे, चलनच नाही करायचं. आणि त्यावेळेस त्यांनी कायस्थचा प्रयोग केला, एकदम शांत पडून राहायचं आणि ते हल्ले नाही. तशी तशी आई घाबरत गेली की माझं बाळ हलत नाही, माझं बाळ हलत नाही, सगळीकडे सगळं वातावरण बोलवा कोणाला तरी, काय झालं माझं बाळ नाही हलत. त्यांनी म्हटलं अरे आपण किती चांगल्या गोष्टीसाठी केलं होतं आणि मी हलन चालन करत नाही तर माझी आई किती दुःखी होतीये, किती वातावरण बदलले. तेव्हाच त्यांनी संकल्प केला की जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत मी दीक्षा घेणार नाही.
3: बरं,
2: हा त्यांचा तिथे संकल्प होता. कारण मी गेलो त्यांना सोडून तर त्यांची अवस्था काय होईल. अशा त्या महावीरांचे आम्ही वंशज. मी विषय दिला होतो कहा महावीर कहा हम, मी म्हटलं पहा ते महावीर पोटात संकल्प करतात आणि इथं 25 आई बरोबर राहतात, 2 बायको आली की वेगळं राहायचं, अशी स्वप्न बघतात, असं का होतं. कारण आम्ही महावीरला समजू शकलो नाही. असं मी ती कहाणी म्हणजे एकदम भावना प्रधान होऊन सगळं चंड कौशिक, लहान मुलं होते तर मी चंड कौशिक शिकाण आला चंड सगळी मुलं अशी करणं, इतकी मस्त मस्त एन्जॉय कर. 10:30, 11 वाजले, 11:30 वाजले. मी म्हटलं आता आपण थांबूया, कारण म्हटलं हे संयोजकाने मला दम दिलेला आहे की इथं नाही जास्त बोलायचं. ते म्हणे ओ नाही नाही ताई तुमचं व्याख्यान चालू ठेवा. मी म्हटलं अहो असं नसतं. मग ते म्हणे म्हटलं अहो तुम्ही दरवर्षी ऐकत नाही असं मी ऐकलं. म्हणे कोणाला आणतात पकडतात, त्यांना स्वतःलाच महावीर माहित नसतो आणि काही पण बोलतात ते काय ऐकायचं. आता तुम्ही किती छान सांगितलं, म्हणजे मला दुसरं माझं लेक्चर मालेगावला होतं 4 तर मी म्हटलं नाही मलाही जायचंय त्यामुळे आपण इथे थांबत. अशा प्रकारे जैनी महावीर माझ्या आत पहिल्यांदा तिथं. आणि मी आल्यानंतर आदर्श ऋषींचं दर्शन केलं आणि मी म्हटलं खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं. मला एक सांगा ना, आम्ही जैन आहे, आपण खूप मुलं जैन आहेत, पण आम्हाला महावीर नाही माहितीये, जैन धर्म नाही माहितीये, पण आम्हाला राम माहितीये, आम्हाला कृष्ण माहितीये, सगळ्या कथा माहितीये, असं का होतं. किती सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले अलका महावीर हे तत्वामध्ये आहे, तत्व हे दिमागचं काम आहे आणि बाकी जे धर्म आहेत ते गोष्टीत न सांगितलं जातात, ते हृदयाचं काम आहे. त्यामुळे ते धर्म सहज जातात, महावीर समजायला वेळ लागतो म्हणून महावीर लवकर समजत नाही. जैन धर्म असा तत्वबाधी धर्म आहे थोडा, पण भगवान महावीरने तो खूप सोपा करून आपल्या समोर ठेवला. असा माझा प्रवास झाला. पण सगळ्यात माझं भाग्य म्हणजे इथे साहित्यिक वातावरण खूप सुंदर होतं.
3: भगवान महावीरांचं जे मोठेपण आहे किंवा त्यांनी जो एक विचार दिला, अहिंसा असेल, लोकांवर प्रेम करा, परमार्थ करा, हे जे सांगितलं, त्यांच्या आयुष्यातले कुठले प्रसंग तुला महत्वाचे वाटतात आणि कुठले विचार जे आजही आपण अवलंबले पाहिजेत काय वाटतं तुला?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे महावीरांनी काय केलेले, ते पहिले काहीच बोलायचेच नाही, पहिले तर बोलले नाही, पहिले त्यांनी साधना केली, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला आणि अनुभवातनं त्यांनी शिकवलं. म्हणजे बोलणं तर त्यांना जेव्हा जोपर्यंत ज्ञान प्राप्त झालं तोपर्यंत त्यांचं मौन होतं. मग ते जे अनुभव घेत होते ना, ते अनुभव त्यांचे खूप सुंदर होते. म्हणजे आई वडील वारल्यानंतर दीक्षा घ्यायची हे त्यांचं लहानपणी ठरलेलं, साधी गोष्ट आहे. लगेच मग एखादा माणूस असता तर काय हो दीक्षा घ्यायची, भाऊ रडायला लागला आत्ता नको घेऊ रे आत्ताच ते गेले. मग लगेच त्यांच्यामध्ये संवेदनशीलता होती दुसऱ्याला समजून घेणे. मग मी इथं राहतो पण मी संन्यासी वृत्तीने राहील. म्हणजे हे जे आहे की बा आपण आपलंच तत्व चालू नये, दुसऱ्याला पण समजून घ्यावं त्यांच्या पद्धतीने. ठीक आहे तुमचं तत्व आहे, तुम्हाला संन्यासाप्रमाणे राहा ना संसारात सुद्धा, आणि त्यांचंही मन सांभाळा. म्हणजे असं व्यवहारात ना छोट्या छोट्या छोट्या गोष्टी ते आपल्याला शिकवत गेले आणि त्यांनी हे दाखवलं की आपल्याला ना सहनशीलताच नाही आहे, कुणाच सहनशीलता नाही. आणि त्यांचे कर्मभोग इतके वाईट होते की ते भोगायसाठी त्यांना 27 जन्म घ्यावे लागले. आणि तुम्हाला सांगू का प्रत्येकाने इतका त्रास दिला. एकदा देवाच्या तिथे चर्चा चालली होती की महावीरांसारखा सहनशील दुनियेत कुठे नसेल. तर एक संगम देव होते, त्यांना ते पटत नव्हतं. मग त्यांनी येऊन एका रात्री त्यांचे अनेक प्रकारचे छळ केले. पण ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते त्याला कधी प्रत्युत्तर द्यायचे नाहीत. त्याचं म्हणजे स्वतः सत्य हे सिद्ध करायचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही. उलट ते संगमदेव लास्ट मध्ये पाया पडून रडायला लागले की मी खूप वाईट काम, नाही तू माझे कर्म कटवण्यासाठी मला मदत केली, इतके माझे कर्म कटलेत असं. म्हणून आता सुद्धा प्रसंगात अशा होतात. मी आता आयुष्यात प्रत्येक आमच्याकडे काउन्सिलिंग साठी सुद्धा लोक येतात, तर मी हे सांगते. आता सासू सुनेचं खूप खूप कडाक्याचं पटतच नाही असं काही घसतात. मग मी सासूला किंवा सुनेला समजून सांगायचा प्रयत्न करते की बघ तुमचं पूर्वजन्मीचं वैर आहे कुठलं तरी, आणि ते फेडण्यासाठी म्हणून परमेश्वराने तुम्हाला इथे पाठवले. मग ह्या वयात तुम्ही ते ना सामंजस्याने समजून घ्या, एक दुसरीला सहन करा, आणि मग यातून तुम्ही कशा चांगल्या व्हाल. पण हे सोपं नसतं, कुणीच हे सहन करत नाही. मला असं लेक्चर द्यायला गेले तेव्हा म्हणायचं तुम्हाला काय माहिती किती सहन करायचं, काहीतरी मर्यादा असते की नाही सहन करत. म्हटलं मी सेलटॅक्स ऑफिसमध्ये राहिले, माझं कुणी नव्हतं तिथं, त्या सगळ्यांनी मला इतका त्रास दिला, त्याचं वर्णन करायला लागलं तर तुमच्या पण डोळ्यात पाणी येईल. पण मी सहन करत होते सत्यासाठी सहन. आणि नंतर ती लोकं बदलली आणि ती लोकं माझ्या बाजूने बोलायला लागली. मग तिराहीत लोक जेव्हा माझ्या बाजूनी माझं वागणं बघून बोलतात तुमचा व्यवहार तसा पाहिजे, तुम्ही खूप चांगलं वागा ना, सासू स्वतः बदलेल आणि म्हणेल की तू कर ग हे पहा, तुम्ही प्रयोग करून पहा. म्हणजे त्यांना हे पटत नव्हतं पण त्यांनी ते केलं. आणि असं महावीरांचं जे मी काय करते प्रॅक्टिकलमध्ये काय करता येईल तेवढंच सांगते. सहनशीलता कशी वाढवावी, कर्म कसं समजून घ्यावं, आणि भगवान महावीरने हे जे कर्म आहेत हे कसे कटवायचे त्याचे पूर्ण सिद्धांत आपल्याला दिलेले आहेत. सगळा मार्ग दाखवलेला आहे मोक्षाचा की कसं कसं वागावं, कसं कसं छोट्या छोट्या गोष्टीतनं. आणि ह्याचं ना भगवान महावीरच्या प्रत्येक तत्वामध्ये विज्ञान आहे.
3: हो ते फार महत्वाचं,
2: ते खूप महत्वाचं. उदाहरणार्थ मी सांगते, नाव माहित नाही पण भगवान महावीर उभं राहायचे आणि साधना करायचे, ते कित्येक घंटे उभे राहायचे. मग असा प्रश्न की इतके घंटे माणूस उभा राहू शकतो का, त्याला कायसर्ग म्हणतात. कायसर्ग शब्द आहे, काय मतलब शरीर आणि उत्सर्ग मतलब सोडून द्यायचं. म्हणजे उभं राहून हळूहळू शरीर असं सोडत सोडत सोडत सोडत शिथिल शिथिल शिथिल की म्हणजे मी नाहीच आहे, अनंतात विलीन होऊन जायचं अशी कल्पना. जसं योग निद्रामध्ये पण शेवटी शेवटी अनंतात. तर ते कायसर्ग कसे करायचे, तर त्यांचा एक ग्रंथ, मला त्या ग्रंथाचं आत्ता नाव आठवत नाही पण तो ग्रंथ अमेरिकेला पाठवला गेला होता आणि त्याच्यावर त्यांनी रिसर्च केला. तर रिसर्च मध्ये त्यांना त्यांनी जे पॉइंट सांगितलं तो मी तुम्हाला सांगते, तो मला खूप पटलेला. आपण जो उभं राहतो ना, त्यांनी उभं राहायची स्थिती दिली आहे की पाठीमागच्या जो आपले एडी म्हणतात पाठीमागची, त्याला चार उंगली अंतर पाहिजे आणि पुढचे जे आपले बोट असतात त्याच्यात 8 उंगली अंतर पाहिजे. असं तुम्ही उभं राहून पहा प्रत्यक्ष, सगळं वजन बोटांवर येतं. त्यावेळेस टाचेंवर वजन येत नाही, टाचांमध्ये अंतर 4 बोटाचं आहे. पण तुम्ही जर उभं राहिलं तर वजन, आणि त्याच्यामुळे पूर्ण असा इफेक्ट होतो की तुम्हाला हार्ट अटॅक कधीच होणार नाही. असे खूप सारे पॉइंट त्या रिसर्च मध्ये आलेले आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी बरंच काही सांगितलं की पुढे तुम्हाला 20 वर्षानंतर कोणता रोग होतो तो सुद्धा यामुळे सांगता येईल. आणि त्यांची सायंटिफिक रिसर्च पण असते झाले. तर असे त्यांचे अनेक जे तत्व आहेत त्याच्यावरती कित्येक ठिकाणी रिसर्च चालू असतं.
3: जैनिझम मध्येच खूप चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे मोहपत्ती असेल किंवा आपल्या ह्याच्यातून देखील हिंसा होऊ नये किंवा शाकाहार असेल, लोभीपणा तुमच्यात निर्माण होता कामा नये, तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं म्हणजे महावीर तर 24वे तीर्थंकर होते पण आधीपासून हा सगळा हजारो वर्षांचा प्रवास चालत आलेला आहे. तू जैनिझम शिकलीस नगरमध्ये, हे सगळ्यात मोठं मला वाटतं देशातलं एक महत्वाचं केंद्र आहे. इथे काय काय सुविधा आहेत आणि कुठल्या कुठल्या आचार्यांचा किंवा साध्वींचा सहवास तुला लाभला?
2: म्हणजे मी त्या काळात जेव्हा इथे होते त्यावेळेस तर आनंद ऋषीजी म्हणजे राष्ट्रसंतच होते आणि त्यांच्याबरोबर मार्गदर्शन. आता उदाहरणार्थ आदर्श ऋषीजीने हॉस्पिटल तयार केली, आनंद नावाचं. म्हणजे आजकाल असं की बाबा आपण लोकांना मदत करावी यासाठी हे एक सुरू झाले. शिक्षणासाठी सुद्धा आमच्याकडे फीस गोळा करतात, म्हणजे मुलांना शिक्षण कसं होईल यासाठी हेल्प करण्यासाठी मार्गदर्शन करतात, आणि प्रवचनामधनं खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतात लोकांना. हे सगळं तत्व अपरिग्रह, परंतु लोकांमध्ये तितका परिग्रह असतो, तो अपरिग्रह फक्त व्याख्यानात राहतो असं होतं. अशा स्थितीत तर आज आहे. सगळे आचार्य त्यावेळेस जे जे होते, महेंद्र मुनी जे होते, आता कुंदन ऋषी सगळ्यात मोठे आहेत. आणि कुंदन ऋषी तुम्ही त्यांच्या समोर भरा, लगेच ते तुम्हाला दोन काहीतरी एखादं वाक्य सांगते. आजच मी एक साध्वीजींची सेवा करायला गेले होते. त्या सेवा म्हणजे दर्शन आणि तिथे बसून. त्यांचं वय वर्ष 88 आहे आणि त्यांना आता लिव्हर प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम, म्हणजे हा लंग्स प्रॉब्लेम खूप आहेत आणि सगळ्या. परंतु त्या म्हणतात मी खूप मस्त राहते, स्वतःमध्ये आत्म्यात जगते. आणि त्यांनी मला काही ओळी म्हणून दाखवल्या, मी त्या रेकॉर्ड सुद्धा केल्या आणि त्यांनी मला काही साईची उदाहरणं दिली. म्हणजे त्या बोलू शकत नव्हते तरी सुद्धा त्या इतक्या गोष्टी सांगत होत्या. म्हणजे साधू साध्वी तसं जीवन जगतात. त्या म्हणतात दोनच प्रकारचं जीवन आहे, एक आहे संयम जीवन, आमचं जीवन आहे. संयम जीवन जिंकलं तर आपण पुढे चालतो, आणि दुसरं आहे ते संयम सोडला की मग संपलं सर. म्हणून हे तत्व आहे ते संयम. जैनचं मूळ तत्व आहे सगळ्या गोष्टीत, वाणीमध्ये संयम, खाण्यापिण्यात संयम, म्हणून शाकाहार मध्ये बाकी गोष्टी टाळाव्यात, सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे संयम हे त्याचं मला वाटतं केंद्रबिंदू आहे. ज्याच्यात संयम आला त्याचा धर्म. आणि महावीरांनी एक जो व्याख्या सांगितली ना ती मला खूप म्हणजे अशी माझ्या काय म्हणतात अंतकरणात रुजून बसली आहे, ती मी तुम्हाला सांगते. आणि डॉक्टर दिव्य प्रभा नाव आहे त्या आपल्याच महाराष्ट्रातल्या साध्वीची, त्यांनी PhD वगैरे केलेली. त्यांनी एक पुस्तक लिहिले दिव्य द्रष्टा महावीर, त्यामध्ये त्यांनी हे सगळं मी जे सांगितलं ना पुस्तकातलं सायंटिफिक उभारायचं हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. ते पुस्तक मी सारखं वाचते तेव्हा रोज नवीन माहिती मिळते. तर त्यांनी महावीरांनी केलेली संसाराची आणि अध्यात्माची व्याख्या सांगितली. त्यांनी सांगितलं मॅक्सिमम एक्सपर्ट एफर्ट, खूप श्रम करा आणि थोडा असा रिझल्ट संसार, आणि मिनिमम एफर्ट आणि खूप मोठा रिझल्ट अध्यात्म. म्हणजे साध्या वाक्यात तर आपण संसारात किती करा असं म्हणतात काही नाही, कोणीही तुमच्यापासून समाधानी होणार नाही, काहीतरी माणसाच्या समोर चाचात राहील, परंतु परमेश्वरासाठी 10 मिनिट द्या तो किती खुश होईल. तुम्ही आयुष्य एकासाठी जगता पण तो काही प्रसन्न होत नाही, परंतु एकासाठी तुम्ही काही क्षण दिले तरी तो प्रसंग होता असं देव म्हणतात. म्हणून मी महावीरांवरती असं शब्द लिहिले, 4 शब्द आहेत, महावीर. मनोजयी अगर हम बन न सके, मनोजयी अगर हम बन न सके तो महावीर की चर्चा क्या. हाथों से अगर दान नहीं किया तो महावीर की अर्चा क्या. विरोचित वी महावीर विरोचित अगर जीवन नहीं जीते तो महावीर की पूजा क्या. लास्ट शब्द र, अरे महावीर जयंती आ रही है. रचनात्मक कार्य नहीं करोगे, उनका ज्ञान तत्व जीवन में नहीं लाओगे तो व्यर्थ है ये सब सुनना, व्यर्थ है सुनना. तो हमें ये सब करना चाहिए. तो महावीरांचं प्रत्येक वाक्य मला वाटतं एक लेसन आहे, एक धडा आहे. आणि म्हणून त्यांनी जीवनात जगण्यासाठी त्यांनी सांगितलं आत्मा फक्त शाश्वत आहे, फक्त आत्मा शाश्वत आहे. आणि मग त्याच्यासाठी फक्त तो मलिन झालाय, त्याच्या भोवती सगळे राग द्वेष मोह आणि हे सगळे काढत गेला तो दिव्य प्रकाश बाहेर येईल आणि तुमचं जीवन उजळून जाईल. आणि तो कसा काढावा याचा मार्ग सुद्धा ध्यानच्या रूपाने त्यांनी दिलेला आहे. आणि हे ध्यान जर त्यांनी काम केलं त्यांनी निश्चितच महावीरांच्या रस्त्यावर चालायला सुरुवात केली. आणि तुम्ही जसं म्हटलात तसं जैनिझमचं मूळ इथं झालं. पण माझं भाग्य खूपच चांगलं, म्हणजे भाग्य सौभाग्य असं जे म्हणतात ना परम सौभाग्य, तसं माझं लग्न झालं आणि मी 13 पंथीमध्ये गेले. आणि 13 पंथीमध्ये गेल्यावर मला पहिलं शॉकिंग न्यूज काय मिळाली की आपली जैनिझमची वर्ल्ड मधली पहिली युनिव्हर्सिटी 13 पंथची आहे. आणि माझं सासर लाडनू आणि तिथंच ती युनिव्हर्सिटी
3: राजस्थानमध्ये
2: लाडनू तिथं ती युनिव्हर्सिटी. वर्ल्ड मधली जैनिझमची पहिली युनिव्हर्सिटी पाहिल्यावर

0: कारण माझ्या सख्यानं बाई साध्वीची
1: काय नाव त्यांचं
0: साध्वी कनकश्रीची त्या खूप प्रबुद्ध आहेत आणि इतकी पुस्तकं आहे प्रत्येक पुस्तक सायन्स बेस आहे. मी त्यांना म्हणते पण तुम्ही कुठून आणता हे सायन्स त्यांचं किती वाचलं असं. गुरुदेव तुलसी माझे ससरेचे मामांची
1: बरोबर म्हणजे जवळून संबंध आला
0: सगळे हे परिवार माझा आहे ना माझे काके सासरू सख्खे काके सासरे दीक्षामध्ये माझ्या मामे सासरची मुलगी दीक्षामध्ये माझ्या सासरच्या परिवारामध्ये प्रत्येक व्यक्ती त्याच्यामुळे मी नॅचरली मी जास्त जास्त आणि मग मी थोडं आमच्याकडे एक पद्धती सुरू केली हे परिषण असतं ना परिषणसाठी लोकांना खूप आवश्यकता 8 दिवस हे लोक पूर्ण पाळतात पण प्रत्येक गावात साधू संत पाठवावे तितके साधू संत नाहीयेत. मग त्यांनी काय केलं त्याचा एक ट्रेनिंग कोर्स सुरू केला आणि ज्यांना धर्मात इंटरेस्ट आहे त्यांनी तो ट्रेनिंग करायचा आणि 8 दिवस ज्या गावात कुणी नाहीये तिथे जाऊन त्यांनी परिषण करायचं त्याला उपासक म्हणतात आणि यांच्यात पण आहे स्वाध्याय करायला जातात. तसं मी तो कोर्स केला आणि मी ठरवलं की आपण पण त्यावेळेस हे सगळं महावीरच्या 27 भाव बेसिक सगळं जे असतं आमचं महत्वाचं ते सगळं त्याच्यामध्ये शिकवलं होतं. प्रतिक्रमण कंठस्थ पाहिजे 25 बोल असे खूप इम्पॉर्टंट आणि लकीली माझं मी म्हटलं ना किस्मत माझी खूपच चांगली कर्म असतील मागच्या वेळेस मी अमेरिकेत गेले आणि मला अमेरिकेत परिषण करवण्यासाठी आमंत्रण आलं.
1: अरे वा
0: मोठं शॉकिंग होतं आणि मला दुःख वाटत होतं की काय यार मी यावर्षी तर
1: सुरुवात केली
0: उपास झाली आणि मला लगेच अमेरिकेला जावं लागलं आणि ते अनिवार्य होतं जाणं म्हणजे माझ्या सुनेचे प्रॉब्लेम होते डिलिव्हरी होती आणि मला तिथे गेल्या गेल्या मौका मिळाला आणि तिथे 4 संप्रदायाचे लोक येतात. रात्री असतं आणि रात्री 9 ते 9:30 पण 9 ते 10 आधी कधी संपलंच नाही माझं प्रवचन आणि त्या लोकांना इतकं आवडलं आणि मी पण प्रयोग केलाय जे तत्व शिकवायचे ती मोठ्या अक्षरात अशी पूर्ण पेपरवर लिहिली सगळा माझा लेक्चर म्हणजे माझी पण प्रॅक्टिस चांगली होती दिवसभर काम नसायचं तिथं आणि माझं पहिलं लेक्चर झालं की मी तिथे लावून टाकायचं म्हणजे जे काल आले नव्हते ते पण ते पाहायचे आणि असं माझे 8 लेक्चरचे 8 दिवसाचे आणि विषय पण मी त्या लोकांना अनुसरून प्रेक्षा ध्यान अणुव्रत सायन्स ऑफ लिव्हिंग आणि मग धर्माचे सगळे संबंध म्हणजे महावीर वगैरे बेसिक तर सगळं घेतलंच होतं. अशा प्रकारे मला एक खूप छान अमेरिकेत अनुभव आला आणि मग मी जैनिझम मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करते परंतु ते खूप अवघड आहे कारण खूप तत्व खूपच कठीण आहे तेवढी सामान्य माणूस तिथे नाही पोहोचू शकत.
1: कुणीही याचा अभ्यास करू शकतो
0: कोणीही
1: जैन होऊ शकतो.
0: सगळ्यात महत्वाचं काका कालेरकर सुद्धा म्हणालेले कुणी सगळे हे जण म्हणतात हा जैन धर्म हा सगळ्या हा जनजन धर्म आहे. तुम्ही बघा कुठलाही धर्म नाव आहे ना ते त्या संतांचं साधूंचं शिव धर्म आहे वैष्णव धर्म आहे तर नावाशी जुडलेलं आहे. परंतु आपल्यामध्ये नवकार मंत्र जरी असले नमस्कार महामंत्र जर नमो अरिहंतानम जो अरिहंत आहे तो मुसलमान असो अमेरिकेत असो लंडनमध्ये असो त्या अरिहंताला माझा नमस्कार. नमो सिद्धानम सिद्ध म्हणजे सगळंच झालं आता त्याच्यानंतर काहीच राहिलं नाही तो सिद्ध तर तो सिद्ध इतका मोठा आहे असे दुनियातले जे लोक सिद्ध झाले म्हणून हे लोक सगळ्यांसाठी नमो अरिहंतानम नमो सिद्धानम नमो आयरेनम दुनियेतले जितके आचार्य आहेत कोणत्याही धर्माचे असू देत आम्ही त्या सगळ्यांना नमस्कार करतो. नमो लोये नमो अरिहंता नमो सिद्ध नमो आयरेनम नमो उवजयानम मतलब आमच्यासारखे उपासक जे ज्ञान वाटतायत अशा सुद्धा सगळ्या लोकांना आम्ही नमस्कार करतो आणि नमो लोये सव्वताहून अशी दुनियेमध्ये जेवढे साधू संत आहेत त्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. म्हणून जैन धर्मामध्ये जी तत्व आहेत ती शाश्वत आहेत आणि ती पूर्ण व्यापक आहेत. सत्य बोलावं हे सगळ्यांसाठीच आहे अहिंसा सगळ्यांसाठीच आहे आणि अहिंसाचं सुद्धा जेव्हा मी अभ्यास जैनिझम मी MA इन जैनिझम केलं कारण मी अमेरिकेत गेल्यावर एवढे प्रश्न विचारले तेव्हा मला असं वाटलं की हे उपासकचं एवढ्याच्या कोर्सवर माझं काही होणार नाही. मी आल्याबरोबर लगेच MA जैनिझम केलं आणि मग मला इतकं काही मिळालं क्योंकि न्याय जैन न्याय याच्यावर एक पेपर मला अख्खा आगमावर 4 आगमवर एक पेपर असं माझं नॉलेज बढत वाढत आणि त्यावेळेस लक्षात आलं की हे किती आवश्यक आहे. तर कुणीही करू शकतं जैनिझम कुणीही करू शकतं अहिंसाचं पालन त्यात कळलं की 108 प्रकारच्या अहिंसा आहेत आपण तर फक्त बस
1: म्हणजे कोणकोणत्या कुठले प्रकार आहेत
0: मुख्य म्हणजे आपण असं म्हणतो ना त्याला मारलं म्हणजे अहिंसा होते असं नाही वाणीमध्ये सुद्धा म्हणजे मी नुसतं शब्दाने जरी तुला दुखवलं तरी ती हिंसा झाली आणि मग ह्याच्यात आपण काय असतो की मन वचन काय 3 प्रकार असतात म्हणून मननी केलेली म्हणजे मी तुला बोलत नाही पण मनातल्या मनात मात्र तुझ्याबद्दल वाईट चिंतन करते किंवा तुला शिव्या देते ती सुद्धा मानसिक हिंसा मन वचन प्रत्यक्ष बोलले ते आणि तिसरी कायांनी केली ती अशा ह्या 3 मग त्याच्या कॅटेगरीमध्ये परत आणखीन अशा खूप खूप अहिंसाचं वर्णन येतं. तर अशा प्रकारे इतकं डीप मध्ये की आपण जर गेला ना तर म्हणजे माणूस राहणारच नाही तो महावीरच बनेल म्हणजे तर असा अभ्यास करण्यासारखा आहे. माझ्याच्याने सुद्धा एवढा होत

0: पण मी यातलं एक तत्व स्वीकारलं ते म्हणजे ध्यान, आणि म्हणून मी प्रेक्षा ध्यान मध्ये पुढे चाललो.
1: मला थोडं सोपं करून सांग ना नेमकं काय असतं प्रेक्षा ध्यान.
0: प्रेक्षा ध्यान सगळ्यात सोपं सांगायचं म्हणजे ध्यान सगळ्यात चांगलंच असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्र अधिक इक्ष, दोन शब्द आहेत प्रेक्षामध्ये. प्रचा अर्थ खूप गहराईमध्ये आत उतरून, इक्ष म्हणजे पाहायचं. मग काय पाहायचं, दुनियाला तर आपण रोज पाहतो, फक्त स्वतःला पाहायचं,
1: आतमध्ये
0: आतमध्ये पाहायचं, डोळे मिटायचे. आणि आतमध्ये इतकं प्रचंड जग आहे, म्हणजे तुम्ही आता जे विश्व पाहताय ना, या विश्वापेक्षा प्रचंड 7-8 विश्व आत आहेत
1: आपल्या समोरलेली आहेत
0: आपल्या आतमध्ये. मग आता तुम्ही साधं पहा ना की एक श्वास घेतला आतमध्ये, तर ते विचार करा, हा श्वास घेतला फेफड्यांमध्ये म्हणजे फुफ्फुसात गेला, पुढे तो प्रत्येक रक्ताच्या कणाकणात कसा जातो, कशी ती मेकॅनिझम असेल, आणि रक्ताच्या वाहिन्या आहेत त्या किती लांब आहेत, त्याचं वर्णन वाचलं तर, आणि कोशिका किती आहेत, खरोबो कोशिका आहेत. मग तुम्ही शरीर समजा ना, शरीरमध्ये अनंत ज्ञान आहे, अनंत आनंद आहे, आणि अनंत शक्ती आहे, या तीन गोष्टी आत आहेत. म्हणून आमच्या एक प्रार्थना आहे त्याच्यामध्ये, आम्ही ह्या सगळ्या प्रार्थना करतो की याच्यासाठी अरहम बनायचं. आमचा शब्द आहे अरहम. अरहम मतलब त्या सगळ्या क्वालिटीज, दॅट इज क्वालिटी क्वालिफिकेशन. अरहम मतलब म्हणजे, अरहम मतलब तो व्यक्ती की ज्याचं सर्व गुण संपन्न आहे, जे उपरसाठी म्हणजे परमेश्वर मोक्षाच्या मार्ग, असे ज्याच्यात गुण आहेत, जे 24 तीर्थंकरात आहेत, ते सगळे गुणधर्म अरहम मध्ये. म्हणून आम्ही रोज एक प्रार्थना करतो

0: तर सर्वांनी अर्हम बनावं अशी ही प्रार्थना आहे. आणि असं अर्हम बनलं की मग शेवटी प्रार्थना करावी की सगळं माझ्या आत आहे सगळं. म्हणून आम्ही म्हणतो की शक्ती माझ्या आत आहे, अनंत आनंद, अनंत म्हणजे हे सगळं माझ्या आत आहे, मग हे सगळं मला अनुभवायचं आहे, हाच माझ्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे, अशी सुद्धा आमची प्रार्थना आहे. आणि हे सगळ्यांनाच हवंय, अनंत आनंद सगळ्यांना हवाय, सगळ्यांना जे हवंय तेच. त्याच्यातलं प्रेक्षा ध्यान मतलब स्टेप बाय स्टेप आहे. आणि ध्यान सगळ्या ध्यानापेक्षा एका वेगळ्याचा एक पॉईंट पण मी सांगेन, ध्यान तर करायचंच आहे पण याच्यात शरीराचं पण ध्यान आहे. मुख्य म्हणजे मी आता आता जे शिकते, मी आता या होलीमध्ये एक लेक्चर पण तयार केलं होतं की हर रंग कुछ कहता आहे. प्रत्येक आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव एका रंगाचा आहे, प्रत्येक अवयव. आणि ह्या रंगाचं संतुलन बिघडलं की आपण आजारी पडतो. म्हणून आपल्याला प्रत्येक रंग समजून घ्यायला पाहिजे आणि त्या रंगावरती ध्यान करतो आम्ही, रंगांचं ध्यान. त्याला महावीरांनी लेशा ध्यान म्हटलंय. आणि म्हणून आपण ध्यान करत करत म्हणजे तुम्हाला पवित्र व्हायचं, शुद्ध व्हायचं. बस हे एक छोटंच सांगते, आपलं ललाट आहे, कपाळ आहे, त्याच्या मध्यभागी आहे, त्याला म्हणतात ज्योती केंद्र. डोळे मिटा, काहीच करू नका, बस फक्त ज्योती केंद्रावर लक्ष केंद्रित करा आणि कल्पना करा मी श्वेत रंगाचं ध्यान करतोय. त्याच्यासाठी पहिल्यांदा काय सर करायचा असतो, संपूर्ण शरीर स्थिर, शिथिल, तणावमुक्त, प्रतिमा के भांति स्थिर अडोल, कोई हलन चलन ना करे. छोड़ दो शरीर, मैं शरीर नहीं हूं, मैं आत्मा हूं. प्रत्येक अवयव शिथिल हो गया है. संपूर्ण चित्त मन कपाळाच्या मध्ये ज्योती केंद्र आहे त्यावर केंद्रित करा. सफेद रंगाचं ध्यान करा, कल्पना करा डोळ्याच्या समोर श्वेत रंग. रंग दिसणार नाही कारण जोपर्यंत आत्म्यावरती वेगवेगळे आपल्या आवरण आहेत तोपर्यंत रंग दिसत नाही. परंतु कल्पना करा एक दिवस तुम्हाला क्षणभर का होईना सफेद रंग चमकून जाईल. कल्पना करा पौर्णिमेचा चांद समोर येत आहे आणि त्याच्या सफेद रश्मी संपूर्ण ललाटवर पसरल्या आहेत. वाव, श्वेत रंग चम चम चमता श्वेत रंग, पुरा ललाट श्वेत रंगाने भरलाय. श्वेत रंगाचे कण कण शरीरात प्रवेश करत आहे. शांती, आनंद, आवेश और आवेग शांत हो रे. आनंद और प्रसन्नता का अनुभव करे. शांत, शांत, सावकाश, नॉर्मल.
1: अरे वा, हे म्हणजे आता ऐकतानाही मला असं वाटलं होतं की खूप आपण कुठल्या तरी वेगळ्या विषयामध्ये चाललेलो आहोत. खूप शांत वाटत
0: हे करताना खूप. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं हे सगळं काम इंटरनॅशनल लेवलवर चालू आहे आणि आपलं हे सगळं प्रेक्षाध्यान जपान रशियामध्ये ट्रान्सलेट झालेले आहेत. तिथले लोक सारखं गुरुदेवांना बोलवत आहेत की तुम्ही इकडे या. आमचे लोक जातात तिथे क्लास करतात आणि इंटरनॅशनल तर क्लास असतोच परंतु पूर्ण भारतासाठी लाडणूमध्ये दर महिन्याला 10 दिवसाचा हा कोर्स असतो. 1 ते 10 तारीख किंवा 11 ते 20 फिक्स असते. सालभराच्या तारखा प्रथमच देतात आणि तिथे सकाळी 5 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत सगळं हेच लाईफस्टाईल असते. आहार सात्विक असतो, सगळे लेक्चर साध्वी समणींचे असतात, असं सगळं प्रकारे हे सगळं आहे. आणि खूप ध्यानाचा तुम्हाला उपयोग होईल. योगा असतो, मेडिटेशन आणि चर्चासत्र वगैरे. तर सगळ्यांनीच आपण सुख पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल आणि सगळ्यात महत्वाचं गुरुदेव म्हणतात पहिला सुख निरोगी काया. सगळ्यांना स्वस्थ तर हवंच वाटतं, भले पुढे काही करू नका पण स्वस्थ आणि मस्त राहण्यासाठी मला वाटतं ध्यान आवश्यक आहे. आणि म्हणूनच प्रेक्षा ध्यान म्हणजे आत्मसाक्षात्कार प्रेक्षा ध्यान के द्वारा, म्हणजे आपल्या आत्म्याचा साक्षात्कार करणं आवश्यक आहे. आणि ध्यान का असं जर लोकांनी म्हटलं तर त्याला एकच उत्तर आहे माझ्याकडे, ते माझ्या नंदिनी, माझ्या साध्वीची नंदिनी, त्यांनी एक घेतली.

0: यापेक्षा अजून काय हवंय आपल्याला ध्यानामध्ये? हे सगळं महावीरांनी स्वतः रात्रंदिवस ध्यान करून आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्या समोर प्रत्यक्ष उदाहरण आहे की असं होऊ शकतं. तर मला असं वाटतं,
1: मला वाटतं याबरोबरच शाकाहार आणि व्यसनांपासून दूर राहणं या दोन गोष्टी पण महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी तू खूप काम गेली काही वर्ष केलेले आहेस.
0: सगळ्यात महत्वाचं व्यसन, शाकाहार सुद्धा मी सेकंड घेते. कारण काय की आज देशात हा ज्वलंत प्रश्न आहे आणि इतक्या प्रकारची व्यसन आहेत, इतक्या प्रकारची व्यसन वाढतायत आणि मुलं इतकी त्याच्यामध्ये अडकतायत आणि नवीन नवीन पद्धतीचे निघतायत. मग व्यसन काय हेच समजायला पाहिजे सगळ्यांना. आणि म्हणूनच व्यसन मुक्तीसाठी जैन धर्म खूप काम करतोय आणि नशामुक्ती हा आमचा एक मोठा प्रोग्राम आहे. आणि हा कधी सुरू झालाय? देश स्वतंत्र झाला ना त्याच वेळेस हा प्रोग्राम आपण सुरू केलाय.
1: बरोबर,
0: 1948 देशाच्या अणुव्रत सुरू केलं आणि अणुव्रतों का यह संदेश व्यसन मुक्त हो सारा देश, हे संदेश दिलेला आहे. आणि जैन धर्म का चांगला? कारण अणुव्रत का यह हिंदू हो या मुसलमान, पहिले बनो अच्छे इन्सान. माणसाला माणूस बनवण्याचं काम आहे हा जैन धर्म करतो. त्याला व्यसनमुक्त करण्यासाठी अणुव्रत आणि ह्या कामाने प्रभावित झाल्यामुळे डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले मेंबर अणुव्रतचे बनले होते आणि ते म्हटले होते की देशासाठी हे जरुरीच आहे, हे काम तुम्ही इतकं करणार, इतके साधू संत गावोगावी चालत जाऊन हे संदेश देणार, ह्याच्यापेक्षा मोठं काम कोणतं आहे? तर व्यसनमुक्तीसाठी आपला पुरा प्रोजेक्ट चालतो मुलांमध्ये, शाळेमध्ये वगैरे. आणि त्यासाठी MA इन जीवनविज्ञान आहे, त्याच्यात अभ्यासक्रम आहे, त्यात ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. प्रत्येक गोष्ट सायंटिफिकली समजली जाते. प्रेक्षाध्यान जर तुम्ही केलं ना, प्रत्येक गोष्ट येईल, पहिला त्याचा अर्थ, मग त्याचा आध्यात्मिक उपयोग आणि मग त्याची वैज्ञानिकता. अशा पद्धतीने समजून दिल्यामुळे आजच्या पिढींना पण ते खूप पटतं. म्हणजे आपण समजून सांगतो की हो, आता उदाहरण एक सांगते, आता जे एक मोठं काम चालू आहे ज्याच्यामध्ये 65 देश आज जोडले गेलेत आणि 1,75,000 लोक हे काम म्हणजे करतायत. हे आत्ताचं नवीन प्रोजेक्ट आहे आपलं आणि ते आत्ता गुरुदेवांनी सुरू केलेले आहे, पुराणच, पण त्याला असं मॉडर्न रूप दिले. हे सगळं मोबाईल मध्ये आहे, ऍप मध्ये आहे. तुम्हाला फक्त ऍप कशी चालायची शिकवायची. आणि सगळ्यात मनुष्य दुःखी होण्याचं कारण, त्याचं बिमारी आजार येण्याचं कारण आणि त्याला खूप त्रास होण्याचं कारण एकच आहे आणि ते बेसिक आहे, ते म्हणजे तुमचा श्वास बरोबर नाही. तुम्ही कल्पना करा की शरीरात खरोबो अरोबो कोशिका आहेत, प्रत्येकाला ऑक्सिजन पाहिजे. तुम्ही किती श्वास घेता? आपल्या फेफड्यांची कॅपॅसिटी आहे 6 लिटर. इतका जर फुल भरला ना, कमीत कमी 5 लिटर, तर सगळ्यांना श्वास मिळेल. सगळ्या म्हणजे आपण
1: सगळ्या पेशींना प्राणवायू,
0: आपण असे उत्साही आनंदी राहू. परंतु आपण 1/2 लिटर श्वास घेतो, मग काय करणार? कुठल्या कोशींना देणार? काही ब्रेन म्हणतो मला पाहिजे, मी सगळं काम करतो. हार्ट म्हणेल मग मी मरून जाऊ का? मग सगळ्यात लढाया होतात, काही लोकांना मिळत नाही, मग ते आजारी पडतात. आणि म्हणून त्यासाठी उपचार केलाय आपण. 1 मिनिटात 10 ते 12-15 इतके श्वास घेतो. मग थोडासा ऑक्सिजन जातो. ऑक्सिजन जाताना पण म्हणजे समजा उदाहरण सांगते मी, ट्रेन जर 2 मिनिट थांबणार आहे, 25-30 लोक उतरणार आहे, 25-30 चढणार, सगळेजण घुसाघुशी करणार, मला जाऊ दे, ट्रेन पडतील काही गर्दी, तसंच सेम जाते. ऑक्सिजन निघायला लागतो, कार्बन डायऑक्साईड म्हणतो की अरे मला बाहेर जाऊ दे, मी घाण आहे ती निघली तर. तो म्हणतो अरे जाऊ दे मला वेळ झाला. आणि शेवटी काय होतं, एका पॉइंटवर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिक्स होतात आणि ते आत जातात आणि त्यांनी टॉक्सिन्स होतात आणि त्याच्यामुळे आतमध्ये आपोआपच बिमारी होती. हे सगळं टाळण्यासाठी आता नवीन एक प्रोजेक्ट सुरू आहे, त्याचं नाव आहे समताल श्वास प्रेक्षा. सम मतलब इक्वल, ताल मतलब ड्युरेशन आणि प्रेक्षा. हे प्रोजेक्ट वर्षानुवर्ष नेटवरती तुम्हाला बॉक्स ब्रिदिंग नावाने दिसेल. बॉक्स ब्रिदिंग ह्याच्यात काहीच नाही. बॉक्स ब्रिदिंग मधले 5 सेकंड श्वास घ्यायचा, 5 सेकंड रोकायचा, 5 सेकंड सोडायचा आणि पुन्हा 5 सेकंड रोकायचा, असा स्क्वेअर आहे हा. हा स्क्वेअर आहे म्हणून याला म्हणतात बॉक्स ब्रिदिंग. पण त्यांनी बॉक्स ब्रिदिंग सांगितले. मग लोक बॉक्स ब्रिदिंग चालू करतात, बोलता बोलता पण करतात, तसं नाही. समताल श्वास मध्ये शेवटी एक शब्द जोडलाय, प्रेक्षा. मतलब तुम्ही त्या श्वासाकडे डोळे मिटून बघा, अनुभव करा, श्वास आत जातो. आम्ही तुम्ही केवळ श्वासाने जगत नाही, श्वासाबरोबर प्राण आत जातो, त्याच्यामुळे तुम्ही जगतात. म्हणजे तुम्ही जे बोलतीये ना, हे बोलणं, तुम्ही बसलात, हे सगळं प्राणामुळे होतंय. म्हणून प्राण समज. आणि म्हणून 5 सेकंड श्वास घ्यायचा, त्याला म्हणतात पूरक. 5 सेकंड रोकला, अंतः कुंभक, रेचक आणि बाह्य कुंभक. ही पुराणी स्थिती आहे, परंतु हे सगळं ऍपवर आहे. तुम्ही डाउनलोड केलं की याच्यामध्ये काहीच नसतं, ते आपोआप चालू होतं. आणि त्याच्यात आहे सगळ्यात विशिष्ट. एक मिनिट करायचं असेल तर त्याच्यावर मिनिट दिलाय, एक मिनिट दाबा, तुम्ही एक मिनिट सुद्धा करू शकता इतकं कमी कमी वेळात.
1: या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा
0: असा फायदा घेतला. आणि त्याहून महत्वाची गोष्ट, तुम्ही जे काही करणार आहात तुम्ही एक मिनिट करा, लगेच त्याच्यावर रेकॉर्ड होईल कि अलकाने एक मिनिट केलं, भूषणनी दोन मिनिट केलं, लगेच खाली नाव तुमचा फोटो. आता जे लोक करतायत त्यांची नावं फोटो सगळे चालू आहेत, नॉनस्टॉप हे चालू राहील किती कोण कोण करते. आता जर मी एक मिनिट केलं, हे बॉक्स ब्रीदिंग आहे, हे बॉक्स ब्रीदिंग आहे आणि हे एक मिनिट आहे, लगेच चालू होईल. एक मिनिट मी केलं आणि विशेष म्हणजे याच्यात आवाज पण आहे, बेल आहे आणि लिहिलेलं पण आहे, इनहेल होल्ड इनसाइड. तर आणि याच्यात गिफ्ट देतात, तुम्ही जर इतका वेळ केला ना, रोज दर 7 दिवस 10 मिनिट केलं तर तुम्हाला ब्लू स्टिक मिळेल, मग तुम्ही हे केलं तर तुम्हाला गोल्ड स्टिक मिळेल, मग तुम्हाला 10 मार्क मिळेल,
1: तुम्हाला प्रगती तुमच्या लक्षात येते.
0: आणि त्यात मध्ये पण एक इझी रस्ता आहे, एक मॉडरेट आणि एक ऍडव्हान्स आहे. याच्यामध्ये 1 मिनिटात 4 श्वास होतात, याच्यात 1 मिनिटात 3 श्वास होतात आणि याच्यात 1 मिनिटात 2 श्वास होतात. म्हणजे तुम्ही प्रगती पण करू शकता आणि आपलं आणि त्याच्याबरोबर खूप सारे महत्वाच्या माहिती दिलेली. योगनिद्रा आहे, 2 मिनिटात करायचं, ऑफिसमध्ये जायचं पण 2 मिनिटच आहे, पटकन हे केलं, रिलॅक्स झाले, टोटली आनंद आणि मग काम करा. असं कामामध्ये बोर झाला मध्येच 1 मिनिट करायचं तर लगेच हे करता येतं. अशा प्रकारे याच्यात खूप सारे व्हेरिएशन दिलेत, खूप लोकांना फायदा होईल असं दिलेले.
1: मला आणखीन म्हणजे व्यसनांमध्ये 2 प्रकार, एक तर व्यसनांपासून दूर त्यांना म्हणजे आपण आधीच एक अवेअरनेस क्रिएट करायचं की तुम्ही व्यसनांकडे जाऊच नका, हा एक भाग आहे. आणि दुसरं, ज्यांना ऑलरेडी व्यसन जडलेले आहेत ते बाहेर पडू शकत नाहीत, या दोघांसाठी पण हे
0: उपयोगी. दोघांसाठी पण हे उपयोगीचे. कसं की बघ, एक तर लहानपणापासून आपल्याला संस्कार सारखं ते असलं ना, व्यसन वाईट आहे, व्यसन करूच नाही. एकदा डोक्यात फिट बसलं आपल्या की तो माणसाला समोर जर ते नाही नाही आमच्या घरात हे असलं चालत नाही, मग तो माणूस स्वतःच आतून. आणि काय असतं, आपल्या आपल्याकडे 2 माइंड आहेत, अवचेतन माइंड आणि चेतन माइंड. चेतन माइंड हे 10% आहे, अवचेतन माइंड हे 90% आहे. आणि काम करत हे अवचेतन माइंड, पण ह्या अवचेतन माइंड पर्यंत ती गोष्ट पोहोचत नाही, म्हणून ती ऍक्शन होत नाही. म्हणून ध्यान मध्ये गेले ना तुम्ही, रिलॅक्स झाले ना, ते काय माहितीये का, चेतन, आम्ही असं शिकवतो तेव्हा असं सांगतो की हा आहे ना गार्ड आहे, तो तुम्हाला आत नाही जाऊ देणार इथं.
1: बरोबर,
0: तो गार्ड सारखा म्हणेल नाही जाऊन देणार. आणि मग तुम्हाला काय करायचं, चोरी करायची आहे, मग बघायचं हा गार्ड झोपतो कधी, हा जेवतो कधी, मग तेव्हा आत जायचं. मग ते अवचेतन माइंड कधी सुप्त होतं, जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही उठता ना तेव्हा चेतन माइंड थोडं झोपलेलं असतं, तो म्हणतो आता थोड्या वेळाने उठू, त्यातपर्यंत अवचेतन माइंड मध्ये घुसायचं. आणि झोपताना अशी झोप लागायला लागते, लागलेली नसते, आता झोप येते तक्षणी ते आत सोडायचं. ह्या 3 वेळेत चेतन माइंड. आता उदाहरणार्थ, माझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता, माझ्या पायात 80 टाके होते. आता डॉक्टर म्हणायचे की तू चालू शकणार नाही, तू बसू बसा, तू ना खाली बसायचं स्वप्न पण बघू नकोस. आणि मी जर असं ठरवलं की मी पॉझिटिव्ह माइंड नाही की नाही मी तर चालून दाखवणार, तर चेतन माइंड दिमाग खराब आहे की 80 टाके डॉक्टर असं म्हणतात हे आत जाऊ देणार नाही. मग मी हळूहळू त्याला झोपवायचे आणि मी आत सांगायचे मी किती छान आहे, मी चालून दाखवणार. मी डॉक्टरला चॅलेंज दिले, डॉक्टर म्हणे पाय मोडू नको बरं का, 90 डिग्रीपेक्षा मोडणार नाही, कारण तुझा पूर्ण गुडघा वाकवायचा नाही, बिलकुल 90% पेक्षा जास्त नाही वाकणार. आणि मी म्हणायची मी तर वज्रासनात बसून दाखवणार आहे आणि मी आज वज्रासनात बसते, मी खाली बसते, डॉक्टर पण मला म्हणतात मिरॅकल गर्ल. म्हणून मी अनुभव घेतला की अवचेतन मध्ये ते गेलं की शरीर मध्ये ती क्रिया आपोआप चालू होते. म्हणून आपल्याला हे व्यसन मुक्तीचा संदेश सगळ्यात पहिल्यांदा अवचेतन मन मध्ये कसा पोहोचवता येईल यावरती अभ्यास करून मुलांना शाळेमध्ये ह्याचा एक वीक मध्ये एक क्लास, 1 तास ठेवायला काहीच हरकत नसतं. ह्या विषयावरती भयंकर व्यसनवाले चित्र समोर उभे केले, सगळं दाखवलं, मग ते भयंकर पाहून मग लोकांच्या डोक्यात पण बसू शकतं असं करून करता येतं. आणि व्यसन लागल्यानंतर ते सोडण्यासाठी व्यसन केंद्र तर आहेच, ह्याच्यामध्ये एक कान असतात ना, ह्याच्यावरती प्रयोग झालेले आहेत फॉरेनमध्ये सुद्धा, इथं टच म्हणजे शॉक देऊन केलेले.
1: बरोबर,
0: तर हेच ध्यानामध्ये याला अप्रमात केंद्र म्हणतात. मग ह्या अप्रमात केंद्रावर ध्यान केलं ना, मग ते संदेश जाऊन व्यसनमुक्त होणार.
1: आपण मराठीत एक कान धरणं म्हणतो,
0: कान धरणं म्हणतो ना, तसाच प्रकार आहे. ह्या कानामध्ये सुद्धा खूप मोठी शक्ती आहे, म्हणतात पुरे शरीर पण याच्यामध्ये दाखवतात. असं लहान मूल असतं ना पोटात, ते या आकारात असत, तर याच्यावर जर केलं ना तर होतं. तर म्हणून संस्कार कसे करायचे, त्यात पण नशामुक्ती आहे आणि नंतर आणि त्या लोकांना खूप हँडल विथ केअर करावं लागतं. आता एक ह्युमन लायब्ररी चाललंय ना, ऐकलं असेल ह्युमन लायब्ररी, म्हणजे पुस्तकं वाचायचा कंटाळा येतो म्हणून त्या विषयातले विशेषज्ञ व्यक्ती बोलणार आणि मग समोर सगळे लोक बसून ऐकणार ह्युमन लायब्ररी. तर मी ऐकल्यावर मला ती संकल्पना खूप आवडली, म्हणून मी एक ठिकाणी गेले आणि मी म्हटलं मला बघायची कशी, तर तिथे आहे ना विषय असतात, पैसे कमवायचे आहेत का, तुम्हाला शिकण्यामध्ये करिअर करायचं का, असे टॉपिक असतात, त्यातला एक्सपर्ट येतो आणि एक सुखी जीवन कसं जगायचं. मी म्हटलं इकडे जायचंय मला, आणि मी तिथं गेले. मग ती लेडी जी सांगत होती, ती सांगत होती की आम्ही खूप सुखी होतो, शांत होतो, खूप छान माझा नवरा आम्ही. नंतर माझ्या नवऱ्याला व्यसन लागलं, डॉक्टर होतो, आणि तो इतका प्यायला लागला की नंतर मग पेण्याशिवाय, आणि मला त्यातनं बाहेर येईल असं वाटायचंच नाही की बाबा माझी मुलं मोठी व्हायला लागली, तसं मला कधी वाटायचं आत्महत्या करावी, कधी वाटायचं की डायव्हर्स यावा. पण असं करता करता मग मला असं कळलं की मग मला ह्या व्यसनमुक्तीत आणि ह्याच्यात मला मार्ग मिळाला की व्यसन हे वाईट नाही समजायचं, ती एक आजार आहे समजायचा, तो आजार कसा काढायचा यासाठी पूर्ण फॅमिलीने मग त्याला दोष देऊन आणि तो चिडतो, मग परत जास्त पितो, त्यापेक्षा त्याला तसंच ऍक्सेप्ट करून कसं चेंज करायचं आणि तो माणूस कसा बदलला हे तिने मला पूर्ण सांगितलं. आणि म्हणून आम्ही आता खूप खुश आहोत, सुखी आहोत. सुखी संसार करण्यासाठी म्हणजे आमचे गुरुदेव म्हणतात ना तसं आहे की समस्या नाही ऐसा जीवन नाही और समाधान नाही ऐशी कोई समस्या नाही,
1: दोन्ही गोष्टी करा
0: बस. समस्या के मूल तक पोहोचना चाहिए आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं होऊ शकतं, करू शकतं.
1: शाकाहार पण आता खूप पसरत चाललाय,
0: शाकाहार खूप महत्वाचं आहे. शाकाहारच नाही तर अमेरिकेमध्ये विगन डाएट वर पण इतकं चालू आहे की आम्ही आता एका कार्यक्रमाला गेले होते, त्याला जैन धर्मामध्ये अमेरिकेमध्ये जैन कन्व्हेन्शन असतं ज्याचे 4-5 हजार लोक येतात किमान, त्या ठिकाणी विगन आहार वेगळा असतो. परत जैनिझम
1: दुधाचे कुठले
0: दुधाचे कुठलेही पदार्थ, म्हणजे त्याचं पण इतकं सुंदर दिले की आईला आईचं दूध मुलाला हवं असतं, वासरू दूध पित असतं आपण त्याला ओढून घेतो, त्या वासराचं मन तुटतं ना, आईला काय यातना होत असतील, त्या यातना दुधात नाही येणार का, मग त्या तुमच्या शरीरावर परिणाम नाही करणार का, अशा जेव्हा गोष्टी ऐकायला मिळतात की तेव्हा सुद्धा वाटतं की खरंच विगन सुद्धा महत्वाचं आहे. तर शाकाहार तर खूपच महत्वाचं आहे. साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला कळेल की जीव जंतू म्हणजे किती असतात, एका सुईच्या टोकावर सुद्धा असं मायक्रोमध्ये आजकाल दाखवतात. आणि हे सगळं आपण खूप नाही पाळू शकलो तरी एक मर्यादा ठेवावी की भाई नॉनव्हेज तर खायचंच नाही, हे तर एक मर्यादाच पाहिजे. आता कांदा नाही खायचा, बटाटा नाही खायचा, लसूण नाही खायचा, आता या गोष्टींचे पण सगळे सायंटिफिक रिसर्च आहेत. आणि खरोखर जसं ध्यान करायचंय, जर मी कांदा खाल्ला किंवा लसूण खाल्ला तर माझं ध्यान होणार नाही, ध्यानामध्ये ती एक बाधा आहे.
1: तामसी वृत्ती वाढते,
0: तामसिक वृत्ती वाढते आणि आपण राग द्वेष वाढतात, जसे मांसाहारी वाढतात तसे तामस पदार्थांनी पण वाढतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी, शाकाहार सुद्धा ह्याच्यावर आमचा पूर्ण लेक्चर्स असतात, आहारावर माझं पूर्ण एक मी काहीतरी कितीतरी एपिसोड्स घेतलेले आहेत यावरती. आणि यात मी नॅचरोपॅथीचे लेडीजला बोलवते, आयुर्वेदच्या लेडीजला बोलवते, मी हे सगळं ऑनलाईन सगळं रोज करते आणि आम्ही सगळ्या विषयावरती खूप डिस्कस करतो आणि ते खूप आवश्यक आहे. ते मुलांना सायंटिफिकली समजलं की ते स्वतः सोडून देतील, आणि मी खूप मुलांना हे सोडून देताना पाहिलंय अमेरिकेत सुद्धा. काही लोक अशी सुद्धा मला भेटली की माझा मुलगा शुद्ध शाकाहारी, म्हटलं अमेरिकेत बॉर्न अमेरिकेत, म्हणाले हो तो प्रत्येक प्रोडक्टवर पाहिल, त्यात थोडं जरी प्रोडक्ट काही दिसलं की तो घेणार नाही, असे अमेरिकेत सुद्धा लोक आहेत. आणि आपल्या इथं म्हणतात असं कसं चालेल सगळीकडेच असतंय, पण नाही, म्हणजे आमच्याकडे स्ट्रिक्ट असे लोक सुद्धा की व्हेज नॉनव्हेज एक हॉटेलमध्ये पण जात नाही, कारण आज चमचे मिक्स केले यातलं त्यात एक कण टाकलं तर काय कळतंय, त्यापेक्षा आपण शाकाहारी राहावं. आणि
1: खरं म्हणजे आता जग खूप मोठ्या अशांततेच्या काळामधून चाललेलं आहे, युद्ध सुरू आहेत, रोज कुठे ना कुठे हिंसाचार घडलेला दिसतो, अत्याचार आहेत. म्हणजे आपण जरी महावीर आणि गौतम बुद्धांच्या देशातले असलो तरी आपल्याकडे लहान मुलं असतील, महिला असतील, अत्याचारांचं प्रमाण कमी होताना दिसत नाही, काय करायला पाहिजे.
0: मी सुद्धा की आयुष्य जगता जगता ते कसं चांगलं जगावं, सगळं माझ्या सासरी चांगलं कसं वागावं आणि समाजात एक चांगला, तसा अभ्यास करता करता मला चांगलं काही मिळत नव्हतं, त्यावेळेस हे नेट बीट नव्हतं, किती शोधणार. आणि मला असं वाटायचं की काय ह्या डिग्र्या घेऊन उपयोग आहे, LLM झालं तरी काय मला फायदा आहे जीवनात. आणि मला तिथं गेल्यानंतर मी जेव्हा MA इन सायन्स ऑफ लिव्हिंग योगा मेडिटेशन अणुव्रत केलं तेव्हा मला कळलं की हे सगळ्यांचे उपाय त्याच्यामध्ये आहेत, अणुव्रत हे त्याचं उत्तर आहे. अणुव्रत कारण सांगते की गुरुदेव तुलसीने त्याचा अर्थ सांगितला, त्या काळात 1940 देश स्वतंत्र झाले तर देशाची स्वतंत्रता मानवतात, आणि गुरुदेव तुलसी उदास बदलत की रक्ताचे पाट वाहतायत, मुसलमान हिंदू लढतायत, देश स्वतंत्र झाला तेव्हा सगळे एक होते, आणि आता इकडं खुर्च्यासाठी लढाई सुरू झालीये, झेंडावंदनवर चालले आणि खाली लढाया की मी खुर्चीवर बसणार, हे सगळं पाहून ते हतबद्ध झाले की काय करावं, देशाला कसं शिकवावं. आणि त्यांनी गीत लिहिलं, असली आझादी आपण मिली तुम्हे जो आझादी आगे कदम बढाना है, असली आझादी अपनाओ. काय त्याच्यामध्ये लिहिले त्यांनी, हे भ्रष्टाचार हे सगळं थांबवायचंय, हे सगळं तुम्हीच करू शकता. आणि मग याच्या उपाय म्हणून त्यांनी अणुव्रत सुरू केलं. अणुव्रतचा अर्थ असा जरी असला, अणु अधिक व्रत म्हणजे छोटे छोटे संकल्प. आणि त्यांनी असं सांगितलं की हे अणुबॉम्बचं उत्तर आहे.
1: बरोबर,
0: अणुबॉम्ब विध्वंस करतो आणि अणुव्रत निर्माण करत. आणि दुसरी आजच्या जगातली सगळ्यात मोठी समस्या जर कुठली असेल, सगळ्या वर्ल्ड मध्ये, भारतातच नाही अख्ख्या वर्ल्ड मध्ये, लोक एकतर पूर्ण सायंटिफिक असतात, एकतर आध्यात्मिक असतात. जो अध्यात्म असतो तो मला ते काही विज्ञान विज्ञान कळत नाही, मला काही त्यात इंटरेस्ट नाही, माझा अध्यात्म. आणि विज्ञान म्हणतो मला माहित नाही धर्म काय सांगतो, माझं विज्ञान. आमच्या गुरुदेव तुलसीने हे पटत नव्हतं, ते म्हणायचे कोरी अध्यात्मिकता जीवन को त्राण नाही दे पाएगी, कोरी वैज्ञानिकता जीवन को प्राण नाही दे पाएगी, दोनों की प्रीत जुड़ेगी युगधारा वही उड़ेगी. तो युगधारा अगर मुडनी है तो अणुव्रत सिखाना ही पड़ेगा, जीवन विज्ञान सिखाना ही पड़ेगा, जगायला शिकवलंच पाहिजे. आणि हे जोपर्यंत सकत नाही, आणि म्हणूनच मी असं म्हणते की 100% जैन धर्मातली ही जी तत्व आहे, ध्यान, योगा, मेडिटेशन, अणुव्रत, लोकांपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही. पूर्वीच्या काळात इतिहासामध्ये कोणाचं नाव होतं, संपूर्ण देशावर कोणाचं राज्य होतं, आणि त्यानंतर कुणाचं राज्य, आज अमेरिकेचं राज्य आहे, लंडनचं राज्य होतं. पण हे सगळं जसं योगाप्रमाणे वर्ल्ड मध्ये पसरलं तर भविष्यामध्ये भारताचंच नाव आहे. अब्दुल कलाम जेव्हा महाप्रज्ञांचे दर्शन करायला आले आणि त्यांनी विचारलं की मी काय सेवा करू, तर ते म्हणाले तुम्ही वैज्ञानिक आहात, तुम्ही काय तयार करता, रॉकेट तयार करता ना, मग तुम्हाला ते खूप मोठं काम करायचं. ते म्हणे कुठलं, तुम्ही एक नवीन रॉकेट तयार का, म्हणे कुठलं, म्हणे अहिंसाचं तयार. आणि त्याच क्षणी ते त्यांच्या पायावरती नम्र झाले आणि म्हणाले मी इथून पुढे तुमच्या बरोबरच काम करणार. आणि म्हणून ते आमच्या बरोबर काम करत होते. ते काही वर्षानंतर हे जीवन विज्ञान वगैरे शिकवायला पण कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीत जोडणार होते. आणि त्यांनी आणि गुरुदेवांनी मिळून एकत्र पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. आणि त्यांचा राष्ट्रपती होण्यानंतरचा पहिला जन्मदिन मनवण्यासाठी देश आतुर होता. ते म्हणे मी महाप्रज्ञांच्या सानिध्यातच मनवणार आहे. आणि महाप्रज्ञांनी प्रोग्राम बनवला की मी प्रोग्राम करतो, आपण सगळ्या भारतातले जितके संत आहेत सर्व धर्म समभावचा प्रोग्राम करू, आम्ही अरेंज करतो. आणि हा सुरतमध्ये सर्व धर्म समभाव हे सगळं झालं पाहिजे, याचा प्रोग्राम झालेला आहे, त्याचं डिक्लरेशन झालेलं, हे सगळं आपण करू शकतो, सगळ्यांना एकत्र आणू शकतो आणि आपण खूप काही करू शकतो. भगवान महावीर पूर्ण विश्वाला मार्गदर्शन देऊ शकशील अशीच त्यांची तत्व आहेत. म्हणून मी परत एंड मध्ये तुम्हाला हे सांगते, महावीर मनोमन मी रोज त्यांना आठवण करते, मनोमन मी रोज त्यांना आठवण करते, हात जोडून, हात हात जोडून सकाळी सकाळी त्यांना वंदन करते, विरोचित जीवन जगण्याचा रोज मी संकल्प करते, रचनात्मक कार्य करत देशाला काहीतरी द्यायचंय, हे महावीरांच्या तत्वातनं, ज्ञानातनं, त्यांच्या पुस्तकातनं मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आणि अशी संधी मला आज 90.4 FM ने दिली, त्याबद्दल मला खूप खूप खूप आनंद.
1: आपण या संवादाची सांगता एखाद्या प्रार्थनेने, एखाद्या छानशा कवितेने, जे तुला आवडेल त्यांनी करूयात.
0: मी एकच गोष्ट सांगेल की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की सगळ्याचं उत्तर एकच आहे, संयम. आणि गुरुदेव तुलसींनी हेच तत्व सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला अणुव्रतद्वारे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की संयम हा खलु जीवनम, संयम ही जीवन आहे, हे सगळ्यांना जेव्हा समजेल प्रत्येक गोष्टीत त्यावेळेस, म्हणून त्याची एक प्रार्थना म्हण किंवा गीत, ते आत्ताना लाखो मुलांनी ॲट अ टाइम गायले, आपण एक वर्ड देशवाईज केलं होतं, तर ते गीत आहे.

0: खूप मोठं गाणं आहे, मी एवढं सांगत नाही, पण
1: फार छान. खरं म्हणजे हे सगळं प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
0: आजच्या बायकांमध्ये सुद्धा जी फॅशन वाढली आहे ती पण व्यसनासारखीच आहे.
1: हो,
0: त्या सुचू दूर व्हायला पाहिजे. माझ्या नंदनतेने एक गीत लिहिलेले, त्यातली व्यसन और फॅशन दोनो पतन की निशानी है. व्यसन और फॅशन दोनो पतन की निशानी है. आजकाल आपण जे पाहतो मेकअप मध्ये जेवढा लाखो करोडो अब्जो रुपये खर्च आज होतोय आणि त्याच्यामुळे सुद्धा देशाचं खूप नुकसान होतं, तेच ते प्रोडक्ट मध्ये झालं तर खूप चांगलं होईल. तर अशा प्रकारे महावीरांचं जीवन आहे संयम, सत्य बोलणं हे वाणीचं म्हणजे मेकअप आहे, चांगलं ऐकणं हे कानाचं मेकअप आहे. हे सगळे जे आहेत हे जर सगळे आम्ही अलंकार घातले तर निश्चितच आम्ही खूप चांगलं जीवन जगू शकू. आणि सगळ्यांना हाच संदेश आहे, सब धर्मों का सार शांती का आधार ज्योति की धार है अणुव्रत जीवन का श्रृंगार है अणुव्रत जीवन का श्रृंगार है. हे मी जैन धर्मामध्ये 13 पंक्तीत गेल्यावर मला कळलं अणुव्रत आहे, परंतु त्याच्या आधीपासूनच मी हे काम करत होते, पण मी ते नैतिकतेच्या नावाने करत होते. आणि त्यावेळेस मला एक आश्चर्य वाटत, मला एक गीत माहिती होतं त्यावेळेस, पण मला माहित नव्हतं कुणी लिहिलं. मी सारखं म्हणायची कुणी लिहिलं असेल, मी आणि शोभाताई दिकोंडा हे गीत नेहमी गायचो सगळ्या शाळा कॉलेजमध्ये मुलांसाठी. निर्मा

0: शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं। तो भारताची संस्कृती आहे ही नैतिक, संयम आणि हे सगळे गुण सगळ्यांमध्ये यावेत, सगळे महावीर बनावेत।
1: अलकाज तू रेडिओ नगरच्या स्टुडिओ मध्ये आलीस आणि खूप महत्त्वाचं आयुष्य कसं सुखमय शांतिमय समाधानमय होईल हे तू सांगितलंस। जैनिझम मध्ये जे जे आहे किंवा महावीर स्वामींनी जे जे काही त्यांच्या आयुष्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे हे सगळं आजच्या काळामध्ये पण तेवढंच महत्वाचं आहे आणि ते आचरणात आणलं तर मला वाटतं भारतासारखा महाशक्ती असलेला देश दुसरा असणार
0: नाही। महाशक्ती आहेच आहे तसा, फक्त काय की आपल्याला ती सगळ्यांपर्यंत पोहोचून विश्वाला महाशक्ती बनवायचे आणि त्यांनी आपल्या सारखे, याचं कारण एक आहे आपल्याकडे गुरु खूप महान आहे, खूप गुरु महान आहे। एक सिकंदर जेव्हा चालला होता तेव्हा त्यांनी असं विचारलं त्यांच्या गुरुला की मी देशात भारतात चाललोय लढायला काय आणू, तर म्हणाले एक चांगला गुरु घेऊन ये, म्हणजे आपण जगद्गुरु आहोत हेच जर लोकांना कळलं। आणि म्हणूनच मी म्हणते की आज माझ्या नशिबाने आनंद ऋषीजी महाराज, गुरुदेव तुलसी आचार्य, महाश्रमण, किती लोक कि मिले हे गुरु ऐसे महान, देते है कितना ज्ञान, थोड़ा सा भी जीवन उतारो तो हम बन सकते हैं महान। महान तो मत बनो पण कम से कम अच्छे इंसान तो बनो। सगळ्या गुरूंच्या चरणी मी कोटी कोटी वंदन करते, भगवान महावीरच्या चरणी कोटी वंदन करते आणि मला संधी दिल्याबद्दल पुनश्च आभार,
1: खूप खूप धन्यवाद।
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली जैनिझमच्या अभ्यासक अलका मेहता सांखला यांची मुलाखत, त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी। या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी। मंडळी दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं। आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत। आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत, अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत। आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची। जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या सोबत राहतील। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
3: कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।